229.9 meters अर्थात 1305 kilohertz आकाशवाणीचे हे परभणी केंद्र आहे. सुप्रभात श्रोते हो, पहाटेचे 5:55 झाले आहेत. आज वार बुधवार, भारतीय सौरतिथी 28 श्रावण, शके 1948 अर्थात दिनांक 19 ऑगस्ट 2026. आमच्या प्रथम प्रसारणात सर्व रसिक श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. FM बँड 102 MHz सोबतच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आमचं हे प्रसारण श्रोते हो आपण ऐकू शकता. करूया कार्यक्रमांना सुरुवात. कार्यक्रमात प्रथमतः मंगलध्वनी.

श्रोते हो, आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत. आपण ऐकत आहात 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं परभणी केंद्र.

केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 6 वाजता आहेत. थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

नमस्कार श्रोते हो, आज आपण एकाग्रता याविषयी चिंतन करूया। मानव आणि प्राणी यांच्यातील मुख्य भेद म्हणजे एकाग्रता, जी आपल्याकडे आहे आणि प्राण्यांकडे नाही। एकाग्रतेद्वारे कितीही मोठे कठीण असलेले काम आपण अतिशय लीलया पेलू शकतो। स्वामी विवेकानंद एकाग्रतेविषयी बोलताना सांगतात की एकाग्रता हा सर्व प्रकारच्या ज्ञानाचा पाया आहे, तिच्या अभावी काहीच करता येणार नाही। सामान्य माणूस 90% विचारशक्ती वाया घालवतो आणि म्हणूनच त्याच्या हातून नित्य घोडचुका होतात। ज्याच्या मनाला वळण लागलेले आहे असा मनुष्य कधीही चूक करणार नाही। अर्थात ज्ञानार्जनासाठी एकाग्रता हा एकमेव चिरंतन उपयोगी असा मार्ग आहे। श्रोते हो, एकाग्रता म्हणजे आपल्या ध्येयावर लक्ष पूर्णपणे केंद्रित करणे, आपण निश्चित केलेले ध्येय साध्य करण्यासाठी झोकून देऊन सदैव त्याचाच विचार करणे आणि हाती घेतलेले काम 100% पूर्ण करण्यासाठी सर्वस्व झोकून देऊन प्रयत्न करणे, या सर्वांनाच एकत्रितपणे आपण एकाग्रता म्हणून संबोधतो। परीक्षेतील यश असेल किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी असेल, अतिशय प्रयत्नपूर्वक एकाग्रतेच्या सहाय्याने त्यात यश प्राप्त करता येते। कोणतेही काम करताना ते पूर्ण होईपर्यंत कुठलाही दुसरा विचार न करणे म्हणजेच एकाग्रता। आपल्याला ज्याची आवड असते त्याविषयी आपण एकाग्र होतोच, परंतु ज्या गोष्टीची आपल्याला आवड नाही त्यात एकाग्रता प्राप्त करणे अवघड जाते।

एकाग्र वृत्तीच्या माध्यमातून विविधांगी कार्य आपल्याला सहज साध्य करता येतात. फक्त गरज असते ती आपल्या चंचल मनाला आपल्या काबूत ठेवण्याची. ही कला आपण आत्मसात केली की एकाग्रता वाढीस लागते. या जगात जलद गतीने धावणारे काही असेल तर ते म्हणजे आपले मन. मनात येणारे विचार देखील आपली पाठ सोडत नाहीत. या विचारांच्या गर्दीमुळे आपले मन सातत्याने विचलित होते. म्हणजेच काय, तर कोणत्याही गोष्टीत आपले मन लागत नाही किंवा एकाग्रता लाभत नाही. वयोमानानुसार देखील एकाग्रता कमी होऊ शकते. एकाग्रता, एकाग्रवृत्ती ही सर्वांना गरजेची आहे, आवश्यक आहे. श्रोते हो, या एकाग्रतेचे दोन अंग आहेत. एक म्हणजे लक्ष विचलित न होऊ देणे आणि दुसरे लक्ष विचलित होऊ न देण्याच्या स्थितीत आपण किती काळ राहू शकतो ते. आता ही एकाग्रता वाढीस लागण्यासाठी आपण काय करायला हवे, तर सर्वात प्रथम म्हणजे आपली झोप पुरेशी झाली पाहिजे. आपल्याला जाणवत नाही, परंतु आपल्या झोपेचा आपल्या शरीरावर आणि मनावर परिणाम होत असतो. झोप न झाल्यामुळे शरीराला थकवा येतो, त्यामुळे आपण कुठल्याही गोष्टीप्रती एकाग्र राहू शकत नाही. यानंतर दुसरे म्हणजे नियमित व्यायाम करणे. व्यायाम एकाग्रता वाढीसाठी अत्यंत गरजेचा आहे. योगासने, प्राणायाम यांच्यामुळे शरीरावरील आणि मनावरील ताण कमी होतो, त्यामुळे एकाग्रता देखील सहज वाढीस लागते. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणे हा देखील एक उपाय आपण एकाग्रता वाढीसाठी अंमलात आणू शकतो. विविध झाडांच्या, रंगीबेरंगी फुलांच्या, पक्ष्यांच्या सान्निध्यात आपल्याला अतिशय प्रसन्न वाटेल. तसेच ध्यानधारणा देखील एकाग्रता वाढीसाठी अतिशय महत्त्वाचा उपाय आहे. ओंकाराचा जप हा एकाग्रतेसाठी अतिशय मोलाचा ठरतो. विद्यार्थीदशेतील मुलांसाठी एकाग्रता वाढीसाठी नित्य ध्यानधारणा अतिशय उपयोगी आहे. चांगले संगीत ऐकणे हा देखील एक उपाय आपण एकाग्रता वाढीसाठी करू शकतो. चांगल्या सुमधूर संगीतामुळे उदास मन ताजेतवाने टवटवीत होते. अशा विविध उपायांद्वारे आपण एकाग्रता वाढवू शकतो आणि त्यातून आपला आंतरिक विकास साध्य करू शकतो. धन्यवाद.

एकाग्रता याविषयी आपण ऐकत होता अभिषेक राजूरकर यांच्याकडून. नमस्कार परभणी अंतर्गत विचारशलाका हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. श्रोते हो, 6:10 झाले आहेत. आनंद घेऊयात मंगल प्रभात या कार्यक्रमाचा. ऐकूयात कार्यक्रमात सुरुवातीला सुधीर फडके यांनी गायलेली भूपाळी.

ग दि माडगूळकर यांची शब्दरचना आपण ऐकत होता. गायली आणि संगीतबद्ध केली होती सुधीर फडके यांनी. श्रोते ऐकूया मंगल प्रभात या कार्यक्रमातील पुढील भक्तिरचना सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात.

श्रोते हो पण ऐकतात मंगल प्रभात हा कार्यक्रम. प्रभाकर कारेकर यांच्यावरच संत तुकडोजी महाराजांची रचना आपण ऐकलीत. ही भक्तिरचना संगीतबद्ध केली होती अनिल अरुण यांनी. ऐकूया श्रोते हो संत नामदेव महाराज रचित प्रभाकर पंडित यांनी संगीतबद्ध केलेली भक्तिरचना. गात आहेत सुरेश वाडकर.

सुरेश वाडकर यांच्या सुमधुर अशा स्वरात आपण ऐकत होता संत नामदेव महाराज रचित भक्तिरचना. संगीत होतं प्रभाकर पंडित यांचं. श्रुतो भक्तिसंगीताच्या या कार्यक्रमात आता आपण आनंद घेणार आहोत समूह स्वरात देशभक्तीपर गीताचा.

श्रोतेओ समूह स्वरात राष्ट्रभक्तीपर गीतरचना आपण ऐकलीत. मंगल प्रभात या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात हरिओम शरण आणि नंदिनी शरण यांच्या युगल स्वरातील हिंदी भक्तिरचना.

0: मन भजले हरि का प्यारा नाम है. श्रोते हो, या भक्ती संगीतातून बाहेर निघावंसंच वाटत नाही आहे, पण आपल्या पुढील कार्यक्रमाची वेळ झाली आहे. श्रोते हो, 6:40 झाले आहेत. हरिओम शरण आणि नंदिनी शरण यांच्या युगलस्वरातील हिंदी भक्तिरचना आपण ऐकली आहेत. मंगलप्रभात या कार्यक्रमात आता आपण इथेच थांबूयात. प्रसारित करू कृषीवाणी हा कार्यक्रम. तत्पूर्वी श्रोते हो, ऐकूया काही जाहिराती.
1: जलसंधारण दिन रील स्पर्धा, तुमची कल्पना तुमचा संदेश जलसमृद्ध महाराष्ट्रासाठी. दिनांक 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट 2026 प्रधानी जलसंधारणाचे महत्त्व जनमानसात पोहोचविण्यासाठी तुमची एक छोटी रील मोठा बदल घडू शकते. चला तर मग संदेश घ्या आणि जिंका आकर्षक बक्षिसे. या स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन मृदा आणि जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता कविराज कुच्छे यांनी केलं आहे.
2: आई बाबा म्हणतात घर घ्यायचंय आणि तू म्हणतेस गाडी घ्यायची, पण दोन्ही एकाच वेळी कसं होणार? अगं, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं होम लोन आणि व्हेइकल लोन अतिशय आकर्षक दरात उपलब्ध असताना काळजी कशाला करायची? घरही होणार आणि गाडीही येणार.
3: बँकेच्या विविध कर्ज योजना जसे की सोने तारण कर्ज, उद्योग कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची वाट विकासाची.
0: श्रोते हो, महाराष्ट्र प्रशोधन प्रजनन धोरणातील मार्गदर्शक तत्व याविषयी डॉक्टर प्राजक्ता जाधव यांनी दिलेली माहिती आता आम्ही प्रसारित करीत आहोत कृषीवाणी या कार्यक्रमांतर्गत.
4: शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी डॉक्टर प्राजक्ता विवेकानंद जाधव, सहाय्यक प्राध्यापक पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर. गेल्या काही भागांपासून महाराष्ट्र पशुधन प्रजनन धोरण याविषयी चर्चा करत आहोत आणि या धोरणाच्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या प्रजातींमध्ये प्रजनन धोरण कसं अवलंबवावं आणि त्यामध्ये येणारे आव्हानं याविषयी चर्चा केली. महाराष्ट्र प्रजनन धोरण 2010 देण्यात आलंय आणि तेव्हापासून ते आपण अंमलात आणलेलं आहे. मग ह्याचं पुनरावलोकन होणार

0: कधी हे प्रश्न नक्कीच तुम्हाला पडलेले असतील. तर पशुपालक बांधवांनो, आपल्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्राच्या पशुधन प्रजनन धोरणाचे पुनरावलोकन करण्यासाठी शासनाने तज्ज्ञ अशा समितीची स्थापना केलेली आहे आणि या समितीमार्फत मे 2026 मध्ये नवीन धोरणाचा मसुदा तयार करून शासनाकडे सादर करण्यात आला आहे. प्रस्तावित नवीन धोरण हे सर्वसमावेशक आहे. या सर्वसमावेशक धोरणामध्ये राज्यातील विविध पशुधन प्रजातींचं संवर्धन कसं करावं, विकास कसा करावा, उत्पादकता कशी वाढवावी या सर्व दृष्टीने हे धोरण तयार करण्यात आलेले आहे. या नवीन धोरणामध्ये संकरित प्रजनन करताना परकीय रक्ताचा अंश निश्चित करणे तसेच देशी पशुजातींचे संवर्धन, सुधारणा आणि त्यांची अनुवंशिक वैशिष्ट्ये जतन करण्यासाठी ठोस उपाययोजना सुचवण्यात आलेल्या आहेत. याशिवाय बिगरवर्णित म्हणजेच नॉन डिस्क्रिप्ट अशा जनावरांचे शास्त्रीय वर्गीकरण, संवर्धन व विकास यांचाही नवीन धोरणामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. पशुधन सुधारण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा यावर भर देण्यात आला आहे. यामध्ये कृत्रिम रेतन म्हणजेच AI आणि एम्ब्रिओ ट्रान्सफर यासारख्या आधुनिक प्रजनन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे नियोजन केले आहे. आज आपण पाहतो शेतकऱ्याच्या दारापर्यंत एम्ब्रिओ ट्रान्सफर पोहोचलेला आहे. म्हणजेच एका गाईमधनं गर्भ काढून हा दुसऱ्या गाईमध्ये ठेवून अनुवंशिक सुधारणा झपाट्याने करण्यासाठी प्रयत्न सरकारने सुरू केले आहेत आणि हे सर्व प्रयत्न कशा प्रकारे अवलंबले जातील हे सर्व नियोजन आपल्या या येणाऱ्या पशुधन प्रजनन धोरणामध्ये अगदी व्यवस्थितरित्या सांगितलेले आहे. नवीन धोरणामध्ये शेळी पालन, मेंढी पालन, अश्वपालन, वराह पालन, गाढव पालन, त्याचप्रकारे कुक्कुटपालन याविषयीच्या आणि ह्या पशुधन घटकांसाठी स्वतंत्र प्रजनन धोरण निश्चित करण्याच्या उद्देशाने अनेक उपसमित्या सुद्धा स्थापन करण्यात आल्या होत्या आणि या सर्व उपसमित्यांनी सुद्धा आपले आपले मसुदे सरकारजवळ दिलेले आहेत आणि लवकरच या सर्व उपाययोजना या सर्व गोष्टी लक्षात घेऊन एक नवीन प्रजनन धोरण महाराष्ट्राला मिळणार आहे. या सर्व उपाययोजनांद्वारे राज्यातील पशुधनाची अनुवंशिक गुणवत्ता सुधारणे, स्थानिक प्रजातींचे संवर्धन करणे आणि शाश्वत पशुधन विकास साध्य करणे हा नवीन पशुधन प्रजनन धोरणाचा मुख्य उद्देश असणार आहे. आणि जसं मी सांगितलं हे धोरण लवकरच जे आपल्या कागदावर उतरलेलं आहे ते आपल्या शेतकऱ्यांपर्यंतही पोहोचणार आहे आणि ते धोरण राबवण्यासाठी शेतकरी मित्रांनो आणि पशुपालक बांधवांनो खूप हातभार लागणार आहे. तर सर्वांनी हे पशुधन प्रजनन धोरण अवलंबताना आपला आपला खारेचा वाटा उचलावा अशी आपल्याला नम्र विनंती. खूप धन्यवाद.
1: श्रोतेहो, कृषीवाणी कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र पशुधन प्रजनन धोरणातील मार्गदर्शक तत्वे याविषयी माहिती आपण घेतली डॉक्टर प्राजक्ता जाधव यांच्याकडून. यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा परिसर हा कार्यक्रम 6:50 मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 6:55 श्रोतेहो संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील.
2: घेत असताना मनाचा अभ्यास हा आवश्यक आहे. जसं डॉक्टर शारीरिक लक्षणे विचारतात तसंच ते रुग्णांचा स्वभाव, राग, भीती, दुःख, चिंता याचाही विचार करतात. कारण दोन माणसांना एकच रोग जरी असला तरी त्याची मनस्थिती वेगळीवेगळी असते आणि म्हणून त्या आजारासाठी आणि त्याच्या मनस्थितीसाठी दोघांचंही औषध वेगळं असू शकतं. भावनिक संतुलनाने आरोग्य सुधारते त्यामुळे होमिओपॅथी मन शांती, आनंद आणि स्थैर्यासाठी काम करते. मनातील ताणतणाव, राग, अपराधाच्या भावना, भीती या सगळ्या गोष्टींमुळे अनेकदा प्रतिकारशक्तीवर परिणाम होत असतो. होमिओपॅथी या सगळ्या भावनांवर नियंत्रण तर मिळवतेच, त्यासोबत या भावनांच्यामुळे तयार होणारे आजारही होमिओपॅथी दुरुस्त करते. म्हणून होमिओपॅथीमध्ये मनाचा अभ्यास हा अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येक होमिओपॅथिक औषधाचे त्याचं एक वैयक्तिक मनाची स्टेज असते, तशीच ती प्रत्येक पेशंटची पण एक मनाची स्टेज असते. त्या दोघांचा संयुक्तरित्या अभ्यास केल्यामुळे होमिओ

0: व्यतीने अनेक लोकांचे मनही चांगले होते आणि त्यांचे शरीरही चांगले होते. आणि मला असं वाटतं म्हणून होमिओपॅथीमध्ये मनाच्या अभ्यासाचं खूप महत्त्व आहे. आणि मनाचा अभ्यास केल्यामुळे पेशंटच्या एकंदरीत मानसिक स्थितीत आणि मनाच्या मानसिक स्थितीमुळे शारीरिक स्थितीत सुधार होतो. आणि एकंदर दोघा गोष्टींचा अभ्यास केल्यामुळे कोणत्याही रुग्णाला अतिशय चांगलं स्वास्थ्य प्राप्त होण्याचं काम होमिओपॅथी करते. जसं संत तुकाराम सांगून गेले की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, तर होमिओपॅथी मनावर काम करते आणि होमिओपॅथीने मनावर काम केल्याच्यामुळे अनेक लोकांच्यामध्ये आजाराची दुरुस्ती होते आणि थोडक्यात त्यांना आनंद आणि आरोग्य प्राप्त होते.
1: आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर होते रुपेश पाटील आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास। लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा।

0: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटले जाते.
0: सादर करते आहेत विवेक वानखडे.
2: श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
3: श्रोते हो नमस्कार. शाश्वत विकास आणि पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन, सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट नियम, कोणत्याही नवीन मोठ्या प्रकल्पासाठी उदाहरण रस्ते, कारखाने, बांधकामे पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट बंधनकारक करण्यात आले आहे. स्थानिक लोकांचा सहभाग, प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या स्थानिक लोकांच्या मतांना आणि पर्यावरण संरक्षणाला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व आणि हरित कायदे CSR अँड ग्रीन कम्प्लायन्स, पर्यावरणस्थ जबाबदारी आता केवळ सरकारची नाही तर मोठ्या कंपन्यांना देखील आपल्या CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधीचा मोठा भाग पर्यावरण संवर्धनासाठी खर्च करावा लागत आहे. प्लास्टिक बंदी, सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर कायदेशीर बंदी घालण्यात आली असून कचरा व्यवस्थापनाच्या नियमांचे वेस्ट मॅनेजमेंट रूल्स उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. कायदेशीर अधिकारांचा विस्तार, एक्सपॅन्शन ऑफ लीगल राईट्स, मूलभूत हक्क, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 21 राईट टू लाईफ अंतर्गत स्वच्छ वातावरणात जगण्याचा अधिकार हा मूलभूत हक्क मानला जातो. निसर्गाला कायदेशीर दर्जा, सर्वोच्च न्यायालय आणि विविध उच्च न्यायालयांनी दिलेल्या निर्णयानुसार नद्या, जंगले आणि प्राण्यांना देखील कायदेशीर व्यक्ती लीगल पर्सन म्हणून मानले जाण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. आपली नैतिक जबाबदारी आणि उपाय, केवळ कायदे किंवा पोलिसांच्या धाकाने पर्यावरणाचे रक्षण होऊ शकत नाही, ती आपली नैतिक जबाबदारी आहे. पर्यावरण व्यवस्थापन एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट करण्यासाठी आपण प्रत्येकाने काही मूलभूत सवयी अंगीकारल्या पाहिजेत. वृक्षारोपण, जास्तीत जास्त झाडे लावा आणि त्याचे संगोपन करा. प्लास्टिक बंदी, सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळा आणि कापडी पिशव्यांचा वापर करा. जल संवर्धन, पाण्याचा अपव्यय टाळा आणि पावसाचे पाणी जिरवा, रेन वॉटर हार्वेस्टिंग. ऊर्जा बचत आणि सोलर एनर्जी वापर वाढवा आणि गरज

नसताना विजेची दिवे पंखे बंद ठेवा. प्रदूषण नियंत्रण, शक्य तिथे सार्वजनिक वाहनांचा वापर करा. निसर्ग हा आपल्याला पूर्वजनाकडून मिळालेली संपत्ती नाही, तर तो आपल्या भावी पिढीकडून घेतलेले कर्ज आहे. आज पर्यावरण दिनासारख्या कार्यक्रमामधून आपण फक्त प्रतिक्रिया न करता ती प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे. कायद्यांचा धाक हा गुन्हेगारांसाठी आहे, पण आज सुजाण नागरिक म्हणून निसर्गाचे रक्षण करणे हे आपले परम कर्तव्य आहे. पर्यावरण टिकले तरच मानवजात टिकेल. आपण काय करू शकतो ही समस्या सोडवण्यासाठी?

0: पण आज सुजाण नागरिक म्हणून निसर्गाचे रक्षण करणे हे आपले परम कर्तव्य आहे. पर्यावरण टिकले तरच मानवजात टिकेल. आपण काय करू शकतो ही समस्या सोडवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून लहान लहान पावले उचलणे गरजेचे आहे. प्लास्टिकचा वापर टाळा. प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करा. वृक्षारोपण करा. जास्तीत जास्त झाडे लावा आणि झाडे तोडणे थांबवा. स्वच्छता, कचरा इकडे तिकडे न टाकता कचऱ्याचे वर्गीकरण करा. ओला आणि सुका कचरा. पर्यावरण हे केवळ सरकारची किंवा एक व्यक्तीची जबाबदारी नाही, तर आपण आताच योग्य पावले उचलले नाहीत तर भावी पिढीला त्याचा भयंकर परिणाम भोगावा लागेल. पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा हा केवळ एक नारा न राहता तो आपल्या आचरणात आणण्याची गरज आहे. चला आजच आपण आपल्या सुंदर वसुंधरेला वाचवण्याचा संकल्प करूया. झाडे लावू, झाडे जगू, पर्यावरण वाचवू, जीवन वाचवू.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. काही क्षणातच 6:55 आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून संस्कृतमधून बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

श्रोते हो रूपरेषा आपण ऐकतात. 8:40 मराठी चित्रपट संगीत प्रसारित करण्यात येईल. 7:40 प्रसारित केल्या जाणाऱ्या भावगीतांचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात. भावगीताच्या कार्यक्रमाची झलक आपण ऐकलीत. त्यानंतर 8:40 मराठी चित्रपट संगीत, 9:10 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांनी सजलेला कार्यक्रम, त्याअंतर्गत ना तुम जानो ना हम, 1, 2 का 4, ओ माय गॉड आणि ओम शांती ओम या चित्रपटातील निवडक गीतं आम्ही आपल्याला ऐकू. मिश्र संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल 10:10. 9:35 उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथून सहक्षेपित करण्यात येईल. 10:15 एक ही फिल्म के गीत या अंतर्गत नरसिंहा या चित्रपटातील आनंद बक्षी यांची काही निवडक गीतं आम्ही आपल्याला ऐकू. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल. हॅलो आकाशवाणी श्रोतो, तत्पूर्वी 10:30 गाता रहे मेरा दिल, 11:05 हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम, सहभाग आनंद पोहनेरकर यांचा, निर्मिती सहाय्य भास्कर थोरात आणि सादरकर्ते आहेत सदानंद कांबळी. 12:00 वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 1:05 गीतबहार बुलढाणा जिल्हा वार्तापत्र, 1:40 1:45 भावधारा, 2:00 कृषीवाणी, 2:05 आरोग्यम धनसंपदा, 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण आपण ऐकाल. नादब्रह्म हा कार्यक्रम 2:30 श्रोतो, हे सर्व कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. ऐका श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाची एक छोटीशी झलक.

श्रोते हो, रूपरेषा आपण ऐकत आहात आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत. 5:02 नादब्रह्म, 5:30 युववाणी. बलसागर भारत हो हा कार्यक्रम 6:30, 7:00 प्रादेशिक मराठी बातम्या, 7:15 अर्थविशेष, 7:30 शेतशिवार हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करू. लोकसंगीत 8:15, 8:30 भावगीतं. चर्चा का विषय है हा कार्यक्रम 9:30, नादब्रह्म रात्री ठीक 10:00. श्रोते हो, हे सर्व कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. आपण ऐकलीत झलक आपल्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात प्रसारित केल्या जाणाऱ्या गीताची. ऐकूया आणखी एक झलक, आणखी एका गीताची झलक.

0: श्रुती रूपरेषा आपण ऐकलीत आकाशवाणी परभणी केंद्रावरून. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगर येथून आम्ही सहक्षेपित करू.
1: एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
2: वारकऱ्यांचा महाकुंभ, आशिया खंडातला सर्वात मोठा सप्ताह, योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज यांचा 179 वा अखंड हरिनाम सप्ताह.

0: श्रीरामपूर MIDC जवळ श्री क्षेत्र धनगरवाडी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी दिनांक 18 ते 25 ऑगस्ट या कालावधीत हा भक्तिमय सोहळा यामध्ये अखंड भजन कीर्तन आणि महाप्रसाद सोबतच आधुनिक शेती तंत्रज्ञानाचं भव्य प्रदर्शन गंगागिरी कृषी महोत्सव अवश्य सहभागी व्हा आणि आपलं जीवन कृतार्थ करा.
1: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आमच्या केंद्रावरून प्रसारित होतील, पण त्याआधी
2: काय ग रकमा?
3: हा,
2: आज उशीर का झाला?
3: आओ, पाण्याची वाट पाहत बसली होती. 2 दिवस झालं आलं नाही पाणी.
2: रकमा, मी काल तुला रागवले ना?
3: वय,
2: हौदाचा नळ बारीक सोड म्हणून. तेव्हा काय म्हणाली होतीस तू?
3: भाई, तुमच्या हौदात लई पाणी हाय.
2: हेच म्हणाली होतीस ना?
3: वय की.
2: अग, आज तू पाणी वाचवलंस की ते पाणी कोणाला ना कोणाला उद्या कामाला येणारच ना.
3: वय बाई, खरं हाय तुमचं.
4: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की, BSNL फाइबर सुपर प्लस OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाई सिर्फ 1111 में. 200 Mbps, 25 OTT, 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग. सीमित अवधि का ऑफर. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-444 पर कॉल करें. BSNL, हर परिवार का भरोसा.
5: सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकी हा जीवन मंत्र जपणारे, आरोग्यवारी मोहिमेतून लाखो वारकऱ्यांना सेवा देणारे, वर्षभर रात्रंदिवस वंचितांच्या सेवेत असणारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि संकल्पनेतून राजेश पांडे यांच्या कल्पक नेतृत्वाखाली पुण्यात कार्यरत समर्थ युवा फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष राजेश पांडे यांची समीरा गुज्जर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा मानेकृत जय हो ही मालिका अवश्य बघा.
6: गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. जायकवाडी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटीहून अधिकच्या आर्थिक तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ. नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाई प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समिती स्थापन. 2025 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर. ग्रँडमास्टर दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंचा अर्जुन पुरस्काराने गौरव. आणि लातूर, धाराशिव, बीड, जालना जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. जायकवाडी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटी 88 लाख रुपयांच्या आर्थिक तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. यामुळे गोदावरी खोऱ्यातल्या सिंदफणा नदीवरच्या माजलगाव धरणाच्या कामाला गती मिळणार असून यातून छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, परभणी आणि नांदेड या 5 जिल्ह्यातल्या सुमारे 1,31,652 हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे या भागातला औद्योगिक पाणी पुरवठा, मत्स्य व्यवसाय आणि विद्युत निर्मितीलाही चालना मिळणार आहे. श्री क्षेत्र पंढरपूर इथल्या विशेष पुनर्वसन धोरणालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या निर्णयामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आणि वाणिज्य संकुल आराखड्यातल्या 3,993 कोटी 90 लाख रुपयांच्या विकास कामांना गती मिळणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये ट्रेड्स प्लॅटफॉर्म प्रणालीचा वापर करणाऱ्या किमान आधारभूत किंमत योजनेत 2024-25 हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धान आणि भरडधान्याच्या वाहतूक खर्चाकरता 328,47 लाख रुपयांची तरतूद करण्याला महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन विकास आणि विनियमन नियम 2013 सुधारणा करण्याला तसंच वित्त आणि नियोजन विभागांची पुनर्रचना करण्यालाही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून उत्तम कार्यवाही सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. अन्न पदार्थांशी संबंधित नियमांचं उल्लंघन झाल्यास नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे कठोर कारवाईची आवश्यकता होती आणि त्यानुसार कारवाई सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यापुढेही एफडीएची ही कार्यवाही सुरूच राहील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

0: राज्य सरकारनं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ केली आहे. राज्य सरकारच्या सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता 60% महागाई भत्ता मिळेल. जानेवारी ते जुलैची थकबाकी ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत दिली जाणार आहे. राज्य शासनानं महाराष्ट्र शासन कामकाज नियम 2026 लागू केले आहेत. या नवीन नियमावलीमुळे न्यायप्रविष्ट प्रकरणं वगळता इतर कोणत्याही प्रकरणी कोणत्याही मंत्र्यानं घेतलेला निर्णय फिरवण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. याशिवाय मुख्यमंत्री प्रशासकीय कामकाजाबाबत कोणतीही माहिती कोणत्याही मंत्री राज्यमंत्री किंवा सचिवांकडून मागवू शकतील आणि ती त्वरित पुरवणं संबंधित विभागाला बंधनकारक राहणार आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाई प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची चौकशीही ही समिती करेल. संसदेवर झालेल्या मोर्चाचं व्हिडिओ चित्रण या समितीकडे देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी रेल्वे स्थानकाच्या विकासासंदर्भात केलेल्या मागण्यांवर दक्षिण मध्य रेल्वेकडून कार्यवाही सुरू आहे. त्यांच्या मागणीनुसार 16 डब्यांच्या पीटलाईनचं काम पूर्ण झालं असून विद्युतीकरण आणि इतर आवश्यक कामं प्रगतीपथावर असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयानं दिली. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाच्या पायाभूत सुविधा आणि प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी खासदार भुमरे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: 2025 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची काल घोषणा करण्यात आली. ग्रँडमास्टर विदित गुजराती, दिव्या देशमुख, बॅडमिंटन महिला दुहेरी जोडी ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद, ॲथलेटिक्स खेळाडू तेजस्विन शंकर, मोहम्मद अजमल व्ही आणि प्रियंका गोस्वामी, मुष्टीयोद्धा नरेंद्र, दिव्यांग नेमबाज धनुष श्रीकांत यांच्यासह एकूण 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. फुटबॉल क्षेत्रातल्या भरीव योगदानासाठी इसायाह अरुमैना यागम यांना अर्जुन जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे. ॲथलेटिक्स कोच परवीर सिंह, बॉक्सिंग कोच छोटेलाल यादव आणि शूटिंग कोच नेहा नंदकुमार चव्हाण यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय क्रीडा क्षेत्राच्या प्रोत्साहन आणि विकासात उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या संस्था आणि संघटनांना दिला जाणारा राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार पुण्यातल्या आर्मी पॅरालिम्पिक नोडला दिला जाणार आहे. गॉल इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात 4-84 धावा झाल्या. विजयासाठी त्यांना आणखी 288 धावांची गरज आहे. भारताचा दुसरा डाव काल 193 धावात आटोपला. ऋषभ पंतनं सर्वाधिक 66 धावा केल्या. दरम्यान ऋषभ पंतनं या सामन्यात कसोटी क्रिकेटमधले आपले 100 षटकार पूर्ण केले. ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय आणि जगातला चौथा खेळाडू ठरला आहे. नेदरलँड्समध्ये सुरू असलेल्या FIH महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघानं दक्षिण आफ्रिकेचा 6-1 असा एकतर्फी पराभव केला. या विजयासह भारतीय संघानं पूल डीमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. भारताकडून सुनेलिता टोप्पो, नवनीत कौर, दीपिका सेहरावत, लालरेम सियामी आणि साक्षी राणा यांनी गोल केले. छत्रपती संभाजीनगर शहरात सातारा परिसरातल्या हायकोर्ट कॉलनी आणि हर्सुल भागातल्या ब्लिंकिटच्या 2 आस्थापनांवर अन्न आणि औषध प्रशासनानं धडक कारवाई केली. या तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि साठवणुकीसंदर्भातल्या अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्यानं ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेडचा अन्न परवाना तात्काळ प्रभावानं निलंबित करण्यात आला आहे. प्रशासनाच्या तपासणीत संबंधित ठिकाणी अन्न पदार्थांसोबत सिगारेट विक्री, कालबाह्य अन्नसाठा तसंच शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची योग्य नियमांचं पालन न करता एकत्रित साठवणूक केल्याचं निदर्शनास आलं. हिंगोली तालुक्यातल्या लिंबाळा मक्ता इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या शिक्षकांच्या रिक्त जागा भराव्यात आणि विद्यार्थ्यांकरता आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी ग्रामस्थांसोबत शाळेसमोर आंदोलन सुरू केलं आहे. त्यांच्या मागणीनुसार या शाळेचे मुख्याध्यापक विनोद कटके यांच्यावर शिक्षण विभागानं निलंबनाची कारवाई केली, मात्र शिक्षकांची पदे भरली जाईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचं दिपके यांनी सांगितलं आहे. नांदेड

0: शहरात लवकरच घरगुती पीएनजी गॅस पुरवठा सुरू होणार असून पहिल्या टप्प्यात 4000 घरांना जोडणी दिली जाणार आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड आणि बीपीसीएलच्या संयुक्त उपक्रमातून सिटी गॅस वितरण प्रकल्पांतर्गत पीएनजी गॅस नेटवर्क उभारणीचं काम शहरात सुरू आहे. परभणी जिल्ह्यात राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगत असलेली अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणं 30 ऑगस्टपर्यंत निष्कासित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयानं 13 जुलै 2026 रोजी स्वतःहून दाखल केलेल्या याचिकेच्या अनुषंगानं आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. अतिक्रमणे नियोजनबद्ध पद्धतीने हटवण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करावं असंही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. लातूर महापालिकेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कामबंद आंदोलन पुकारल्यानं कामकाज ठप्प झालं आहे. सत्ताधारी गटातल्या 4 नगरसेवकांकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे. मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 6,12,701 मतदारांची नावं अंतिम यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे. शहरातल्या 3,43,963 मतदारांची माहिती उपलब्ध झालेली नाही. नाव वगळलं गेल्यास नागरिकांना फॉर्म 6 भरून पुन्हा मतदार यादीत नाव नोंदवता येणार आहे. महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीचं आजपासून नांदेड जिल्हा दौऱ्यावर आहे. जिल्ह्यात अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना, विकास कामं, कल्याणकारी उपक्रम तसंच विभागनिहाय प्रलंबित बाबींचा सविस्तर आढावा ही समिती घेणार आहे. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाड्यात आज लातूर, धाराशिव, बीड आणि जालना या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. जायकवाडी प्रकल्पाच्या 2 टप्प्यासाठी 6,477 कोटीहून अधिकच्या आर्थिक तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ आणि 2025 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर. ग्रँडमास्टर दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कारानं गौरव. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: ~229 अर्थात 13.5 kHz आपण ऐकता श्रोतेहो आकाशवाणीचं परभणी केंद्र. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

0: श्रोते हो, लखलख चंद्रे या कार्यक्रमाची झलक आपण ऐकलीत.
1: एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्यानं देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10 बाय 10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40 बाय 12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज

0: पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर, भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील, तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख, आकाशवाणी परभणी. हॅलो डॉक्टर, नुकतंच जन्मलेलं बाळ म्हणजे आनंदाचा क्षण, पण त्याची योग्य काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं. नवजात बाळाची जन्मानंतर कोणती काळजी आवश्यक आहे? स्तनपान कधी आणि कसं करावं? बाळाची स्वच्छता, बाळाची झोप आणि बाळाचे आजारपण याबाबत आपण काय काळजी घ्यावी? बाळाच्या आरोग्यातील कोणती लक्षणं धोक्याची असू शकतात? या आणि नवजात बाळाच्या संगोपनाशी संबंधित असणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. आपल्या सोबत आहेत बालरोग तज्ज्ञ आणि नवजात शिशुतज्ञ डॉक्टर प्रसाद यादव. तेव्हा श्रोते हो, गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये दूरध्वनी करा 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. हॅलो डॉक्टर, विषय लक्षात घ्या, नवजात बाळाची घ्यावयाची काळजी.
1: श्रोतो, आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. यानंतर ठीक 7:25 आणि दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार, माहिती व जनसंपर्क विभाग कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्त योजना 2026 हा राज्य शासनाने घेतलेला एक सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय आहे आणि त्याच्यामुळे आपले जे जे काही शेतकरी बांधव आहे, जो शेतकरी राजा आहे, त्याच्यावरील कर्जाचा भाग नक्कीच कमी होणार आहे. पण बघितलं की या योजनेची अंमलबजावणी किंवा त्याची पडताळणी कशी होणार आहे आणि त्याच्याविषयी सविस्तर अजून आपण पुढे जाणून घेणार आहोत. आपल्या बरोबर आहेत सहकार विभागाचे प्रधान सचिव श्री प्रवीण दराडे सर. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. नवीन पीक कर्ज जे मिळतं त्याच्या संदर्भात पुन्हा एकदा काय सांगाल?
1: शेतकरी बांधवांना मी एवढं सांगू इच्छितो की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टेट लेवल बँकर्स कमिटीच्या मीटिंग मध्ये सर्व बँकर्सना आदेश दिलेले आहेत आणि ते आदेश आम्ही सरकार म्हणून देखील दिलेले आहेत की सर्व बँकांनी ही कर्जमुक्ती झाल्याबरोबर 24 तासात शेतकऱ्यांनी ऍप्लिकेशन केल्याबरोबर त्याला कर्ज पुन्हा नव्याने कर्ज पीक कर्ज 2026-27 उपलब्ध करून द्यायचं आहे आणि मला विश्वास आहे की सर्व बँका याला अतिशय सकारात्मकरित्या प्रतिसाद करतील आणि कुठलाही शेतकरी बांधव माझा पीक कर्जापासून वंचित राहणार नाही एवढी मला इच्छा आहे.
0: नक्की सर. ही जी योजना आहे त्याच्यामध्ये आपले इतके सारे शेतकरी बांधव आहे की ज्यांना याचा लाभ मिळणार आहे. मोठ्या प्रमाणावर ही योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, तर आव्हानं तर नक्कीच आली असतील समोर.
1: निश्चितच आम्हाला भरपूर आव्हानं आली. यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती डेटा राज्य शासनामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांचा डेटा गोळा करणे, त्याचबरोबर विद्यमान आणि भूतपूर्व पदाधिकाऱ्यांचा डेटा गोळा करणे, सर्व पदाधिकाऱ्यांचा, मग त्या डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक्स असतील, नागरी बँका असतील, आमचे सूतगिरण्या असतील.

0: सहकारी साखर कारखाने असतील यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा डेटा गोळा करणे यामध्ये खूप आव्हानं होती आम्हाला, परंतु मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी अगदी तालुका लेवलवरती काम करणाऱ्या आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी एक टीम म्हणून खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आणि हे टीम म्हणून काम करत असताना सर्वच विभागाने आम्हाला सहकार्य केलं. त्यामध्ये मला विशेष उल्लेख करावासा वाटेल तो इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने देखील आम्हाला इन्कम टॅक्स पे म्हणजे जे शेतकरी शेतीबाह्य उत्पन्नातून इन्कम टॅक्स पे करतात त्यांची देखील यादी आम्हाला अतिशय कमी वेळामध्ये उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी इन्कम टॅक्स विभागाचे देखील भारत सरकारचे देखील मनपूर्वक आभार मानतो. सर्वच विभागांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे मला वाटतं की भरपूर आव्हानं आली, अजूनही आव्हानं आम्हाला येत आहेत. दररोज माहिती पोर्टलवरती काही वेळेला इंटरनेटचा इश्यू असतो, इंटरनेट बंद होते, त्यामुळे शेतकऱ्यांना आधार ऑथेंटिकेशनला वेळ लागतोय. परंतु शेतकरी बांधवांनी चांगल्या पद्धतीने संयम दाखवतात. त्यांना आम्ही सांगितलं आहे की काही ट्रायबल भागामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर गडचिरोली, त्यानंतर आमचा नंदुरबार यांच्या काही भागामध्ये आमचं नेटवर्क कमी आहे, वीक आहे, तर त्या भागातल्या शेतकऱ्यांना आपल्या सरकारी व्हेकलमध्ये घेऊन आमच्या LDMच्या व्हेकलमध्ये घेऊन जवळच्या इतर सेंटरवरती घेऊन जाऊन त्यांचं आधार ऑथेंटिकेशन करावं ज्या ठिकाणी आपल्याला नेटवर्क चांगल्या पद्धतीने उपलब्ध असेल. तर अशा पद्धतीने आम्हाला चॅलेंजेस येतात, परंतु दररोज आमचं रिव्ह्यू होत असतो. आमची IT टीम असते, कन्सल्टंट असतात, आमच्या विभागाचे अधिकारी असतात, त्यांच्यासोबत दररोज सायंकाळी आम्ही 5:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून स्वतः मी VC घेत असतो आणि ज्या ज्या काही अडचणी येत असतात त्या प्रत्येक अडचणीवरती बँकर्ससोबत आम्ही बैठका घेतल्यात, आमच्या प्रत्येक अधिकाऱ्यांसोबत आम्ही बैठका घेतल्यात आणि ह्या बैठका दररोज चालू असतात. ज्या ज्या अडचणी दररोज आलेल्या अडचणींना आम्ही त्याच दिवशी उत्तर देत असतो, सोल्युशन काढत असतो. आम्ही व्हॉट्सअपचे ग्रुप देखील वेगवेगळे ग्रुप केलेले आहेत, अधिकाऱ्यांचे काही वेगळे ग्रुप केलेत, बँकर्सचे वेगळे ग्रुप केलेत, नॅशनलाइज बँकांचे वेगळे ग्रुप केलेत, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकांचे वेगळे ग्रुप केलेत आणि त्या त्या बँकांच्या ज्या ज्या काही अडचणी येतात त्याच ग्रुपवरती तात्काळ आम्ही सोल्युशन्स त्यांना देत असतो. अशा पद्धतीने एक टीम म्हणून खूप मोठ्या प्रमाणावरती जवळजवळ 10,000 अधिकारी यावरती काम करतायत आणि या सगळेजण एक टीम म्हणून काम करतायत. त्यामुळे मला वाटतं की खूप चांगल्या पद्धतीने अडचणी येतात पण त्याला आम्ही सामोरे जात आहोत.
1: नक्की सर, खूप छान पद्धतीने सांगितलं की प्रत्येक विभागाचे जे टीम आहे किंवा सगळे एकत्रित येऊन काम करत आहे आणि त्याचा मुख्य उद्देश एकच आहे की आपला शेतकरी बांधव कर्जमुक्त व्हावा आणि नव्याने त्याने शेती सुरू करावी. जसं सरकारला अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागलं तसंच आपल्या शेतकरी बांधवांनाही मला असं वाटतं, कारण ते टेक्नोसॅव्ही नाही आहेत, तंत्रज्ञानाशी ते इतके जुळवून घेणारे नाही आहेत, त्यांना कशा पद्धतीने गायडन्स देता येईल याचं, कारण की सगळं ऑनलाईन होत आहे, बऱ्याच आपल्या बांधवांना ऑनलाईन पद्धत माहीत नसते, तर काय करता येईल?
0: खूप चांगला प्रश्न आहे. म्हणूनच आम्ही सांगू इच्छितो की शेतकरी बांधवांना टेक्नॉलॉजी सॅव्ही नसतात, परंतु मी सांगितलं की या पहिल्या यादीमध्ये 17 लाख शेतकऱ्यांपैकी जवळजवळ 11.5 लाख शेतकऱ्यांकडे मोबाईल आहेत, त्यामुळे आम्ही मोबाईलच्या माध्यमातून त्यांना SMS दिला. उर्वरित शेतकऱ्यांना याची माहिती होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये यादी लावली, त्याचबरोबर आमच्या प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी आहे PACS तिथे देखील यादी लावली, आमच्या ज्या बँकांच्या ब्रांचेस आहेत त्या ब्रांचेसमध्ये देखील आम्ही यादी लावली, आमचे जे स्थानिक तिथले सचिव आहेत ते जाऊन शेतकऱ्यांना दोंडी पिटून याबाबतची माहिती देत आहेत आणि त्यांना घेऊन येऊन आमची जी यादी आहे ती यादी दाखवतायत आणि त्यांना घेऊन जाऊन फक्त आमच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जायचं आहे, त्या सेवा केंद्रामध्ये तुमचं नाव आणि तुमच्या अकाउंटवरती थकीत असलेली रक्कम तेवढी फक्त बरोबर आहे किंवा नाही ते बघायचं आहे, ती बरोबर असेल तर आधार ऑथेंटिकेशन, फक्त आपला अंगठा लावायचा आहे. एवढं अतिशय सोपं, साधं सोपं, कुठलाही अर्ज शेतकऱ्यांना करायचा नाही, एवढं सोपं काम आम्ही ठेवलेलं आहे, जेणेकरून त्यांना टेक्नॉलॉजी सावी नसतानाही ही अतिशय कठीण आणि क्लिष्ट प्रोसिजर आहे असं वाटू नये. या दृष्टिकोनातून अतिशय साधी सोपी पद्धत आम्ही केलेली आहे, कोणतंही ऍप्लिकेशन करायचं नाही, आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन फक्त आधार ऑथेंटिकेशन करायचे. 90%पेक्षा जास्त शेतकऱ्यांचं ॲग्रीस्टॅक ऑथेंटिकेशन आमच्याकडेच आहे, त्यामुळे त्यांना ॲग्रीस्टॅक ऑथेंटिकेशन करायचं नाही. आम्ही तो डेटा ऑलरेडी ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटकडनं घेऊन इंटिग्रेट केलेला आहे. उर्वरित 5-10% ज्या शेतकऱ्यांचा ॲग्रीस्टॅक नसेल त्यांचं देखील ॲग्रीस्टॅक करून देण्यासाठी आमची महसूल आणि कृषी यंत्रणा आणि सहकार यंत्रणा त्यांना मदत करणार आहेत आणि 100% शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होईल या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न आहेत.
1: नक्की सर, आता तुम्ही जे सांगितलं की अतिशय साध्या सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण अशाही काही प्रॉब्लेम्स येत आहेत की फिंगरप्रिंट मॅच होत नाही, तर अशा वेळेला काय करता येईल?
0: काही शेतकऱ्यांच्या हाताला शेतीमध्ये काम केल्यामुळे त्यांच्या फिंगरप्रिंट मॅच होत नाही अशा देखील आमच्याकडे तक्रारी आल्या, त्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या आम्ही डिस्ट्रिक्ट लेवल कमिटीला वेगळ्याने ऑफलाईन पद्धतीने देखील याला सॉर्ट आउट करू अशा पद्धतीच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. तालुका स्तरावरती तहसीलदार किंवा जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे, त्या समितीमध्ये आम्ही अशा

0: जे काही इश्यू असे खूप कमी येतील असं मला वाटत नाही, खूप मोठ्या प्रमाणावरती येतील, पण ते देखील आम्ही जिल्हा स्तरावरती सॉर्ट आउट करू.
1: नक्की सर. याच्याबरोबर आणि मला एक असा महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की शासन इतक्या मोठ्या यांनी सहकार्य करत आहेत, आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री आणि तसंच शासनाचे अनेक कर्मचारी, जसं तुम्ही सांगितले की एका टीमने फक्त आणि फक्त आपल्या शेतकरी बांधवांसाठी काम करत आहेत का, तर त्यांनी कर्जमुक्त व्हावं. पण ह्याचा जो फायदा आहे किंवा ही जी योजना आहे की खरंच ज्या शेतकरी बांधवांना त्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवावी, पण जर ह्या तंत्रज्ञानाचा कोणी गैरवापर करून किंवा जे लाभार्थी नाहीयेत त्यांनीही लाभ घेण्याचा जर प्रयत्न केला तर त्याच्यावर शासन काही कडक कारवाई करणार का, या माध्यमातून कमीत कमी आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत जाऊ दे, म्हणजे त्याचा कोणी गैरफायदा किंवा गैरवापर करण्याचा प्रयत्न?
0: या योजनेचा कोणी गैरफायदा किंवा गैरवापर घेऊ शकत नाही, कारण आम्ही बँकांकडनं जी आलेली यादी आहे, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक किंवा नॅशनलाइज बँक किंवा कमर्शियल बँक, त्या यादीचं व्हेरिफिकेशन आम्ही अगोदर करतो. ते व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय तर आम्ही यादी पब्लिश करत नाही, त्यामुळे मला वाटत नाही की कुणी याचा गैरफायदा घेईल. आणि आपले बांधव अगदी सुज्ञ आहेत, त्यामुळे ही आपल्या शेतकऱ्यांसाठी, जे शेतकरी कर्जबाकीदार झालेले आहेत, थकबाकीदार झाले आहेत, गरीब शेतकऱ्यांसाठी ही योजना आहेत आणि ते शेतकरी या योजनेचा लाभ घेतील असा मला पूर्ण विश्वास आहे.
1: पण सर 17 लाख शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली जसे तुम्ही सांगितले, तर उर्वरित शेतकऱ्यांच्या यादीचं काय होणार?
0: मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे ओव्हरऑल साधारणपणे अंदाजे 56 लाख शेतकरी, यातले 24 लाख शेतकरी नियमित कर्ज फेडणार आहेत, त्यांना आपण 50,000 रुपयापर्यंतची प्रोत्साहन अनुदान देणार आहोत. 32 लाख शेतकऱ्यांची जी यादी आहे त्यातले 17 लाख पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही यादी लावलेली आहेत. उर्वरित शेतकऱ्यांची यादी आम्ही येत्या 10 दिवसांमध्ये लावणार आहोत, त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. या यादीत त्यांचं नाव नसेल तर दुसऱ्या यादीमध्ये नाव येईल. ज्या शेतकऱ्यांची नावं या 17 लाख शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नाही आहेत, ही पहिली यादी आम्ही जाहीर केलेली आहे. यानंतरची देखील उर्वरित शेतकऱ्यांची यादी येणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. येत्या 10 दिवसांमध्ये आम्ही दुसरी यादी देखील पब्लिश करणार आहोत. दुसऱ्या यादीमध्ये आम्हाला काही आधार नंबर डुप्लिकेट आढळले, मल्टिपल आधार नंबर आढळले, बँकेने इंटरेस्ट कॅल्क्युलेशनमध्ये काही चुका केलेल्या आढळल्यात, तर अशा सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे हे सॅनिटीमध्ये काढलेले अकाउंट आहेत, त्यामुळे ती दुसरी यादी बँकेकडे आम्ही पाठवलेली आहेत. बँकेकडनं पुन्हा एकदा व्हेरीफाय करून आमच्याकडे येतील, आल्याबरोबर आम्ही पुन्हा दुसरी यादी देखील लावणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. आणि ह्या संपूर्ण योजनेमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी घोषणा केलेली आहे त्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचा लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे, त्यामुळे आपण घाबरून जाऊ नये. आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासकीय यंत्रणेकडे आपण पाठपुरावा करावा, तहसील कार्यालयामध्ये तहसीलदारांकडे जावं किंवा असिस्टंट रजिस्ट्रारकडे किंवा जिल्हा स्तरावरती DDR आमच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील आपण जाऊ शकतात. आम्ही तुम्हाला सकारात्मक दृष्टिकोनातनं प्रत्येक बँकेमध्ये ब्रांच मॅनेजरच्या देखील आम्ही बैठका घेतल्या, त्यांना देखील सांगितलंय की आपल्या बँकेमध्ये ज्या ह्या योजनेबाबत चांगली माहिती असलेला माणूस तिथे ठेवा आणि शेतकऱ्यांशी चांगल्या पद्धतीने सौजन्याने त्यांना माहिती द्यावी, अशा पद्धतीच्या सूचना राज्य शासनावरून देण्यात आलेल्या आहेत.
1: नक्की सर, अगदी जाता जाता राज्य शासनाने ही जी योजना आपली सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त आपल्या शेतकरी बांधवांचा आपण विचार करत आहोत, तर सगळ्याच आपल्या शेतकरी बांधवांना आणि या योजनेत सहभागी होणार आणि एकंदरीतच शेतकरी बांधवांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: सर्व शेतकरी बांधवांना मी या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 मध्ये आपण सक्रिय सहभागी व्हावं. कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आमच्या तालुका स्तरावरच्या किंवा जिल्हा स्तरावरच्या कार्यालयाशी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. कोणत्याही प्रकारची अडचण आम्ही सोडवण्यासाठी तयार आहोत, त्यामुळे आपण घाबरून जाऊ नये. सर्व शेतकऱ्यांना 100% या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि कर्जमुक्तीचं सर्टिफिकेट प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही देणार आहोत. त्यामुळे यादी लावलेल्या यादीमधली रक्कम आणि माहितीच्या पोर्टलवरची रक्कम किंवा बँकेच्या लेजरवरची रक्कम यामध्ये तफावत आढळली तरी यामध्ये कोणत्याही प्रकारचं गोंधळ होऊन जाऊ नये अशी मला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे. 100% आपलं 2 लाखाच्या आतलं कर्ज माफ होणार आहे आणि या दोन्ही रकमांमधला डिफरन्स कशामुळे आलेला आहे ते देखील मी अगोदर आपल्याला सांगितलंय. NPA अकाउंट झालेले असल्यामुळे NPA अकाउंटमध्ये बँकेने काही त्याबाबतचा बोजा उचललेला आहे आणि उर्वरित बोजा राज्य शासनाच्या माध्यमातून या कर्जमुक्तीच्या योजनेच्या माध्यमातून आपला दिला जाणार आहे. ही कर्जमुक्ती झाल्याबरोबर आपण बँकेकडे 24 तासाच्या आत अर्ज केला तर 24 तासात आपल्याला बँक पुन्हा नव्यानं हे 2026 2027 पीक कर्ज देणार आहे. कोणतीही बँक आपल्याला पीक कर्ज नाकारू शकत नाही, एवढंच मी या आजच्या या दिनाच्या निमित्ताने आणि या कर्जमुक्तीच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करू इच्छितो. धन्यवाद, नमस्कार.
1: सर खरंच खूप खूप धन्यवाद, कारण पुण्यश्लोक अहिल्यबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याविषयी अतिशय सविस्तर आणि छान माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली, म्हणजे योजनेचं उद्दिष्ट काय, त्याचं नियोजन काय, त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे, त्याच्यामध्ये जे

0: पात्र लाभार्थी आहेत त्यांची पडताळणी कशी होणार आहे आणि एकंदरीत शासनाचा जो उपक्रम आहे त्या सगळ्यांविषयी जी तुम्ही माहिती दिली ती नक्कीच आपल्या या शेतकरी बांधवांना उपयुक्त ठरणार आहे आणि या योजनेमुळे आपल्या शेतकरी बांधवांच्या डोक्यावरील कर्ज नक्कीच थोडं कमी होऊन शेती करण्याची एक नवी उमेद त्यांना मिळणार आहे. सर, इतकी छान माहिती दिली त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: आपल्या शेतकरी बांधवांनी या योजनेविषयी नक्की जाणून घ्यावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा. आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील भागात पुन्हा एका नवीन विषयासह आणि नवीन मान्यवरासह. तोपर्यंत नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
2: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
1: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
3: दोनशे 29.9 meters अर्थात 1305 kHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाले आहेत. भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. श्रुती ऐकूया भावधारा या कार्यक्रमामध्ये आशा भोसले यांचा मधुर स्वर आणि ही बहारदार रचना.

श्रोते हो, या बहारदार रचनेच्या सुरुवातीला आपण ऐकूया एक जाहिरात आणि त्यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील ही सुमधुर रचना.

0: असते आणि तू म्हणतेस गाडी घ्यायची.
1: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फुटी कौड़ियां भी नहीं है.
2: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
3: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास
4: जलसंधारण दिन रील स्पर्धा. तुमची कल्पना, तुमचा संदेश जल समृद्ध महाराष्ट्रासाठी. दिनांक 15 ऑगस्ट 1.

19 ऑगस्ट 2020 मृद आणि जलसंधारणाचे महत्त्व जनमानसात पोहोचविण्यासाठी तुमची एक छोटी रील मोठा बदल घडू शकते. चला तर मग संदेश घ्या आणि जिंका आकर्षक बक्षिसे. या स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन मृदा आणि जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता कविराज कुच्छे यांनी केलं आहे.

0: श्रोतो भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: उच्च शिक्षणाचं स्वप्न आता होणार पूर्ण.
2: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बहिस्त शिक्षण विभागात 2026-27 साठी प्रवेश सुरू.
1: एमए आणि एमकॉम प्रथम वर्षासाठी प्रवेश घ्या.
2: नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोलीतील 89 अभ्यास केंद्रे.
1: प्रवेशासाठी फक्त TC आणि गुणपत्रकाच्या झेरॉक्स प्रती.
2: संपर्क 960-495-5041 आणि 85-30-75-92-61.
1: स्वप्नांना नवी दिशा, शिक्षण आता तुमच्या दारी.
3: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की. BSNL फाइबर सुपर प्लस OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाई सिर्फ 1111 में. 200 Mbps, 25 OTT, 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग. सीमित अवधि का ऑफर. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1800444 पर कॉल करें. BSNL, हर परिवार का भरोसा.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रीय परीक्षा परिषदेकडून परीक्षाविषयक गटामध्ये फेरबदल. 600 तज्ज्ञ कार्यमुक्त. झारखंडमध्ये रद्द करण्यात आलेल्या 44 भरती परीक्षांची यादी जाहीर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तमिळनाडूच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर. भारतीय निवडणूक यंत्रणेच्या विश्वासार्हतेचं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून कौतुक. आणि ऋषभ पंतचा शतकी षटकार. गॉल कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रीय परीक्षा परिषद अर्थात एनटीएनं 600 तज्ञांना कार्यमुक्त करून नवीन तज्ञांची नियुक्ती करत आपल्या परीक्षाविषयक गटामध्ये फेरबदल केले आहेत, अशी माहिती शिक्षण मंत्रालयानं समाज माध्यमावरील संदेशात दिली आहे. परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची छाननी प्रक्रिया अधिक बळकट करण्यासाठी एनटीएद्वारे 4-स्तरीय तपासणी प्रणाली लागू केली जाईल. तसंच एनटीए पुढील 2-3 आठवड्यात किमान 25 अधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करणार आहे. याव्यतिरिक्त एनटीएची कार्यालयं नवीन जागेत हलवली जातील आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्यांच्या मदतीने सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाईल. आगामी काळातील परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व सुरक्षा आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निर्देशानुसार एनटीएने घेतला आहे. झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झारखंड सरकारने अनियमिततेमुळे रद्द करण्यात आलेल्या 44 भरती परीक्षांची यादी काल जाहीर केली. यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. रद्द करण्यात आलेल्या परीक्षांमध्ये 2014 पासून झारखंड लोकसेवा आयोग आणि TSR डेटा प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड या बाह्य संस्थेद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षांचा समावेश आहे. रद्द करण्यात आलेल्या परीक्षांमध्ये औषध निरीक्षक, सहाय्यक प्राध्यापक, उपजिल्हाधिकारी, दंतवैद्य, सहाय्यक अभियंता यांसह विविध जागांसाठी भरतीसाठीच्या परीक्षांचा समावेश आहे. JPSC आणि JSSC मधील अनियमिततेशी संबंधित प्रकरणांच्या सुनावणीसाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची विनंती उच्च न्यायालयाकडे केली जाईल. वरिष्ठ जिल्हाधिकारी अमिताभ कौशल यांच्या अध्यक्षतेखाली JPSC आणि JSSC मधील सुधारणांसाठी स्थापन करण्यात आलेली समिती 2 महिन्यात सरकारला आपला अहवाल सादर करेल. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्य सरकारने JSSC CGL परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली होती. नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयानं उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. ही समिती महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची तसंच पोलीस कर्मचाऱ्यांवरील झालेल्या हल्ल्याची चौकशी करेल. या समितीत सेवानिवृत्त न्यायाधीश, माजी पोलीस महासंचालक आणि CBIच्या माजी संचालकांसह इतरांचा समावेश असणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्स बागची आणि व्ही मोहन्ना यांच्या खंडपीठानं काल हे आदेश दिले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तमिळनाडूच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आज चेन्नईला पोहोचतील. ते उद्या चेन्नईजवळील कोवलम इथं होणाऱ्या दक्षिणेकडील राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या परिषदेला उपस्थित राहतील. या परिषदेला तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. देशभरातील घरांपर्यंत स्वयंपाकासाठी स्वच्छ, सुरक्षित आणि परवडणारा पाईपद्वारे पुरवला जाणारा गॅस पोहोचवण्याच्या उद्देशाने सरकारने घरगुती पीएनजी जोडण्यांना प्रोत्साहन देणारी योजना मंजूर केली आहे. ही योजना पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून लागू होईल. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. सध्या देशभरात 1,74,00,000 घरगुती पीएनजी जोडणी देण्यात आली आहे. ही योजना 6 महिन्यांच्या कालावधीत 2 टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या परिषदेत ब्रिक्स राष्ट्रांनी पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासावरील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा काल पुनरुच्चार केला. नवी दिल्ली इथं झालेल्या 12व्या ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीनंतर संयुक्त निवेदन जारी करण्यात आलं. ब्रिक्स राष्ट्रांनी शाश्वत विकासासाठी 2030 पर्यंत पॅरिस कराराची पूर्ण आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यासंदर्भात वचनबद्धता असून हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्रानं दिलेली कार्यपद्धती लागू केली जाईल असं पुन्हा एकदा अधोरेखित केलं. ब्रिक्स आयसीटी कार्यगटाच्या पुण्यात सुरू असलेल्या 7व्या बैठकीच्या 2 दिवशी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांसंबंधित गट आणि डिजिटल ब्रिक्स कार्यदलाची बैठक पार पडली. भारताच्या निवडणूक यंत्रणेची विश्वासार्हता आणि सक्षमतेनं जागतिक स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे असे गौरवोद्गार परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना काढले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या निवडणूक प्रणालीचं कौतुक केलं आणि अमेरिकेतील निवडणुकांमध्ये मतदारांच्या ओळखपत्राबाबत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केलेल्या टिप्पणीचा त्यांनी उल्लेख केला. यासंदर्भात जयस्वाल बोलत होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ या समाजमाध्यमावरील संदेशात भारताच्या निवडणूक प्रक्रियेसंदर्भात काल कौतुक केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेसोबत स्वाक्षरी केलेल्या 14 कलमी सामंजस्य कराराअंतर्गत इराणच्या सर्व अटींची पूर्तता होईपर्यंत हॉर्मुझची सामुद्रधुनी सागरी वाहतुकीसाठी बंद राहील असं इराणनं काल जाहीर केलं. दरम्यान अमेरिकेची इराणसोबत चर्चेची कोणतीही योजना नसल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चेसाठी लष्करी संघर्ष थांबवण्याकरता सामंजस्य कराराद्वारे देण्यात आलेली 60 दिवसांची मुदत संपत असताना दोनही देशांकडून ही विधानं करण्यात आली आहेत. दिल्ली राज्य सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दिल्ली जल मंडळाच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या विस्तारीकरण संदर्भातील निविदा प्रक्रियेत अनियमितता असल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र कुमार जैन यांच्यासह मंडळाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी उदित प्रकाश राय आणि इतर 4 आरोपींना एसीबीनं अटक केली आहे. मंडळाच्या निविदा प्रक्रियेमध्ये तांत्रिक फेरफार करण्यात आला होता आणि याद्वारे काही निवडक खासगी संस्थेला फायदा मिळवून देण्यात आला असं तपासात आढळून आलं आहे. इस्रायलनं सीरियाच्या अबू दुहूर हवाई तळावर काल हवाई हल्ले केले. या तळावर तुर्की सैन्याच्या तैनातीला रोखणं हा या कारवाईचा उद्देश असल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे. सीरियाने इस्रायलच्या या कारवाईचा निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्री असद अल शिबानी यांनी या हल्ल्यांना सीरियाच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. संयुक्त अरब अमिरातीनं इराणसोबतचे सर्व व्यापार, व्यावसायिक देवाणघेवाण आणि आर्थिक व्यवहार पुढील आदेशापर्यंत स्थगित केले आहेत. आंतरराष्ट्रीय कायदा आणि जागतिक मानकांनुसार प्रादेशिक स्थिरता राखणं आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक प्रणालीची अखंडता अबाधित राखणं हा या निर्णयामागचा उद्देश असल्याचं संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या अफरा अल हामेली यांनी म्हटलं आहे. केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयानं काल 2025 साठीच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्रानं उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर विदित गुजराथी आणि ग्रँडमास्टर दिव्या देशमुख यांना अर्जुन पुरस्कार, नेमबाजी प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना द्रोणाचार्य पुरस्कार, तर पुण्यातील आर्मी पॅरालिम्पिक नोड यांना

0: राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार जाहीर झाला आहे. एकंदर 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. श्रीलंकेत गॉल इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या चौथ्या दिवसअखेर काल यजमान संघाची धावसंख्या 4-84 होती. विजयासाठी श्रीलंकेला आणखी 288 धावांची गरज आहे. भारताचा दुसरा डाव काल 193 धावात आटोपला. मात्र पहिल्या डावातील 178 धावांच्या आघाडीमुळे श्रीलंकेपुढे विजयासाठी 372 धावांचं आव्हान ठेवता आलं. ऋषभ पंतनं 69 चेंडूत 66 धावांची वेगवान खेळी करत सर्वाधिक धावा केल्या. या खेळीदरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये 100 षटकार पूर्ण करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. भारत आणि श्रीलंकेदरम्यान 2 सामन्यांची कसोटी क्रिकेट मालिका खेळली जात आहे. हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. सिरमोर जिल्ह्यातील काफोटोजवळील खाणकाम क्षेत्रात काल दरड कोसळल्यानं 3 मजुरांचा मृत्यू झाला. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. तसंच सोलन जिल्ह्यात कोटी भागात दरड कोसळल्यानं शिमला कालका मार्गावरची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान हवामान विभागानं आज पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमधल्या काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रीय परीक्षा परिषदेकडून परीक्षाविषयक गटामध्ये फेरबदल, 600 तज्ज्ञ कार्यमुक्त. झारखंडमध्ये रद्द करण्यात आलेल्या 44 भरती परीक्षांची यादी जाहीर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तमिळनाडूच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर. भारतीय निवडणूक यंत्रणेच्या विश्वासार्हतेचं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून कौतुक. आणि ऋषभ पंतचा शतकी षटकार, गॉल कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .29 अर्थात 1305 किलो हर्ट्सवर श्रोतो आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. 8:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. ऐकूया श्रोतो मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये जयत रे जयत या चित्रपटातील ही सुरुवातीची रचना. तत्पूर्वी
2: व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्यानं देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10x10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40x12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख आकाशवाणी परभणी.

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचे कार्यक्रम श्रोतेहो आज सकाळी 11:05 नक्की ऐका फोन फरमाईश हा फोन इन कार्यक्रम. श्रोतेहो 9 वाजता ऐकूया आमच्या केंद्राच्या उर्दूतून बातम्या.

श्रोते, मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. यानंतर 9:00 वाजता प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर येथून आम्ही सहक्षेपित करू.

229 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण एकत आहात आकाशवाणीचं परभणी केंद्र. 9:10 झाले आहेत. लखलख चंदेरी ह्या बहारदार गीतांनी सजलेला कार्यक्रम आता आपण ऐकणार आहोत. लखलख चंदेरी या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात ना तुम जानो ना हम या चित्रपटातील ही रचना.

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
2: RBI सांगते
3: जाणकार बना, सतर्क रहा.

0: वन टू का फोर या चित्रपटातील गीत श्रोते हो आपण ऐकलत लखलख चंदेरी या कार्यक्रमात.
1: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की, BSNL फाइबर सुपर प्लस OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाए सिर्फ 1111 में. 200 Mbps, 25 OTT, 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग. सीमित अवधि का ऑफर. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-444 पर कॉल करें. BSNL, हर परिवार का भरोसा.
2: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुना गाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
3: आजच पुना गाडगे आणि सन्स रामनगर वसमत रोड परभणी येथे भेट द्या.

श्रुती, लखलखचंद्री या चित्रपटात ओ माय गॉड या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. ऐकूया या पुढील रचना ओम शांती ओम या चित्रपटातून.

0: श्रुतीहो लखलक चंदेरी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. याअंतर्गत ओम शांती ओम या चित्रपटातील रचना आपण ऐकत होता. श्रुतीहो ऐकूया कार्यक्रमातील पुढील रचना. तत्पूर्वी
1: आता होणार पूर्ण.
2: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बहिस्त शिक्षण विभागात 2026-27 साठी प्रवेश सुरू.
1: एमए आणि एमकॉम प्रथम वर्षासाठी प्रवेश घ्या.
2: नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोलीतील 89 अभ्यास केंद्रे.
1: प्रवेशासाठी फक्त टीसी आणि गुणपत्रकाच्या झेरॉक्स प्रती.
2: संपर्क 960-495-5041 आणि 85-30-75-92-61.
1: स्वप्नांना नवी दिशा, शिक्षण आता तुमच्या दारी.
3: मृदा आणि जलसंधारण विभाग परभणीतर्फे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकर रावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त 15 ते 21 ऑगस्ट जलसंधारण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. दिनांक 21 ऑगस्ट रोजी जलसंधारण दिनानिमित्त महावॉकथॉन वॉक फॉर वॉटरचे आयोजन परभणी जिल्हाधिकारी कार्यालय ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ क्रीडा संकुल असं करण्यात आलं आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन मृदा आणि जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता कविराज कुचे यांनी केलं आहे.

श्रोते हो आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. यानंतर ठीक 9:35 उर्दू कार्यक्रम आम्ही छत्रपती संभाजीनगर येथून सहक्षेपित करू. दरम्यान आनंद घेऊयात या उर्वरित गीताचा.

0: श्रोतो, मिश्र संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणी परभणी केंद्रावरून.
1: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फुटी कौड़ियां भी नहीं है.
2: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
3: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँक

0: श्रोते हो, मिश्र संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. अवधूत गुप्ते यांनी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केलेली ही भावगीत रचना आपण ऐकलीत. यासह मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. श्रोते हो, आता आनंद घेऊयात एक ही फिल्म की गीत या कार्यक्रमाचा. ऐकूयात नरसिंहा या चित्रपटातील आनंद बक्षी यांची रचना. यांच्या रचनांना संगीतबद्ध केलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. ऐकूया श्रोते हो एक ही फिल्म की गीत हा कार्यक्रम.
1: ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला

शोधो एक ही फिल्म की गीत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. या अंतर्गत पडोसन या चित्रपटातील गीतांचा आनंद आपण घेतलात. दोनशे 29.9 meters अर्थात 1305 kilohertz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. 10:30 आणि 20 seconds झाले आहेत. श्रोते होता आनंद घेऊयात गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाचा. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आज आपण पाहूयात तरुण वय आणि त्यांची मनाची झालेली चलबिचल आणि त्यातून तारुण्याकडून त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये विवाहापर्यंतचे झालेले जे घटनाक्रम किंवा हालचाल किंवा बदल असतात त्याविषयी छोटीशी चर्चा आणि सुंदरशी गाणी. चला तर मग ऐकूयात गाता रहे मेरा दिल.

तरुण वय म्हणजे स्वप्नांनी भरलेलं एक सुंदर आकाश. या वयात मनाला अनेक नाती हवीहवीशी वाटतात आणि त्यातलं सर्वात खास नातं असतं आपला जोडीदार शोधण्याचं. कुणीतरी असावं जे आपल्याला समजून घेईल, आपल्या आनंदात मनापासून हसेल आणि आपल्या दुःखात शांतपणे सोबत उभं राहील, आपल्याला साथ देईल. कुणीतरी ज्याची अजून भेटही झालेली नाही पण मन मात्र त्याची वाट पाहत असतं. या शोधामध्ये अपेक्षा आहेत, स्वप्न आहेत, उत्सुकता आहे आणि कधीकधी एक अनामिक हुरहुरही. ती कोण असेल किंवा तो कोण असेल आणि आपली भेट कधी होईल? कदाचित त्या अनोळखी व्यक्तीचं मनही आपल्यासारखंच कुणाच्या तरी शोधात असेल का? मनातल्या याच हळव्या भावनेला स्वर देणारं हे सुंदर गीत ऐकूयात, किसी नजर को तेरा इंतजार आज भी है. चला तर मग ऐकूयात त्या नजरेची, त्या प्रतीक्षेची आणि त्या सुंदर अनामिक प्रेमाची कहाणी.

श्रोते हो, कुणीतरी आपल्यासाठी असावं. आपल्या मनातलं न बोलताही त्याला कळावं. स्वप्नांना आपलीच स्वप्न पंख लावून उडावं. आणि त्या अजून न भेटलेल्या प्रेमाला मग मन एका उपमेनं पाहतं, जसं चंद्र. तो जर मुलगा असेल तर त्याला ती चकोर वाटते, आणि मुलगी असेल तर तो चंद्र. दूर आकाशात दिसणारा तो चांदोबा सुंदर, कोमल आणि हळुवार. पण मनाची इच्छा मात्र एकच, हा चंद्र आकाशात न राहता कधीतरी आपल्या जवळ यावा, आपल्या आयुष्यात उतरावा. हीच अल्लड स्वप्न, हीच आतुरता आणि मनातल्या त्या हळुवार प्रेमाची ओढ जणू त्या चंद्राला थाक मारत असते. चंदारे चंदारे कभी तो जमी परा. चला ऐकूयात या गाण्यातून व्यक्त होणारी त्या तरुण मनाची निरागस आस. आपल्या स्वप्नातला चांदोबा चकोर कधीतरी आपल्या आयुष्यात यावा यावी, हीच एक सुंदर इच्छा.

श्रोते हो, आणि त्या चांदोबाला मारलेली हाक, त्याला दिलेला आवाज जणू त्याच्यापर्यंत पोहोचतो. स्वप्नात पाहिलेली ती व्यक्ती आता हळूहळू आपल्या आयुष्यात येऊ लागते. पण ती प्रेमाची गंमत अशी की ज्याची आपण इतकी आतुरतेनं वाट पाहत होतो तो किंवा ती समोर आल्यानंतर मात्र मनाचीच अवस्था बदलून जाते. नजर त्यालाच शोधत असते, विचार त्याचाच करत असते, आणि मनाला कितीही समजावलं तरी ते ऐकायला तयार नसतं. शेवटी मन कबूल करतं, हो हे प्रेमच तर आहे. आणि या प्रेमात पडलेल्या मनाची हीच गोड अवस्था शब्दात मांडणारं हे गीत, दिल है की मानता नाही. चला अनुभवूया या पहिल्या प्रेमाची गोड धुंदी, जिथं मनाला समजावणंही अशक्य आणि प्रेमापासून दूर जाणंही.

श्रोते हो, यांच्या भेटी वाटत राहतात. भेटीतच जणू सगळं जग बदलून जातं. नजरा बोलू लागतात, मनात नवी स्वप्न उमलायला लागतात. समोरची व्यक्ती आवडते की तिच्यावर प्रेम जडले हे कळायच्यातच मन तिच्यात गुंतून जातं. कधी तिच्या आठवणीतून हसू येतं, कधी तिच्याशी बोलण्यासाठी मन आतुर होतं. आणि हळूहळू आपलं स्वतःचं भानच हरवतं, कारण प्रेमाची सुरुवातच ही अशी असते. कधी हळूच मनात येतं, कधी मन पूर्णपणे मनावर राज्य करतं. याच नव्या प्रेमाची, त्या गोड धुंदीची आणि स्वतःला विसरून जाण्याची भावना व्यक्त करणारं हे गीत आशिकी में है राशिक हो जाता है मजबूर. ऐकूया श्रोते, अनुभवूया या पहिल्या प्रेमाची, स्वतःला विसरून प्रेमात हरवून जाण्याची ही सुंदर अवस्था.

श्रोते हो, पहिली नजर, पहिली भेट, मग वाढत गेलेली ओढ आणि हळुवार हे नातं इतकं घट्ट होत जातं की आता एकमेकांशिवाय आयुष्याची कल्पनाच करता येत नाही. कालपर्यंत जी व्यक्ती मनाला आवडत होती आज तीच व्यक्ती आपल्या आयुष्याची गरज बनते. प्रेमाला आता केवळ भेटीची नाही तर एकमेकांना कायमचं आपलंसं करण्याची आस भासते. एक वचन हवं असतं सुखात दुःखात, एक प्रत्येक वळणावर एकमेकांची साथ देण्याचं. आणि म्हणूनच प्रेमाच्या या सुंदर क्षणी मनापासून उमटतात ते हे शब्द. तुम्ही अपना बनाने की कसम खाई है, खाई है. चला ऐकूयात त्या वचनाची, त्या विश्वासाची आणि आयुष्यभराच्या साथीसाठी दिलेल्या प्रेमळ कबुलीची ही सुरेल कहाणी.

श्रोते हो, प्रेमात पडल्यावर मनात एकच इच्छा असते, ज्याच्यावर आपण प्रेम करतो तो कायमचा आपला व्हावा. आणि जेव्हा त्या प्रेमाला एकमेकांना आपलंसं करण्याचं वचन मिळतं, तेव्हा जणू त्या स्वप्नाला एक संपूर्ण पूर्णविराम मिळतो. असा हा सुंदरसा पूर्णविराम, ज्याची वाट पाहिली, ज्याच्यासाठी मन आतुर झालं, ज्याला मनापासून आपलंसं करण्याची इच्छा होती, तोच आता आपला झाला आहे, आपल्या सोबत आहे, ही कोमल भावना. आता ना कोणती तक्रार, ना कोणती अपेक्षा, फक्त एकमेकांची साथ, एकमेकांच्या प्रेमाची ऊब आणि मनात एक सुंदर समाधान. तू मिळालास आणि मन फुलून आलं, आता या आयुष्याला आणखी काय हवंय? प्रेमाच्या या परिपूर्ण आनंदाची, एकमेकांना मिळाल्यानंतरच्या त्या समाधानाची, भेटीची भावना व्यक्त करणारं हे सुंदरसं गीत, तू मिले दिल खिले और जीने को क्या चाहिए. चला अनुभवूया या क्षणाचा आनंद, जिथं प्रेमाला त्याचं खरं गंतव्य मिळतं आणि मन म्हणतं, आता यापेक्षा सुंदर आयुष्याची मागणीच ती काय.

आणखी काय हवंय? प्रेमाच्या या परिपूर्ण आनंदाची, एकमेकांना मिळाल्यानंतरच्या त्या समाधानाची, भेटीची भावना व्यक्त करणारं हे सुंदरसं गीत, तू मिले दिल खिले और जीने को क्या चाहिए। चला अनुभवूया या क्षणाचा आनंद, जिथं प्रेमाला त्याचं खरं गंतव्य मिळतं आणि मन म्हणतं आता यापेक्षा सुंदर आयुष्याची मागणीच ती काय।

0: आहे.
1: आई बाबा म्हणतात घर घ्यायचंय आणि तू म्हणतेस गाडी घ्यायची, पण दोन्ही एकाच वेळी कसं होणार?
2: अगं, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं होम लोन आणि व्हेकल लोन अतिशय आकर्षक दरात उपलब्ध असताना काळजी कशाला करायची? घरही होणार आणि गाडीही येणार.
3: बँकेच्या विविध कर्ज योजना जसे की सोने तारण कर्ज, उद्योग कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची वाट विकासाची.
4: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुना गाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
5: आजच पुना गाडगे आणि सन्स रामनगर वसमत रोड परभणी येथे भेट द्या.
6: शोधू एकमेकांना भेटलं, मनाला हवं ते मिळालं आणि वाटलं आता आयुष्यात आणखी काहीच नको. पण खरं प्रेम असंच असतं, ते एकदा मिळाल्यावर संपतच नाही, उलट प्रत्येक दिवसागणिक अधिकच खुलत जातं. काल ज्या व्यक्तीवर प्रेम केलं होतं, आज त्याच व्यक्तीवर पुन्हा नव्यानं प्रेम करावंसं वाटतं. तिचं हसणं, बोलणं, तिची साथ सगळंच पुन्हा पुन्हा मनाला मोहून टाकतं आणि मन नकळत म्हणतं, आज फिर तुमसे प्यार आया है. श्रोते हो, ऐकूयात आज फिर तुम पे प्यार आया है. कारण काही प्रेमकथा ह्या अशा असतात ज्यांना सुरुवात तर असते पण शेवट, अहो शेवट नसतोच. प्रेम प्रत्येक दिवसाला नव्यानं उमलत राहतं. चला ऐकूयात अशाच नव्यानं फुलणाऱ्या प्रेमाची ही सुंदर कबुली.

0: श्रोते हो, तू मिले दिल खिले. एकमेकांच्या भेटीनंतरही प्रेम रोज नव्यानं फुलत राहतं. हा सुंदर भाव मनाच्या कुपीत अगदी कस्तुरीसारखा दरवळत राहतो. श्रोते हो, आपला कार्यक्रम पुढे चालूच ठेवूया. दरम्यान घेऊया एक छोटीशी जाहिरात रूपी विश्रांती.
1: जलसंधारण दिन रील स्पर्धा, तुमची कल्पना, तुमचा संदेश जलसमृद्ध महाराष्ट्रासाठी. दिनांक 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट 2026. स्पर्धा आणि जलसंधारणाचे महत्व जनमानसात पोहोचविण्यासाठी तुमची एक छोटी रील मोठा बदल घडू शकते. चला तर मग संदेश घ्या आणि जिंका आकर्षक बक्षिसे. या स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन मृदा आणि जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता कविराज कुच्छे यांनी केलं.

श्रोतेहो, प्रेमाची ही सुरेल कहाणी ऐकताना आपण अनुभवला प्रतीक्षेचा हळुवारपणा, भेटीची धुंदी, प्रेमाची आतुरता, एकमेकांना आपलंसं करायचं वचन आणि शेवटी एकमेकांना भेटल्यानंतरचं समाधान. पण ही प्रेमकहाणी फक्त पडद्यावरची किंवा गाण्यांमधली नसावी, असंच सुंदर प्रेम आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातही फुलत राहावं.

नात्यांमध्ये प्रेम असावं, मनामध्ये आपलेपणा असावा, एकमेकांच्या सुखदुःखात साथ देणारी माणसं असावीत आणि प्रत्येक दिवस प्रेमानं, आनंदानं, समाधानानं भरलेला असावा, हीच मनापासूनची शुभेच्छा. तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेमाचा हा चांदण्यांचा प्रवास सदैव असाच राहावा. हा चांदण प्रवास नाती अधिक घट्ट करून टाकावा. आपली नाती अधिक घट्ट होत हास्य सदैव आपल्या सर्वांच्या ओठांवर राहो आणि प्रत्येकाचं जीवन सुखी, आनंदी आणि समाधानी हो, याच सुंदर भावनेनं आपल्या या सर्वांच्या आयुष्याच्या प्रेमाची ही सुरेल मैफल सदैव अशीच रंगत राहो या शुभेच्छेसह मी वंदना सराफ फुटाणे सर्व रसिक श्रोत्यांचा निरोप घेते. श्रोते, आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला हे नक्की कळवा. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोतेहो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 11:07 होत आहेत. श्रोतेहो, आता हॅलो आकाशवाणी हा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. सहभाग आहे आनंद पोहणेरकर यांचा, निर्मिती सहाय्यक भास्कर थोरात, कार्यक्रमाचे सादरकर्ते सदानंद कांबडी.
1: हॅलो आकाशवाणी.

हॅलो आकाशवाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या आमच्या सर्व रसिक श्रोत्यांना आनंद पोहणेर करता नमस्कार. ऐकूया तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीची गाणी हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमात. या कार्यक्रमात ही छानशी गाणी आपल्यापर्यंत पोहोचविली आहेत भास्कर थोरात यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सदानंद कांबळी. ऐकूया कार्यक्रम हॅलो आकाशवाणी.

0: हॅलो आकाशवाणी, कोण बोलता सर आपण?
1: माझं नाव प्रवीण डफुरे.
0: प्रवीण डफुरे जी बोलताय.
1: हा, प्रवीण जगन्नाथ आप्पा डफुरे.
0: शिवाद नगर परभणी इथून.
1: हो.
0: बरं बरं सर, आपला व्यवसाय का सर्व्हिस वगैरे काही आहे आपले?
1: नाही सर, मी आता सेवानिवृत्त झालोय. बँकेत होतो, सुंदरलाल सावजी बँकेमध्ये लोन ऑफिसर म्हणून होतो, आता रिटायर झालोय.
0: बरं बरं बरं, बँकेत होता.
1: हो
0: हे पूर्ण आर्थिक व्यवहार सगळे जिथून चालतात ते सगळे पूर्ण व्यवहार.
1: हो सर, हो
0: बरं
1: सर,
0: बरं.
1: हो
0: आता कर्ज विभागाला होता आपण डफुरे साहेब, मग
1: हो सर,
0: त्यावेळेस कर्ज देताना अनेक गोष्टी पाहावं लागत असेल का? नाही संबंधित
1: हो ना सर.
0: व्यक्तीची पत. हा
1: हो, फार फार फार जिम्मेदारीचं काम असते.
0: बरं बरं.
1: पूर्ण
0: आणि
1: त्याचं रिपेमेंट शेड्यूल वगैरे
0: कर्ज
1: सगळं पाहावं लागतं
0: देणं
1: त्यांचं.
0: जेवढं सोपं आहे तेवढंच वसुली देखील महत्वाची आहे.
1: हा, ते पण फार महत्वाचं आहे ना.
0: हो. मग व्यवस्थित लोक वसुली देतात का सर कर्ज ज्यावेळेस आपण मागायला जातात त्यावेळेला? जे
1: देतात सर, पण काय काय अडचण असते, एखादा महिना मागे पुढे होतो, परंतु
0: बरं बरं
1: येतात वसुली.
0: सहकार्य करतात.
1: हो,
0: बरं
1: करतात
0: बरं
1: सर.
0: बरं. डपुरे साहेब, आपण सेवानिवृत्त झालात, पण
1: हो सर.
0: सेवेमध्ये असताना काही छंद वगैरे आपले होते का?
1: होते ना सर, छंद होते. गाणे, जुने गाण्याचा छंद आहे, पेंटिंगचा छंद आहे.
0: मग आता
1: हो सर.
0: सेवानिवृत्त झाल्यामुळे तो छंद आता पूर्ण जोपासायला वेळ मिळाला आपल्याला.

0: आता सध्या हो आता आता काय तेच काम जेव्हा राहिला होता छंद वेळ मिळत नव्हता आता पूर्ण वेळ मिळायला
1: आता पूर्ण वेळ मिळाला. बरं डफुले सर, आज हिंदी गाण्याचा कार्यक्रम आहे.
0: बरं सर,
1: तर एखादं हिंदी गाणं सांगा जे आपल्याला आवडतं. आपल्याला
0: मला
1: छंद आहे गाण्याचा.
0: हो हो हो.
1: तर कोणतं गीत आपल्याला
0: मला पाहत हे आवडतं पा ना उम्र की सीमा हो ना जन्मो का हो बंधन.
1: बर बर.
0: जब प्यार करे कोई हे गाणं फार आवडत.
1: आपल्या काही मित्रांचे नाव सांगता?
0: माझ्या मित्राचे हो सांगतो ना.
1: सांगा.
0: सुरेश शिवपुरी, अनिल वाघमारे, चंद्रकांत खांडवीकर, बरकुले.
1: बरोबर. हे सगळे आपले मित्र.
0: हो सर.
1: चालेल चालेल. आपण ह्या सर्व मित्रांसोबत ऐका गाणं. फोन केला त्याबद्दल धन्यवाद डफुरे साहेब.
0: ओके धन्यवाद सर.
1: धन्यवाद. धन्यवाद.

0: हेलो।
1: हाँ हेलो, आकाशवाणी कार्यक्रम, कौन बोलता है?
0: हाँ नमस्कार सर,
1: नमस्कार नमस्कार, कौन बोलता है?
0: मी सुरेश रामू साबळे बोलतोय।
1: सुरेश साबळे जी बोलता है?
0: हाँ तामनगर तालुका कागज जिल्हा कोल्हापूरतून बोलतोय।
1: कोल्हापूरहून बोलता है?
0: होय होय,
1: बरं, काय करता साबळे जी? आपण व्यवसाय?
0: मी व्यवसाय करू शकत नाही कारण घरी बसून असते। मी अंध आहे वयाच्या 3 वर्षापासून
1: बर बर, म्हणजे
0: आणि
1: जन्मजात
0: त्याच्यामुळे
1: आहात
0: मी काय,
1: का काही अपघात घडलाय साबळेजी?
0: हा त्याच्यामुळे मी काय करू शकत नाही, पण भरतीने म्हणले की हे पत्र आकाशवाणीला पाठवण्याची आवड आहे।
1: नाही, जन्मजात अंधत्व आलंय का काही अपघात वगैरे झालता म्हणलं?
0: नाही, जन्मदाता देतो आहे वयाच्या 3 वर्षी।
1: वयाच्या 3 वर्षापासून दिसत नाही आहे. बर बर,
0: होय,
1: मग उपचार वगैरे काही झाले साबळेजी?
0: उपचार झाले की त्यावेळेच्या कामात माझा जन्म 1972 आहे आणि त्यावेळेस काही एवढे सुखसुखी नव्हत्या,
1: बर बर
0: पण
1: बर,
0: जरी तेवढ्या जेवढ्या होत्या तेवढ्याच आम्ही लाभ घेता बघितलाय, पण ते काही उपयोग झाला नाही।
1: हां,
0: आणि त्यावेळा एसटीएस सुद्धा नव्हते, आमची आई सदत जायत होती दवाखान्याला घेऊन मला।
1: बर बर. मग आपले बाकीचे
0: काहीतरी
1: छंद काय आता साबळेजी? हां
0: छंद म्हणजे मला आकाशवाणीला पत्र पाठवण्याची आवड आहे
1: हां
0: आणि तसंच आमची हसत खेळ भजनी मंडळ आहे। या भजनी मंडळामध्ये मी भजने गातोय
1: बर बर बर बर,
0: आणि ते मंडळ मला कुणीकडे बी घेऊन जात आहे भजनी म्हणण्यासाठी,
1: हां हां हां हां
0: आणि लोकांनाही भजने आवडतात माझी।
1: हो, चालतं चालतं. आज कोणतं गीत ऐकता आपण सांगा, हिंदी?
0: हिंदी गाणं सांगणार तुम्हाला, एक भजना झलक म्हणून दाखवू का?
1: हो दाखवा दाखवा, काही हरकत नाही.
0: ज्योतिबाचंच भजन आहे।
1: हो दाखवा दाखवा.
0: हा आणि आता श्रावण महिनाही चालू आहे
1: हां,
0: आणि ज्योतिबा ते या माध्यमातून तुम्हाला दर्शन घडेल।
1: बर बर बर, म्हणा म्हणा.
0: दक्कनचा राजा ज्योतिबा माझा बोलूयाच्या अंगे भले, दक्कनचा राजा ज्योतिबा माझा बोलूयाच्या अंगे भले, सासन काठी डुल ज्योतिबाची सासन काठी डुल।
1: खूप खूप सुंदर साबळेजी, आपला आवाज खूप
0: हा
1: सुंदर आहे. आज गाणं कोणतं ऐकताय सांगा आपल्या कार्यक्रमात.
0: आणि त्या निमित्त गाणं ऐकायचंय संजोग मधलं, जू जू जू जू जू जू जू जू जू
1: फोन केला त्याबद्दल धन्यवाद.

0: हेलो आकाशवाणी कार्यक्रम।
1: हेलो, नमस्कार सर.
0: नमस्कार, कोण बोलता है?
1: मी विवेकानंद आळणे बोलतो सर. मी आंधा आहे सर, दोन्ही डोळ्यानं. नांदेडवरून बोलतो सर, त्रिरत्नानगर सांगवी.
0: बरोबर, आमचे कार्यक्रम ऐकता आपण हळणेजी?
1: हो ना सर, ऐकतो ना. आकाशवाणी परभणी केंद्रावर हॅलो आकाशवाणीला पहिलाच फोन आहे सर माझा.
0: बर बर बर आळणेजी, मग आपण अंधात म्हणून सांगितलं, मग जन्मजात आहे का काय, अपघात घडला आपला?
1: जन्मतःच आहे ना सर.
0: जन्मदाता आपण अंधत्व आलेलं आहे, बरं।
1: हो सर.
0: मग त्या संदर्भात परत शिक्षण वगैरे घेतलं का, मग ब्रेल लिपी वगैरे काही?
1: हा, ब्रेल लिपी मध्ये शिक्षण घेतलं ना सर, पहिली ते आठवी.
0: बरं, मग आता काय करता आपण व्यवसाय?
1: कॉम्प्युटर वगैरे करतो सर, धनेगावला
0: काय करता?
1: कॅम्प्युटर शिकतो सर
0: क्या
1: सध्याला.
0: बात है, क्या बात है। म्हणजे आळणीजी, तुमच्यासारख्या व्यक्तींकडून समाजाला प्रेरणा घेणं खूप आवश्यक आहे बरं का।
1: हो सर.
0: म्हणजे निसर्गानं जरी आपल्याला काही दिलं नाही, तरी त्यावर मात
1: हो ना
0: करून
1: सर.
0: जिद्दीनं शिकण्याची जी आपली ओढ आहे किंवा जिद्द आहे, ही खरंच त्या जिद्दीला आमचा सलाम आहे बरं का।
1: हो ना सर, कारण प्रयत्न करावाच लागतात सर.
0: प्रयत्न
1: प्रयत्न
0: करणं
1: केल्याशिवाय
0: आवश्यक
1: आपण
0: आहे।
1: पुढे कसे जातील सर.
0: हां, असं आहे असं आहे। म्हणजे माझ्या ह्याच्यात होत नाही, मला अंधत्व आलं आहे, अपंगत्व आलं आहे असं म्हणून हात गाळण्यापेक्षा त्याच्यावर मात करणं हे देखील महत्त्वाचं आहे।
1: हो ना
0: बरोबर आहे।
1: सर. किती वर्ष झालं सर आम्ही परभणी केंद्र ऐकता, पण परभणी केंद्राला फोनच लागत नव्हता सर ना. आधी स्वरलहरीला लागला आणि आता आकाशवाणीमध्ये लागलं सर.
0: बर बर
1: तुला
0: बर लावा,
1: आकाशवाणी
0: काय करा, आता 15 दिवसांना लावा, पुढच्या वेळेस परत ला, आपण फोन घेता येईल आपल्या।
1: ओके ओके
0: ओके,
1: सर.
0: आज आज गीत कोणतं ऐकता, हिंदी गाणं सांगा।
1: प्रेम ग्रंथ चित्रपटामधलं टाका गाणं, इस दुनिया में प्रेम ग्रंथ जब लिखा जाएगा.
0: आपण
1: हो
0: ऐका हे
1: सर.
0: गीत आपल्या मित्र परिवाराचं।
1: हो सर, थँक्यू
0: हां, फोन केला त्याबद्दल
1: सर.
0: धन्यवाद।
1: सर एक मित्राचं नाव घ्या ना सर,
0: हां,
1: किशोर
0: सांगा सांगा
1: सूर्यवंशी.
0: सांगा।
1: किशोर सूर्यवंशी.
0: किशोर सूर्यवंशी सह आपण ऐका हे गीत, फोन केला त्याबद्दल
1: हो,
0: धन्यवाद।
1: थँक्यू सर.

0: हॅलो, आकाशवाणी कार्यक्रम.
1: मी गजानन परिहार, मुक्काम पोस्ट, नागठाणा तालुका, जिल्हा वाशिम येथून बोलत आहे.
0: बर बर, बोला परिहार जी, बोला. काय म्हणताय?
1: आम्ही मजेत आहोत सर, आपण कशात?
0: एकदम मजेत. बघा, तुमच्यासाठी सेवेत आहोत तुमच्या.
1: बरोबर बरोबर. आणि नागपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून, आमच्या परिहार परिवाराकडून, तुमच्या आपल्या आकाशवाणी टीमला सुद्धा
0: धन्यवाद
1: संपूर्ण.
0: धन्यवाद. आकाशवाणी परिवाराकडून देखील आपल्या सर्वांना शुभेच्छा.
1: बर बर, ठीक आहे सर.
0: आज आज गीत कोणतं ऐकताय सांगा.
1: गीत ऐका सर मला. हा, दूध का खर्च ऐका सर गीत. एक दोन मित्र आहे, नाव घेऊ सर.
0: हो सांगा.
1: एकनाथ महाराज सुरशे नागठाणा येथून, त्र्यंबकजी लोखंडे आणि गोविंदपूरचे आहेत, आपल्या मुरलीधरजी बागल जालना येथून आहे सर.
0: चालेल, आपण या सर्वांच्या मित्रांसमवेत आणि आकाशवाणी श्रोत्यांसमवेत ऐका गाणं.
1: धन्यवाद. ओके सर.

0: हेलो, आकाशवाणी कार्यक्रम।
1: नमस्कार
0: नमस्कार नमस्कार
1: नमस्कार।
0: नमस्कार, बोला शिवलकर साहब।
1: हाँ, माझे नातीला बोला, नातीला बोलायचे।
0: हाँ, द्या द्या। हेलो,
2: हॅलो,
0: हाँ कोण बोलता था ये? उत्कर्षा
2: माझं नाव उत्कर्षा सचिन नेटके।
0: नेटके बोलती है।
2: हाँ
0: बरं, कोणत्या शाळेत वगैरे जाते ताई?
2: हाँ मी अंबेजोगाईला असते, खोलेश्वर शाळेत जाते।
0: बरं, कोणत्या कुठल्या इयत्तेलास? वर्गामध्ये
2: इयत्ता 6वी।
0: 6वीला आहेस? मग आता नागपंचमी सणानिमित्त आजोबाकडे आली का? बर बर, कार्यक्रम ऐकतेस आमचे आकाशवाणीचे? कधी इकडे आले, आजोबाकडे आल्यावर ऐकतेस? बर बर,
2: हाँ मी याच्या आधी खूपदा बोललेली पण आहे। हाँ
0: असं आहे का? बर बर, पण माझ्यासोबत नाही बोलली तू कधी,
2: पण माझं घेतलं नाही बोललेलं।
0: असं आहे का? अरे बरोबर, आज पूर्ण भाषण घेऊ तुझं। हां, बोललेलं।
2: हाँ हाँ
0: आज आज गाणं कोणतं ऐकतेस सांग बरं जरा। हिंदी गाणं आहे आज, हिंदी गाण्याचा कार्यक्रम।
1: तिला सांगा, मला सांगा, म्हणजे नागिन मधलं जुना नागिन ना, त्यानं डोले मन डोले,
0: ते ऐकायचं।
1: नागपंचमी आहे ना,
0: हो,
1: त्या निमित्त शुभेच्छा आपण सर्वांना। आता नसत्याच आपण त्याची दात म्हणून राहिली कालपासून, मला बोलायचं बोलायचं।
0: हा,
1: माझा काल शनिवार आपला होता ना,
0: बर बर बर, कालच्या ह्याच्यात होता फोन।
1: हा होता, मी त्याच्यानं म्हणलं नको, मी कालच बोलले म्हणलं,
0: काही हरकत
1: तरी
0: नाही,
1: मग मला
0: आपण
1: बोलायचं म्हणलं।
0: हा उत्कर्षा गाणं ऐक आपल्या आजोबा सोबत। फोन फोन केला
2: हो
0: त्याबद्दल धन्यवाद।
2: हो हो धन्यवाद धन्यवाद।
0: हा ठीक।

0: हाँ, कौन बोलता है सर?
1: बलिराम साबले पाटिल,
0: बलिराम साबले पाटिल बोलता है।
1: हाँ लिंबारुई देवी तालुका जिल्हा बीडून बोलतोय सर,
0: काय
1: पहिलाच
0: करता
1: कॉल आहे आपल्या आकाशवाणीला।
0: आपण व्यवसाय का
1: हो
0: करता साबळे जी?
1: शेती चालू आहे सर आपली,
0: शेती चालू आहे।
1: शेतीचा व्यवसाय आपलं काय असतं शेतकऱ्याचं।
0: पण
1: हो
0: आता बीड जिल्ह्यात पाऊस आहे का साबळे जी तेवढा व्यवस्थित?
1: सर पाऊसच नाही ना,
0: पाऊस हा
1: पावसाची
0: कारण
1: फार अपेक्षा आहे आपल्याला।
0: हा कारण परभणी जिल्ह्यामध्ये तीच स्थिती आहे।
1: हा परभणी बीड आपल्या ह्या दोन चार जिल्ह्यामध्ये खूप पावसाची अपेक्षा
0: शेतकरी आहे राजा, कस खाणार
1: आहे।
0: माणूस नाही आहे।
1: हो शेतकरी आहे त्याला काय कोण किती संकट टाळावं लागत आहेत।
0: हा, त्या संकटाला मात करून शेतकरी राजा जगतोय।
1: हा
0: कोणता ऐकता सांगा बरं।
1: आज आपल्याला गाण्याचे बोलायत, देवर की बारात लेते ले चेली है, आणि सर आपले दोन चार मित्र किल्ले धारूरचे जलालबाई, अभिमन्यू साबळे, रामहरी कदम, मारुती भोसले, नारायण शिर्के, तुळशीराम शिंपले, हे सगळेजण मिळून सर आपण गीत ऐकतो।
0: साबळे जी काही हरकत नाही, आपण सर्व मित्रांसमवेत ऐका गाणं, फोन केला त्याबद्दल धन्यवाद।

0: हाँ बालाजी जोन कले
1: जोन कल्ले बोलता है बरबर बालाजी राव कुठून बोलता है अपन
0: सर, तालुका नायगाव जिल्हा नांदेड।
1: नांदेडून बोलता है
0: हो म्हणजे नांदेड पासून 60 किलोमीटर आहे ग्रामीण भागामध्ये खंडगाव।
1: बर बर बर बालाजीराव आपण काय करता व्यवसाय शेती करताय सध्या पाऊस तर नसेल शेतीमध्ये हा आवाज करतो आपण शेतात आहेत का बालाजीराव हा त्याच्यामुळे आवाज येत नाही आहे हा बरं आपल्या आवडीचं गाणं सांगा आज बालाजीराव आवाज रेंज कटते आवाज गाणं आवडीचं सांगा आज म्हणलं
0: कोण बोलता सर?
1: मी आनंद पोहनेरकर बोलतो
0: अच्छा अच्छा खूप खूप धन्यवाद सर, तुमच्या कार्यक्रम परभणीचे नेहमी प्रसारण ऐकतो सर मी।
1: हो बरं आज गाणं सांगा कार्यक्रमात
0: मैं लागन तू सपेरा मैं तेरी दुश्मन।
1: ठीक आहे चालेल बालाजीराव फोन केला त्याबद्दल धन्यवाद

0: हेलो आकाशवाणी कार्यक्रम।
1: हेलो।
0: हाँ हेलो आकाशवाणी, कौन बोलता है?
1: हाँ नमस्कार सर।
0: नमस्कार, कौन बोलता अपन?
1: हाँ मी मुक्काम पोस्ट आष्टी तालुका परतूर जिला जालना दशरथ सागुते बोलतो सर।
0: दशरथ साबुते बोलता है। पर अपन काम काय करता दशरथ जी? किराणा
1: तो मला किराणा दुकान आहे सर।
0: दुकान आहे। मग दुकानात बसून आमचे कार्यक्रम ऐकता आकाशवाणीचे?
1: हाँ सर, कारण की आपलं मनोरंजन भी होते आणि आपलं काम भी राहते होते
0: व्यवसाय
1: सर।
0: होतो, दोन्ही होतं।
1: हाँ सर।
0: आणि गाणं ऐकता ऐकता एखादं गिरायक आलं तर थोडं जास्तही थांबतो। मग
1: हाँ सर बरोबर
0: एखादी वस्तू जास्त घेऊन जातो।
1: आहे। नाही सर तसं नाही
0: नाही,
1: आहे।
0: मग गाणं ऐकत थांबतो ना, त्याच्या आवडीचं असेल तर
1: हो थांबतो ना सर, कारण की त्याला भी आवड राहते ना सर।
0: आवड राहते। असं असं आहे।
1: हाँ सर बरोबर आहे।
0: आज दशरथ जी गाणं कोणतं ऐकता सांगा आम्हाला जरा।
1: तर चित्रपट आहे सर बेटा आणि गीताचे बोले कोयलशी तेरी बोली। हाँ सर, आणि हा हा गीतासाठी एक दोन मित्र आहेत माझे, एसटीचे सय्यद युनुस आहेत, भोकरचे पत्रकार हरिभाऊ बुडवे, सय्यद जलाल भाई आहे, आणि तुम्ही भी हा गाण्याचा आनंद घ्या सर आपल्या सगळ्या
0: चला,
1: बरोबर।
0: आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद दशरथ जी। ऐका गाणं मित्र समवेत।

तर श्रोते हो, असा होता आजचा आपला हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम। या कार्यक्रमात छानसी गाणी आपल्यापर्यंत पोहोचली होती भास्कर थोरात यांनी, आणि कार्यक्रमाचे सादर करते होते सदानंद कांबळी। हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका आमच्या पत्रोत्तराच्या कार्यक्रमात। तोपर्यंत आपला मित्र आनंद पोहनेरकर निरोप घेतोय। पुन्हा भेटूया पुढील अशाच संगीताच्या भारदार कार्यक्रमात। तोपर्यंत धन्यवाद।

हॅलो आकाशवाणी, हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत होता आकाशवाणी परभणी केंद्रावरून. यानंतर दुपारी ठीक 12 वाजता वनिता मंडळ हे महिला श्रोत्यांसाठीचं सदर आता आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: फोटोग्राफर्सना आपल्या घरची बालपणाची ज्या भागात ते गेले ज्या भागात ते वाढले त्या ठिकाणची जिथं त्यांचं मन रमतं घर पण जाणवतं अशा जागेची आठवण करून देणारी छायाचित्र काढण्याचं आवाहन करण्यात आलंय. खरं तर प्रत्येक फोटो एक कथा सांगत असतो, प्रत्येक फ्रेम एक क्षण कायमचा टिपून ठेवते. फोटोग्राफी ही केवळ कला नाही तर जगाकडे वेगळ्या आणि सुंदर दृष्टीनं पाहण्याचा एक मार्ग आहे. म्हणूनच सर्व छायाचित्रकारांना निरंतर प्रेरणा मिळो आणि प्रकाश मिळो याच आपण सदिच्छा देऊया. मैत्रिणींनो, भारतात विविध क्षेत्रामध्ये स्त्रिया आपला ठसा उमटवत असताना छायाचित्रण हे क्षेत्र देखील मागे नाही. ठरवून छायाचित्रण क्षेत्रामध्ये आलेल्या महिलांची संख्या आज मोठी आहे. गिर्यारोहण फोटोग्राफी, राजकीय पत्रकारिता फोटोग्राफी, क्रीडा फोटोग्राफी आणि मग सण समारंभ यांचं छायाचित्रण अशा विविध प्रकारांमध्ये महिला आज हिरीरीनं आणि उत्साहानं आपला जम बसवताना दिसतात. महिला खरं तर खूप वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये आपली भरीव अशी कामगिरी देत असतानाच आपली पाळंमुळं कुठं आहेत हे महिलांना पक्क ठाऊक असतं. आणि म्हणूनच कितीही नव्याचा ध्यास धरला तरी जुनं ते सोनं हे प्रत्येक महिलेला ठाऊक असतं आणि आपल्या परंपरांशी नातं जपण्याचा प्रयत्न प्रत्येक महिला प्रत्येक स्त्री करत असते. मैत्रिणींनो, आता तर श्रावण सुरू झालाय. श्रावणामध्ये विविध सण समारंभ असतात, त्यापैकी महिलांना आवडती अशी मंगळागौर आणि मग तिचं जागरण त्यानिमित्तानं केलेले खेळ. मंगळागौरीचे खेळ किंवा ती गाणी आज ऐकताना काही संदर्भ लागत नाहीत हे जरी मान्य केलं तरी त्यातला एक ताल रिदम हा फार आकर्षक असतो. टाळ्या टिपऱ्या झांजा खंजिरी या सगळ्याच्या बरोबरीनं जो काही एक मस्त आलेख तयार होतो आणि एक कलाकृती निर्माण होते ती बघण्यासारखी असते. आणखी मैत्रिणींनो, मंगळागौरीचे खेळ येता जाता खेळू म्हटलं तर जमत नाही. शारीरिक क्षमता त्याचा कसही त्या ठिकाणी लागतो. साधी बसफुगडी घालायची गाठोडं घालायचं तर सहज म्हणून जमत नाही, त्यासाठी सराव हवाच. म्हणजेच खरं तर आपल्या मंगळागौरीच्या खेळांमधून सुद्धा महिलांची पूर्वी करमणूक तर होत होतीच पण शारीरिक विकसनाचाही तो एक मोठा भाग होता असं आज जाणवतंय. म्हणून तर मंगळागौरीच्या खेळाला पुनरुज्जीवित करण्यासाठी अनेक गट निर्माण होत आहेत आणि ठिकठिकाणी जाऊन मंगळागौरीचे खेळ सादर केले जातात. श्रावण हा असा महिना आहे की जो मनाला भूल पाडतो. श्रावण सरींनी मन अगदी हळवं होतं, आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलत राहतं. श्रावण महिन्यावर त्यातल्या सण समारंभांवर मी बोलणार आहेच, पण कार्यक्रमात त्याआधी ऐकूया कलाकृती ग्रुप वासंती पुरंदरे आणि मैत्रिणींनी सादर केलेली मंगळागौरीची गाणी. या कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत वासंती पुरंदरे, शोभा नांगरे, विनीता दामले, वर्षा धवन, ज्योती सातपुते, नम्रता क्षीरसागर, सुरेखा गायकवाड आणि ज्योती भुवड. चला तर मग ऐकूया आणि आपणही ताल धरूया. मंगळागौरीची गाणी सादर करतायत कलाकृती ग्रुप.
1: सख्यांनो, श्रावण महिना सुरू झाला आहे तर घेऊन आलो आहोत मी आणि माझ्या सख्या सौ वासंती पुरंदरे कलाकृती ग्रुप मंगळागौरीचे खेळ. नमस्कार सख्यांनो, आषाढानंतर येणारा सखा म्हणजे श्रावण. हिंदू पंचांगाप्रमाणे हा अत्यंत पवित्र असा हा महिना मानण्यात येतो. सर्वात मोहक ऋतू. या महिन्यात येणारे सण म्हणजे नागपंचमी, गोकुळ अष्टमी, मंगळागौर

वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये सर्व मैत्रिणींचं आणि श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कलाकृती संघ वासंती पुरंदरे आणि मैत्रिणींनी सादर केलेली मंगळागौरीची गाणी. मैत्रिणींनो, आज आहे जागतिक छायाचित्रण दिन. यावेळची थीम आहे होम म्हणजे घर. फोटो

0: चला चला
1: चल ग
2: लवकर वर्षा झाली की नाही तुझी तयारी
0: चला
1: चला
3: चला लवकर चला
1: चला
3: छान दिसताय
4: भान आहे आम्हाला आपला जुना वारसा जपण्याचा म्हणूनच जपतो आहोत विविध पारंपरिक खेळ करून आणि गाण्यातून कार्यक्रमाची सुरुवात श्री गणपती आणि देवीच्या प्रार्थनेने करूयात व

या महिन्यात आजही पारंपरिक वेशभूषा करून नवविवाहिता सण पूजा व्रत पार पाडत असतात. तर बघूयात आपण जागर.

मातीचा घडा पाण्याने भरू, मातीचा घडा पाण्याने भरू आणि विविध फुगड्यांनी खेळ सुरू करू. पहिली साधी फुगडी. सरसर आल्या श्रावण सरी, सरसर आल्या श्रावण सरी, चिंब झाली धरती, खेळायला आली कलाकृती. फुगडी खेळू दण्णा दण्णा, रुपये मोजू खण्णा खण्णा, भान विसरते खेताना, सर्वांचा मेळ राखताना, सर्वांचा मेळ राखताना. आता केरसुणी फुगडी. हा, लक्ष्मी आली घरा दारा, केरसुणी फिरते भरा भरा, लक्ष्मी आली घरा दारा, केरसुणी फिरते भरा भरा. आता जात फुगडी. हा, जात आमचं घरा घरा फिरतं, सारखं सारखं खायला मागतं. जात आमचं घरा घरा फिरतं, सारखं सारखं खायला मागतं. आता तीन हातांची फुगडी. हा, तीन हातांची फुगडी जणू कमळाच्या पाकळ्या, होऊ नकात नुसते दंग, वाजवा की हो टाळ्या, वाजवा की हो टाळ्या, वाजवा की हो टाळ्या, वाजवा की हो टाळ्या. आता चौफुला फुगडी. हा, बाहेर पडतायत रिमझिम सरी, बाहेर पडतायत रिमझिम सरी, चौफुला फुगडी आमची दिसते का बरी, चौफुला फुगडी आमची दिसते का बरी, चौफुला फुगडी आमची दिसते का बरी. आता तांदूळ सडून घ्या बरं. सडू बाई सडू, तांदूळ सडू, हिरकणीचे तांदूळ सडू, जावयांना वाढला पानात भात, जावई म्हणाला.

कधी केली दिवाळीला येईन ग दिवाळीला येईन ग. कोणताही समारंभ असला की दागिने घालायला नटायला कोणाला आवडत नाही. चला तर मग खेळूयात आपण अटुष्य पान. अटुष्य पान बाई अटुष्य गोड तोडे घालू आपण नटुष्य. गोड तोडे कोणाला गोड तोडे.

0: माळ्या बुगड्या नंडेला चंद्रहार कोणाला, चंद्रहार सासूबाईंना अटुष्य पानबाई अटुष्य सुंदर दिसू आपण अटुष्य, अटुष्य पानबाई अटुष्य सुंदर दिसू आपण अटुष्य.
1: गोटतोडे घालून या नटल्यात बर का आणि नाचूया म्हणतात. चला तर मग नाच ग घुमा,
2: कशी मी नाचू,
1: नाच ग घुमा
2: कशी मी नाचू.
1: या गावचा त्या गावचा शिंपी नाही आला शरारा नाही मला, कशी मी नाचू,
2: नाच ग घुमा
1: कशी मी नाचू,
2: नाच ग घुमा.
1: या गावचा त्या गावचा माळी नाही आला बेणी नाही मला, कशी मी नाचू,
2: नाच ग घुमा
1: कशी मी नाचू,
2: नाच ग घुमा
1: कशी मी नाचू,
2: तशीच नाच
1: कशी मी नाचू,
2: तशीच नाच.
1: सासरच्या या सर्व साळुंक्या माहेरी आल्यात बर का आणि स्वतःमध्येच हरवल्यात अळुंकी.

घोड्याची सवारी बाई जुनी ग, तरीही तुम्ही दाखवा ग. टप टप टप टप टप टप टप.

बाजाराची वाट आमच्या घोड्याला चांदीची पखरण हात घोड्या हात आमच्या घोड्याला मखमली झूल हात घोड्या हात बाजाराची वाट हात घोड्या हात बाजाराची वाट खेळ

तुळशीचं पान बाई तुळशीचं, तुळस बाई लावूया, सर्दी खोकला घालूया. किकीचं पान बाई किकी, किकीचं पान बाई किकी. हे आधी करू का ते आधी करू? उत्साह सगळीकडेच भरलेला असतो, मनातील सगळ्या कल्पना मनातच राहतात या झुळझुळ पाण्यासारख्या.

0: अगं मंगळागौरीची पूजा झाली, आता उखाणे कोणी घ्यायचे?
1: तुम्ही घ्या तुम्ही.
0: अरे बापरे, मीच घ्यायचा का काय? बर, बालपण सरलं, गद्दे पंचवीशी झाली, मजेत गेली, नोकरी करता करता पन्नाशी उलटली, मग आला डोळ्याला चष्मा, आता मात्र खंत वाटते, आता येईल साठी, मग हाती येईल काठी, नोकरी करूनही रांधा वाढा उष्टी काढा, इतके दिवस केले कष्ट. चंद्रशेखर म्हणतात, वासंती दमू नकोस फार, आता वय तुझं चालू आहे 68. अगं वर्षा, आता तू घे ना उखाणा.
2: हो हो घेते ना, मी काही लाजते का काय? समोरच्या भिंतीवर वर्षाने लावलं कॅलेंडर, समोरच्या भिंतीवर वर्षाने लावलं कॅलेंडर, आणि शेखररावांचं पोट म्हणजे गॅसचं सिलेंडर.
3: नम्रता घेते का तू?
4: हो मी घेते ना. राधेची भक्ती, राधेची भक्ती, मेरेची प्रीती, विलासरावात दिसते कृष्णाची मूर्ती.
0: अगं शोभा, तू पण घे ना. गो
5: मी लाजणार नाहीये. दारी होती विहीर, विहिरीवर सात हांडे, सात हांड्यावर सात पराती, सात परातींमध्ये सात दिवे, सात दिव्यांच्या सात वाती, सात वातींच्या सात ज्योती, विलासराव माझे शंकर, मी त्यांची पार्वती.
6: वा वा वा वा वा वा वा वा वा.

अगं वर्षा, शेजारच्या घरी फारच लाटण्यांचे आवाज येत आहेत बरं का. या बायकांच्या हातातलं लाटणं काही सुटत नाही बरं का. पण या लाटण्यांनी खेळतात सुद्धा छान बरं का. चला तर मग लाट

खुंटीवरचा हार माझा झाला तरी काय, खुंटीवरचा हार माझा झाला तरी काय. आजकालच्या ताणतणाव

आजच्या दिवसात काही क्षण, काही तास खास स्त्रीसाठीच हवे असतात ना मंडळींनो. आपल्या परंपरेने प्रामुख्याने विचार करून स्त्रीला महत्त्वही दिलंय, म्हणून म्हणूयात

करते छान. नेसलोय आम्ही नव्वारी लुगडी, नेसलोय आम्ही नव्वारी लुगडी, पहा आमची हातफुगडी, पहा आमची हातफुगडी. नववधूला आपण फेरामध्ये अडकवतो आणि त्याचं गाणं बरं का हे, खुर्ची कमी

माणसातील विश्वास वाढवणारी नाती म्हणजे श्रावण. मन भिजवून टाकतो श्रावण. श्रावण मनाला ओल्या आठवणींचा स्पर्श करीत येतो. मनाचे आरोग्य सांभाळणारा, माणुसकीचा नातेसंबंध सांभाळणारा, म्हणूनच मन लगेच गुणगुणायला लागते घागर घुमू दे घाग.

श्री विष्णूंच्या 10व्या अवतारापैकी 8वा अवतार म्हणजे श्रीकृष्ण. श्रीकृष्ण म्हणजे आनंद आणि स्वानंदाचं प्रतीक, आणि त्याच्या या प्राणप्रिया गोपिका

विविध खेळामधून आपण आनंद तर लुटलाच, पण आपल्या ज्ञानात देखील भर पडली. खेळाबरोबर व्यायामाचं मिळते शिक्षण आणि जिम्म्याचा खेळ देखील आहे हो विलक्षण. बघूयात आपण आता जिम्मा.

मी आणि सख्यांनी सादर केलेले मंगळागौरीचे खेळ आपल्याला नक्कीच आवडले असतीलच. त्यामधील सहभागी कलाकार सौ, वर्षा, शोभा, विनीता, सुरेखा, ज्योती, नम्रता आणि ज्योती, धन्यवाद. संधी दिली त्याबद्दल आकाशवाणीचे शतशहा कलाकृतीतर्फे आभार.

आत्ताच आपण कलाकृती ग्रुपने सादर केलेली मंगळागौरीची गाणी ऐकली, ताल धरला आणि बेहोश होऊन आपापल्या घरी काही मैत्रिणी नाचल्या सुद्धा असतील. तर या कार्यक्रमामध्ये कलाकृती ग्रुपच्या अंतर्गत वासंती पुरंदरे, शोभा नांगरे, विनीता दामले, वर्षा धवन, ज्योती सातपुते, नम्रता क्षीरसागर, सुरेखा गायकवाड आणि ज्योती भुवड. मैत्रिणींनो, मज्जा आली ना मंगळागौरीची गाणी ऐकताना आणि त्याबरोबर ताल धरताना?

उन्हाळ्याची लाही संपून धरणी पाऊसधारांनी नाहून निघालीय. आषाढातल्या पहिल्या ढगांची हुरहुर संपून पाऊस छान पैकी स्थिरावलाय, जमिनीत मुरलाय. बघता बघता ऊन पावसाचा खेळ सुरू होईल अन श्रावण अलगदपणे दाखल झाला असं आपण अधिकृतपणे म्हणू शकू. अर्थात गेल्या आठवड्यातल्या अमावास्येला तिथी बदलून श्रावण दाखल झाला आहेच, पण त्याचं खरं रूप दिसतं ते व्रतवैकल्य सुरू होतात आणि बाजार फळाफुलांनी पत्रींनी भरून जातो तेव्हा. यंदा तर सुरुवातीला पावसानं चांगलीच हुलकावणी दिली, पण आता गाडी रुळावर आलीय. पाऊस कमी जास्त पडत राहतो, पण ऋतूंशी निसर्गाशी माणसानं घातलेला मेळ, गुंफलेलं नातं उणावणार नाही. श्रावणाच्या या पाऊस सरींना झेलायला जमीन उत्सुक असते, तसंच आपल्या सर्वांना देखील हासरा लाजरा व्रतवैकल्यांनी भरलेला, गोडाधोडांच्या चवींनी आणि उत्साहानं भरलेला श्रावण हवाहवासाच वाटतो. निसर्गचक्र आणि परंपरा या दोन्ही दृष्टीनं श्रावणाला महत्व आहे. चातुर्मासातील श्रेष्ठ महिना म्हणून श्रावणाचं वर्णन केलं जातं. आषाढी अमावास्येला दीपपूजन किंवा दिव्याची आवस झाली की व्रतवैकल्यांना सुरुवात होते. देवाच्या हातानं खाली येणाऱ्या माणिक मोत्यांचं हिरवं स्वप्न फुलू लागतं. भलरी दादा भलगडी दादा भलरी दादा भलर असे सूर ऐकू येतात. धरतीच्या कणाकणातून चैतन्यच जणू पाझरताना दिसतं. दुसरीकडे केवळ हिरव्या भाज्यांवर महिना काढावा लागणार म्हणून खवय्यांपुढे जणू समस्याच उभी राहते, तर घरात पाकसिद्धी पणाला लागते. खरा आनंद पाहायला मिळतो तो नुकतंच लग्न झालेल्या मुलीच्या डोळ्यात. माहेरचा पहिला सण किंवा सासरी आलेल्या भावाची भेट, ही कल्पनाच तिला मोहरून टाकते. दाराशी तिच्या येरझाऱ्या जणू सण श्रावणाचा आला, आठवे माहेरचा झुला, कधी येशील बंधुराया, नको लावू वाट बघाया, या तिच्या भावना व्यक्त करीत असतात. आजकाल नोकरी करणाऱ्या स्त्रिया असल्या पटकन माहेरी जाता आलं नाही तरी या जुन्या गाण्यांची आणि त्यातल्या भावनांची सांगड आजही जाणवतेच. इकडे व्रतांची तयारी सुरू झालेली असते. श्रावण महिन्यातील पहिला महत्वाचा सण नागपंचमी. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. हा सण फार जुन्या काळापासून पाळला जात असावा. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. तेव्हापासून नागपूजा प्रचारात आली असं म्हणतात. अनंत वासुकी शेष

पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या नऊ नागांची या दिवशी पूजा केली जाते. भारतीय संस्कृतीत अनेक प्रकारे नागांची पूजा केली जाते. नाग म्हणजे फणाधारी सर्प. याच्या फणेवर पुढच्या बाजूनं 10 अंकासारखं चिन्ह असतं. त्याच्या तोंडात विष धारण करणारे दात असतात. नागाची जीभ दुहेरी असते आणि प्राचीन भारतीय लोकांनी याला देवत्व दिले असून त्याला पूजा हा विषय बनवला. खरं म्हणजे कृतज्ञता हाच मूळ भाव या ठिकाणी आहे.

पहिला श्रावणी सोमवार, उपास कुणाकुणाचा, असं घरी विचारलं की आजही कॅलेंडरवर सुट्ट्या आणि सणांना गोल केला जातोच. उपासाच्या पदार्थांची मज्जा चाखायला मिळणार म्हणून बच्चे कंपनीही खुश असते. समुद्र मंथनात तयार झालेलं हलाहल रुद्रानं प्राशन केलं तो हा सोमवार. या सोमवाराला शंकराची पूजा करतात. एकूणच श्रावणात रुद्रपूजेला विशेष महत्व. श्रावणामध्येच जीवतीची पूजा देखील केली जाते आणि दर शुक्रवारी आई आपल्या लेकरांना ओवाळते देखील. महिलांसाठी तर श्रावण महिना खासच. देवदर्शना निघती ललना हर्षमाईना हृदयात वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. महिन्याभराच्या या आनंदोत्सवाची सुरुवात होते शिवमुठाच्या व्रतानं.

सोमवार सारखाच मंगळवारही महिलांसाठी विशेष, नववधूंसाठी तर खासच. संसारातील सौख्य प्रेम कायम राहावं या भावनेनं या दिवशी मंगळागौरीचं व्रत केलं जातं. पहिल्या मंगळागौरीच्या व्रताला परिसरातील महिलांना आमंत्रण द्यायचं, मंगळागौरीची पूजा, त्यानंतर ओव्या, उखाणे, हळदी कुंकू, ओटी भरणं आणि रात्री जागरण आणि पारंपरिक खेळ. त्यानिमित्तानं माहेर आणि सासर दोन्हीकडचं प्रेम भरभरून अनुभवायला मिळतं. पारंपरिक वेशभूषा आणि आभूषणं आजही सौभाग्य, मांगल्य यांच्याशी नातं जोडतात. शुक्ल पक्षातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हणतात. समुद्र किनारी राहणाऱ्या कोळी बांधवांसाठी हा खास सण, ज्याच्यावर संपूर्ण कुटुंबाचं जीवन अवलंबून आहे अशा समींदराला या दिवशी प्रेमानं नारळ अर्पण केला जातो आणि म्हटलं जातं, आता जरा सबुरी न घे बाबा. रंगीबेरंगी पारंपरिक पोशाखानं समुद्र किनारा फुलतो. नारळ अर्पण करून नव्या मोसमासाठी होडी समुद्रात सोडण्याची ही प्रथा. महिलांसाठी या दिवसाचं खास महत्व आहे. भारतीय संस्कृतीत भाऊ बहिणीच्या नात्याचं असलेलं महत्व अधोरेखित करणारा हा दिवस. भावाला राखी बांधल्यावर त्याच्याकडून मिळणारी ओवाळणी तिला लाख मोलाची वाटते. भावालाही बहिणीच्या हातचा गोड घास तृप्त करणारा असतो. कितीही बहिणी कमावत्या झाल्या तरी भावाकडून मिळणारं काहीतरी तिला आजही लाख मोलाचंच वाटतं. या सणाच्या निमित्तानं सीमेवर लढणारे सैनिक, अंधशाळा तसंच अनाथालयातील मुलं, मनोरुग्णालयातील रुग्ण, जेलमधील कैदी बांधव आदींना राखी बांधून सामाजिक ऋणानुबंध जोडण्याचे चांगले प्रयत्न आता सुरू झालेत. शिळा सप्तमीची, अग्निदेवाची आणि सप्तर्षींची आंब्याच्या रोपानं पूजा झाली की गोविंदा आला रे गोविंदाचा जल्लोष सुरू होतो. श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्ण जन्माच्या पुढच्या दिवशी गोकुळ अष्टमी येते. दहीहंडीची धम्माल आणि बच्चे कंपनीला दहीकाल्याच्या प्रसादाची चंगळ, गोविंदा पथकांचा पराक्रम, त्यात पावसाची सर आली तर आनंदाला नुसतं उधाण येतं.

काळानुरूप उत्सवाचं स्वरूप व्यापक होत असलं तरी याच्या सांस्कृतिक गाभ्याला धक्का लागणार नाही याची मात्र आपण सर्वांनीच काळजी घ्यायला हवी आहे. श्रावणाला निरोप देताना येते पिठोरी अमावास्या. आईच्या हातचं वाण घेताना लहानपणी मज्जा वाटायची. मुलांची आजही वाणातल्या पुऱ्यांवर नजर असते. पाठचा भाऊ आणि पोटचा मुलगा यांच्या रक्षणासाठी महिला हे व्रत करतात. शेतकऱ्यांसाठीही हा महत्वाचा सण असतो. त्याच्या कुटुंबाचा घटक म्हणून, त्याचे मित्र म्हणून, सहकारी म्हणून वावरणाऱ्या जीवाशिवाच्या बैल जोडीला विश्रांती देण्याचा हा दिवस, त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. बैलांना आंघोळ घालायची, शिंगांना रंग द्यायचा, सजवायचं, अंगावर झूल चढवायची आणि संध्याकाळी सवाद्य मिरवणूक. त्यानिमित्तानं गाव एकत्र येतो.

श्रोते हो, श्रावण महिना सुरू झालाय. सण उत्सव यांची रेलचेल आनंद जरूर घेऊया, पण थोडं पर्यावरणाचं भान ठेवून. हे सगळे सण साजरे करताना प्लास्टिकचा वापर टाळूया. ध्वनी प्रदूषणामुळे समाजाला त्रास होणार नाही याची काळजी घेऊया. निसर्ग खरं तर आपल्याला शिकवत असतो, आपण उघडे डोळे ठेवून ते टिपूया. या उत्सव रंगात माणसानं असं सृष्टीलाही गुंफून घेतलंय. नव्हे, सृष्टीच्या ऋतुसंबंध उत्सवाचा आपणही एक भाग आहोत असं भान व्यक्त केलंय. आपणही ते भान आजच्या काळात बाळगूया. आपण नाचतो, गातो आणि व्यक्त करतो ऋतुभान, पण न बोलणारी झाडं आपल्याहून अधिक सुंदरपणे ते व्यक्त करतात. आपणही ऋतुभान समजावून घेऊन वागूया आणि श्रावणोत्सव साजरा करूया.

मैत्रिणींनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला फोन करून, पत्र पाठवून अथवा मेसेज करून तुम्ही जरूर कळवा, किंवा prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर लगेच मेल करा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.

0: कुणाल गांजावाला यांच्या स्वरात सावरखेड एक गाव या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अजय अतुल.
1: अवश्य ऐका बलसागर भारत हो, मानवतेचा संदेश देतं अवयवदान. गैरसमज दूर करून अवयवदानासाठी सगळ्यांनीच मानसिकता तयार करायला हवी. मानवता दिनानिमित्त डॉक्टर हेमा चौधरी यांची विशेष मुलाखत अवश्य ऐका. बुधवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.

श्रेया घोषाल यांच्या स्वरात निळकंठ मास्तर या चित्रपटातलं गीत आपण ऐकत होतात. गीतरचना होती गजेंद्र आहिरे यांची, संगीतकार होते अजय अतुल.

0: आशा भोसले यांच्या स्वरात या सुखांनू या चित्रपटातलं गीत आपण ऐकलत. गीत होतं ग दि माडगुळकर यांचं आणि संगीतकार होते सुधीर फडके. या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. थोड्याच वेळात ठीक 1:30 आपण ऐकणार आहात मराठीतून राष्ट्रीय बातम्या आणि 1:40 बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणांकरिता राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे एनटीएला आदेश. फास्टॅगद्वारे स्थानिक मासिक पास आता देशभरातल्या 121 टोल नाक्यांवर उपलब्ध. भारत आणि सिंगापूर दरम्यान मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेत सहभागी होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांसह प्रतिनिधीमंडळ रवाना. महाराष्ट्रात अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंशाचा समावेश. आणि क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्धचा गॉल कसोटी सामना भारतानं 165 धावांनी जिंकला. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणा आवश्यक असून त्याकरिता नेमलेल्या राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज एनटीए म्हणजेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेला दिले. या संदर्भात फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशननं दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुरू आहे. नीट परीक्षेच्या सुरक्षेसाठी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती

महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला दिली. मात्र या प्रवेश परीक्षेत संस्थागत बदल करण्याची शिफारस राधाकृष्णन समितीने केली होती, त्याच्याशी न्यायालयाने सहमती दर्शवली. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयानं उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. या समितीत सेवानिवृत्त न्यायाधीश, माजी पोलीस महासंचालक आणि सीबीआयच्या माजी संचालकांसह इतरांचा समावेश आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्य बागची आणि व्ही मोहना यांच्या पीठानं काल हे आदेश दिले. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं 600 तज्ज्ञांना कार्यमुक्त करून आणि नवीन तज्ज्ञांची नियुक्ती करत आपल्या परीक्षाविषयक गटांमध्ये फेरबदल केले आहेत, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं समाजमाध्यमावर दिली आहे. उत्तरपत्रिका तपासणी अधिक सुरक्षित करण्यासाठी 4-स्तरीय तपासणी प्रणाली लागू केली जाईल. तसंच एनटीए पुढील 2 ते 3 आठवड्यात किमान 25 अधिकाऱ्यांची नव्यानं नियुक्ती करणार आहे. या व्यतिरिक्त एनटीएची कार्यालयं स्थलांतरित करून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाईल. आगामी परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व सुरक्षा आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निर्देशानुसार एनटीएनं घेतला आहे. एनएचएआय अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं फास्टॅग अंतर्गत स्थानिक मासिक पासची व्याप्ती वाढवली असून आता देशभरातल्या 121 टोल नाक्यांवर ही सोय उपलब्ध असेल. या ॲपच्या ऑनलाईन सुविधेमुळं पात्र प्रवाशांना राजमार्ग यात्रा या मोबाईल माध्यमातून मासिक पास काढता येईल. यामुळे टोल नाक्यांवर जाऊन आवश्यक कागदपत्र प्रत्यक्षपणे सादर करण्याची गरज राहणार नाही. टोल वसुलीच्या कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून राष्ट्रीय महामार्गावरचा प्रवास अधिक सुलभ करणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. भारत आणि सिंगापूर दरम्यान होणाऱ्या 2 दिवसांच्या मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेत सहभागी होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्या शिष्टमंडळासह सिंगापूर इथं दाखल झाल्या. सीतारामन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल तसंच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद यांचा समावेश आहे. भारत आणि सिंगापूर यांच्यातील उच्चस्तरीय आर्थिक सहकार्यासाठी एक महत्वपूर्ण व्यासपीठ असलेल्या या परिषदेत प्रगत उत्पादन, दळणवळण सुविधा, डिजिटायझेशन, आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्र, कौशल्य विकास आणि शाश्वतता या क्षेत्रातल्या प्रगतीचा आढावा घेण्यात येणार आहे. दरम्यान परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी सिंगापूरचे परराष्ट्रमंत्री विवियन बालकृष्ण यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी बालकृष्णन यांच्यासोबत सिंगापूरमधल्या भारताच्या उच्चायुक्तालयाच्या नवीन चॅन्सेरी संकुलाची पायाभरणी केली. हे संकुल भारत आणि सिंगापूरच्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या नव्या युगाचं प्रतिबिंब ठरेल असा विश्वास जयशंकर यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात व्यक्त केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर्पदंश हा अधिसूचित आजारांच्या यादीत समाविष्ट झाल्याचं महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलं आहे. त्यानुसार राज्यातल्या सर्व रुग्णालयं, वैद्यकीय महाविद्यालयं आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सर्पदंशाची प्रत्येक संशयित किंवा नोंद झालेली घटना तसंच त्यामुळे होणाऱ्या मृत्यूबाबत माहिती देणं अनिवार्य आहे. गडचिरोलीमधल्या जपतलाई गावातल्या आश्रमशाळेत सर्पदंशामुळे झालेल्या 3 विद्यार्थिनींच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्पदंशाच्या घटनांवर देखरेख तसंच उपचार सुनिश्चित करता येतील. विषरोधक औषधांच्या उपलब्धतेचंही नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करता येईल असं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. सर्पदंशाच्या घटना आणि मृत्यूंशी संबंधित ठिकाणं, परिस्थिती आणि ऋतू यासारख्या घटकांचा अभ्यास करून सरकार स्थानिक पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणार आहे. झारखंडमध्ये गैरप्रकारांचे आरोप झालेल्या 22 भरती परीक्षा तिथल्या राज्य शासनानं रद्द केल्या आहेत. तसंच 23 परीक्षांमध्ये गैरप्रकारांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात काल अधिसूचना जारी करण्यात आली. परीक्षांमध्ये औषध निरीक्षक, सहाय्यक प्राध्यापक, उपजिल्हाधिकारी, दंतवैद्य, सहाय्यक अभियंता आदींच्या भरतीसाठीच्या परीक्षांचा समावेश आहे. जे

UPSC आणि JSSC मधील या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांनी काल उपोषण मागे घेतलं. सर्वोच्च न्यायालयाच्या वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ वकील प्रदीप राय यांची निवड झाली आहे. राय यांना 822 मतं मिळाली तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी अनुपमलाल दास यांना 451 मतं मिळाली. भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघात गॉल इथं सुरू असलेला कसोटी सामना आज भारतानं जिंकला. सामन्याच्या आजच्या 5व्या दिवशी श्रीलंकेनं दुसऱ्या डावात सर्व गडी बाद 206 इतकीच धावसंख्या उभारली. विजयासाठी श्रीलंकेसमोर 1372 धावांचं आव्हान होतं. हा भारतीय संघाचा 600वा कसोटी सामना होता. BWF बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धेत आज नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमवर दुसऱ्या फेरीमध्ये भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या जोडीनं उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या जोडीनं मकाऊच्या लिओंग इयोक चोंग आणि एन जी वेंगची यांचा 21-11 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. तसंच पुरुष दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनंही उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. स्कॉटलंडच्या अलेक्झांडर डन आणि ॲडम प्रिंगल या जोडीनं सामन्यातून ऐनवेळी माघार घेतल्यानं सात्विक आणि चिराग यांना प्रत्यक्ष सामना न खेळताच उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळालं. हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे. भारतानं पहिल्या सामन्यात वेल्सचा पराभव केला होता, मात्र दुसऱ्या सामन्यात इंग्लंडसमोर हार पत्करली. आजच्या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीत जाण्याचा भारतीय संघाचा निर्धार असेल. नेदरलँड्समध्ये एम्स्टेलविन इथं आज भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:30 हा सामना सुरू होईल. गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात बनावट दारू प्यायल्यानं 3 जणांचा मृत्यू झाला तर 17 जणांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती अधिक सूत्रांनी दिली आहे. हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. सिरमौर जिल्ह्यातील काफोटोजवळील खाणकाम क्षेत्रात काल दरड कोसळल्यानं 3 मजुरांचा मृत्यू झाला. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणांकरिता राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे NTA निर्देश. फास्टॅगद्वारे स्थानिक मासिक पास आता देशभरातल्या 121 टोल नाक्यांवर उपलब्ध. भारत आणि सिंगापूर दरम्यान मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेत सहभागी होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांसह प्रतिनिधीमंडळ रवाना. महाराष्ट्रात अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंशाचा समावेश. आणि क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्धचा गॉल कसोटी सामना भारतानं 165 धावांनी जिंकला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे. आध्यात्मिकतेमध्ये विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या संतनगरी शेगावातील संत श्री गजानन महाराजांची पंढरपूर वारी करून पायी प्रवास करत आलेली दिंडी जिल्ह्यात दाखल झाली असून 18 ऑगस्टला खामगाव शहरात मुक्काम करून 19 ऑगस्टला पहाटे 5 वाजताच्या दरम्यान शेगावसाठी प्रस्थान करेल. यामध्ये खामगाव शहरातून लाखोंच्या संख्येत भाविक पालखीत सहभागी झाले. बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सुमारे 1,01,934 हेक्टर क्षेत्रावर पिकांना फटका बसला असून एकाच वेळी पावसामुळे अतिवृष्टी आणि काही भागात 10 ते 12 दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे पिकं कोमेजून धोक्यात येण्याचं दुहेरी संकट ओढावलंय. प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यातील 1,01,934 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांना अतिवृष्टीचा तडाखा बसला. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो गावं आणि 1,00,000 अधिक शेतकरी बाधित झालेत. सोयाबीन, तूर, मका, कापूस, ऊस आणि भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. जळगाव, जामोद, संग्रामपूर, नांदुरा, मलकापूर या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचं अतोनात नुकसान झालंय. काही भागात मुसळधार पावसानंतर 15 दिवस पावसाने दीर्घ उघडीप दिल्याने आणि हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाची अनियमितता राहिल्यामुळे जमिनीत ओलावा कमी होऊन उभी पिकं कोमेजू लागली आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष सघन

0: पुनरीक्षण अर्थात एसआयआर मोहिमेअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील मतदार यादीचं डिजिटायझेशनचं काम 100% पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ प्रवीण देवरे यांनी दिली. जिल्ह्यातील 976 मतदान केंद्रांवरील 938,386 मतदारांची माहिती संगणकीकृत करण्यात आली असून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून माहिती अद्ययावत करणं, आधार प्रमाणीकरण करणं ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मतदार यादी डिजिटल झाल्यामुळे नागरिकांना नाव नोंदणी, नाव दुरुस्ती, पत्ता बदल ई सुविधा आता अधिक जलद पारदर्शकपणे उपलब्ध होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या व्यसनमुक्त भारत या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरातील तरुणाईला व्यसनाच्या आहारी जाण्यापासून रोखण्याकरता स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं नांदुरा शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश पेटकर, एनसीसीचे समन्वयक विद्यार्थी तसंच प्रजापिता ईश्वरीय विश्वविद्यालय, महाराष्ट्र पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये नांदुरा शहरातील जाणता राजा चौकात युवकांनी नागरिकांनी एकत्रित येऊन नशामुक्त होळीमध्ये बिडी, तंबाखू, सिगरेट, गुटखा आणि दारू यासारख्या अंमली पदार्थांची जाहीर होळी केली. आपला समाज प्राचीन काळापासून सामर्थ्यशाली आहे. आपलेपणानं वागणं ही आपली ओळख आहे. जगाला आपण शाश्वत ज्ञान दिलेलं आहे. ते ज्ञान शिक्षणाद्वारे मिळवून प्रत्येकानं समाजाला जोडण्याचं काम करावं असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी केलं. आदिवासी वंचित घटकांच्या शिक्षणाचा दर्जा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी श्री सद्गुरू दत्त धार्मिक आणि पारमार्थिक ट्रस्ट आणि अमनोरा येस फाउंडेशन सिटी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने खामगावातील सूर्योदय पारधी समाज आदिवासी आश्रम विद्यालय इथं उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक क्रीडा संकुल आणि ऑडिटोरियम तसंच क्रीडा मैदान समाविष्ट असलेल्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा भव्य उद्घाटन सोहळा शनिवार 8 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके आणि कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. आमदार आणि माजी मंत्री डॉ संजय कुटे यांच्या नेतृत्वात जळगाव जामोद शहरामध्ये भव्य तिरंगा रॅली उत्साहात पार पडली. हातात तिरंगा घेऊन हजारो नागरिक, शाळकरी विद्यार्थी, शिक्षक, नगरसेवक तसंच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या जयघोषानं संपूर्ण जळगाव जामोद शहर दुमदुमून गेलं. आषाढी वारीच्या आध्यात्मिक परंपरेला पर्यावरण संवर्धनाची जोड देत बीजारोपण पर्यावरण रक्षण समूह खामगाव यांच्या पर्यावरण प्रेमी पक्षीमित्र प्राध्यापक संजय गुरव आणि सर्व पर्यावरण प्रेमींच्या वतीनं बीजप्रसाद हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. सहभागी वारकऱ्यांनी 5 लाख देशी वृक्ष बीज संकलनाचा ऐतिहासिक संकल्प केला. 8 दिवसात 1.25 लाख बियांचं संकलन पूर्ण झालं. खामगाव येथून विठ्ठल एक्सप्रेस ही रेल्वे वारकऱ्यांना घेऊन जात असताना खामगावातील पर्यावरण प्रेमींनी वारी वृक्षबीज रोपणाची हा पर्यावरण उपक्रम राबवला. यावेळी वृक्षबीज प्रसादाचं वितरण करण्यात आलं. खामगाव बसस्थानकावरून एसटी बसने जाणाऱ्या सर्व वारकरी बांधवांनाही वृक्षबीजाचा प्रसाद देण्यात आला. यासाठी सीड बॉम्बिंग या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. पावसाळ्यात नैसर्गिकरित्या या बियाण्यांची उगवण होऊन हरितपट्टा तयार होण्यास मदत होणार आहे. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:15 वाजतायत. प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात मीनल खांडेकर यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची रचना.

सर शुक्ले यांची रचना आत्ताच आपण ऐकली दशरथ राऊत यांच्या स्वरात. आणि गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया श्रावण महिन्यातील निसर्ग सौंदर्यासोबत सण उत्सव व्रतवैकल्य लोकपरंपरा यांची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध.
1: आला श्रावण. श्रावण महिना म्हटला की जसं सण कहाण्या व्रतवैकल्यांचा भरगच्च महिना म्हणून एक डेरेदार गुच्छ नजरेस येतो, तसंच श्रावण आणि शंकर ही एक घट्ट विण दिसे. आला श्रावण श्रावण गुच्छ रंगांचे घेऊन, आला श्रावण श्रावण गुच्छ रंगांचे घेऊन, उन पावसाचे पक्षी आणि ओंजळीमधून निळे स्वप्न कुजबुजे, निळे स्वप्न कुजबुजे हळू पाखरांच्या कानी, उन कोवळे दाटले केशराच्या रानोरानी, उन कोवळे दाटले केशराच्या रानोरानी. श्रावण महिना म्हणून एक डेरेदार गुच्छ नजरेस येतो म्हटलं आणि सदानंद रेगेची ही कविता आठवली. पण मी बोलत आहे श्रावण आणि शंकर यांच्या घट्ट विणेविषयी. एक दोन पिढ्यांपूर्वीच्या बायकांमध्ये श्रावणी सोमवार हे एक मोठंच प्रस्थ असे. श्रावणातले सण हे अधिक करून स्त्री केंद्रित. श्रावणी सोमवारी सकाळी घरात कहाणी असायचीच. आजूबाजूच्या बायका शिवामूठ व्हायला घरी यायच्या. घरातल्या वडीलधाऱ्या

बायकांचा दिवसभर उपास असायचा. मुलांसाठी श्रावणी सोमवारी शाळा अर्धा दिवस असणं हीच सगळ्यात मोठी आनंदाची बाब असे. संध्याकाळी 5 नाही वाजले तोवर घरात गोडाधोडाचा स्वयंपाक तयार असायचा. मुलांसाठी श्रावणी सोमवारचं महत्त्व तितकंच. फार फार तर शंकराला व्हायला बेलपत्र खोडून आणण्यासाठी आवारातल्या बेलाच्या झाडावर चढण्यातली चढावड. जेवणं लवकर व्हायची त्यामुळे बायकांनाही जरा संध्याकाळ मोकळी मिळायची. अंगणात जरा संध्याकाळी शेजारपजारच्या बायकांसोबत गप्पा मारायला उसंत मिळायची.

0: आवड. जेवणं लवकर व्हायची त्यामुळे बायकांनाही जरा संध्याकाळ मोकळी मिळायची. अंगणात जरा संध्याकाळी शेजारपजारच्या बायकांसोबत गप्पा मारायला उसंत मिळायची. आज विचार करते की श्रावण आणि शंकर हे काय नातं असावं. मुळात शंकर हा देव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही तर भारताच्या इतर उत्तर आणि दक्षिण भागातही तितकाच लोकप्रिय. शैव व वैष्णव असे देवता स्वरूप गट पडत असले तरी शंकरा इतकं आवडतं लोकदैवत नाही. देशभर प्रवास करताना शंकराची पिंडी अगदी सर्वत्र कानाकोपऱ्यात आढळते. शंकर पर्वत, पाणी, पाऊस आणि नदी ही तत्व एकमेकांना पूरक असतात. नदी आणि शंकर हे तर अद्वैत. गंगा त्याच्या जटांमध्येच, नर्मदा त्याची लेक. नुसता महाशिवरात्रीचा देशभर साजरा केला जाणारा उत्सव पाहिला तरी लक्षात येतं की हा देव गोंडांसारख्या आदिवासींनाही प्रिय आहे आणि अभिजन वर्गालाही प्रिय आहे. असा हा महादेव जंगलातल्या देवळात राहणारा, गुहेत राहणारा, डोंगरांच्या रांगात कडे कपारीत सापडणारा आणि सामान्य लोकांच्या मनात राहणारा अलंकारविरहित देव. कर्पूर गोरा भोळा, नैनी विशाळा. पण तरी प्रश्न उरतोच, श्रावण आणि शंकर, बेल आणि शंकर हे कधी आणि कसं रुजत गेलं असावं. ऋग्वेदकालीन ऋचांमध्ये रुद्राची भीती आहे म्हणून स्तुतीही आहे. तिथे शंकर म्हणून कोणी देव नाही. ऋचाकार पूजा करण्यापेक्षा देवतांची स्तुती करत असत. त्यांची देवतं निसर्गतत्व. त्यांना यज्ञास येण्याचं आवाहन ते करीत पण प्रत्यक्ष पूजेचा विधी हा कालांतराने रुजला आहे. ऋग्वेदात नाही पण नंतरच्या पुराणकारांनी शिवाचं विशिष्ट रूप ठरवलं आणि या देवतेची लोकप्रियताही वाढवली. आर्य आणि अनार्य दोघांचाही तो देव झाल्यामुळे या दोघांच्याही विचारांचं प्रतिबिंब पुराणकालीन शिवपूजेत दिसून येतं. पुराणकारांच्याच प्रयत्नामुळे शिवोपासनेचा प्रभाव सर्व देशभर वाढला. महाशिवरात्रीचं महत्त्व वाढवलं. त्यातच मग श्रावणातला सोमवार शंकराचा झाला असावा. कहाण्या रचल्या गेल्या. देवदर्शनासाठी अलोट गर्दी होऊ लागली. देवदर्शना निघती ललना हर्षमाविना हृदयात. देवदर्शना निघती ललना हर्षमाविना हृदयात. वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. आला श्रावण.
1: आला श्रावण या मालेत आत्ताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: दुपारचे 2 वाजतायत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. विषय आहे जनावरं गाभण न राहण्याची कारणे, आणि वाचक स्वर आहे स्वप्निता शिंदे यांचा.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. जनावरांची प्रजनन क्षमता पशुपालकांच्या आर्थिक उत्पादनाचा मुख्य आधार आहे. प्रजननासंबंधित अडचणीमुळे पशुपालकांना वेतामधील अंतर वाढल्यामुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. फायदेशीर दुग्धोत्पादनासाठी पशुपालकांना जनावरांची विकसित जात आणि निरोगी जनावरांची योग्य देखभाल ठेवणं महत्त्वाचं असतं. प्रत्येक पशुधारकाने कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पन्न हे जनावरांपासून कसं मिळवू शकणार याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. जिथपर्यंत शक्य असेल 1 वर्षातून प्रत्येक जनावरापासून 8 ते 10 महिन्यांपर्यंत दूध आणि 1 निरोगी वासरू मिळत राहावं. साधारणपणे प्रत्येक गाय किंवा म्हैस व्यायल्यानंतर 50 ते 70 दिवसांमध्ये नियमित रूपाने ऋतुचक्र यायला हवे. तसेच 90 ते 120 दिवसांमध्ये पुन्हा जनावर हे गाभण राहायला हवे. जनावर गाभण न राहिल्यास जेव्हा गाय म्हैस 3 हून अधिक वेळा 20 ते 21 दिवसाच्या अंतराने पुन्हा माजाची लक्षणं दाखवते आणि प्रत्येक वेळी वळू किंवा कृत्रिम रेतनाद्वारे भरण करून सुद्धा गाभण होऊ शकत नाही अशा जनावरांना वैद्यकीय भाषेत रिपीट ब्रीडर्स किंवा पुन्हा गर्भाधानच्या आवश्यकतेचे जनावर असे संबोधले जाते. रिपीट ब्रीडर्स जनावरांमध्ये कोणतेही स्पष्ट किंवा विशेष आजाराची लक्षणं दिसून येत नाहीत.

0: परंतु केवळ एकच महत्त्वपूर्ण बाब समोर येत असते, ती म्हणजे जनावर प्रत्येक वेळी 20 ते 22 दिवसाच्या अंतराने माझ्यावर येते आणि रेतन करून देखील ते गाभण राहत नाही. यामागे अनेक कारणं असतात. जसं जनावरांना जननेंद्रियासंबंधित विशेष प्रकारचे जीवाणू, उदाहरणार्थ ब्रुसेला, ट्रायकोमोनास, लिस्टेरिया इत्यादींच्या संक्रमणामुळे ग्रासलेल्या जनावरांमध्ये गर्भ राहत नाही, तसेच जनावरांच्या माजाची लक्षणं 20 ते 21 दिवसांच्या अंतराने प्रदर्शित होत राहतात, त्यामुळे जनावरांमध्ये रिपीट ब्रीडिंगची समस्या उद्भवत राहते. खनिज तसेच व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे देखील नियमितपणे जनावर गाभण राहू शकत नाही. दुधाळ जनावरांच्या आहारात दररोज 50 ग्रॅम खनिज मिश्रणं या प्रमाणात दिली गेलीत तर जनावरांच्या गाभण न राहण्यामागील समस्यांवर मात करणं प्रभावी ठरतं. गाभण जनावरांना योग्य आणि संतुलित आहार न दिल्याने किंवा योग्य देखभाल न केल्याने रिपीट ब्रीडर्सचे एक महत्त्वाचे कारण ठरते. काही वेळेला जनावरांच्या अंडाशयाच्या कमतरतेमुळे किंवा हार्मोन्सच्या कमीमुळे जनावर गाभण राहत नाही. सामान्यत उष्णतेमुळे किंवा उन्हाळ्यात म्हशींमध्ये माजाची सौम्य आणि शांत लक्षणं दिसून येतात. अशावेळी म्हशीचा माज ओळखून पशुपालकाने जनावर भरवले नाही तर रिपीट ब्रीडर्सची समस्या उद्भवत राहते. अशावेळी पशुपालकाने जनावरांमधील माजाची लक्षणं नियमितपणे न्याहाळावीत. सारखं हंबरणे किंवा बेचैन होणे, दूध उत्पादनात कमी येणे, योनीतून पारदर्शक चिकट द्रव बाहेर येणे आणि लोंबकळणे, योनीतील आतील भाग लालसर होणे आणि बाहेरील भागाला सूज आल्यासारखं वाटणे, इतर जनावरांना चाटणे, इतर जनावरांवर चढणे किंवा उडणे, थोड्या थोड्या अंतराने अडकत लघवी करणे, खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करणे इत्यादी प्रकारची माजाची लक्षणं जनावरांमध्ये दिसून येतात. योनीमार्गाच्या अपूर्ण वाढीमुळे देखील जनावर गाभण राहण्यात अडथळे निर्माण होतात. तसेच गर्भाशयाची अपूर्ण वाढ यामुळे जनावर गाभण राहत नाही. अंडाशय आणि अंडकोशाची झालेली अपूर्ण वाढ जनावरांच्या गाभण राहण्यात अडथळे तयार करते. गर्भाशयाच्या आजाराबाबत असलेली जनावरांमधील अनुवांशिकता देखील गर्भधारणेत अडथळे निर्माण करते. गर्भाशयातील दाहामुळे गर्भ राहण्यात अडथळे तयार होतात. योग्य ते उपचार पशुवैद्यकामार्फत करणे हे नेहमीच पशुपालकांसाठी हिताचं आणि फायदेशीर ठरतं.
1: पुनःप्रसारित कार्यक्रम कृषीवाणी आत्ताच आपण ऐकलात. दुपारचे 2:05 होत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग तिसरा. तज्ज्ञ आहेत डॉक्टर रुपेश पाटील.
1: बऱ्याचदा होमिओपॅथीमध्ये जेव्हा रुग्ण माझ्याकडे येतो तेव्हा त्याला मनाच्या संबंधित प्रश्न विचारले जातात. बऱ्याचदा रुग्णांचा प्रश्न असा असतो की इतकी सगळी मनाची माहिती आवश्यक आहे का. तर मी असं सांगू इच्छितो की मन आणि शरीर याचा एकत्रित अभ्यास करणारी पॅथी ही होमिओपॅथी आहे. मन, भावना, विचार आणि शरीर हे सगळं एकत्र राहते आणि रोग फक्त शरीरात राहत नाही तर त्याचा उगम मनातूनही होत असतो. त्याच्यामुळे होमिओपॅथी आणि मन हे समीकरण लोकांमध्ये आता ज्ञात झालं आहे. लोकांना ते कळतं की होमिओपॅथी औषधं घेत असताना मनाचा अभ्यास हा आवश्यक आहे. जसं डॉक्टर शारीरिक लक्षणं विचारतात तसंच ते रुग्णांचा स्वभाव, राग, भीती, दुःख, चिंता याचाही विचार करतात. कारण दोन माणसांना एकच रोग जरी असला तरी त्याची मनस्थिती वेगळीवेगळी असते आणि म्हणून त्या आजारासाठी आणि त्याच्या मनस्थितीसाठी दोघांचंही औषध वेगळं असू शकतं. भावनिक संतुलनाने आरोग्य सुधारते त्यामुळे होमिओपॅथी मन शांती, आनंद आणि स्थैर्यासाठी काम करते. मनातील ताणतणाव, राग, अपराधाच्या भावना, भीती या सगळ्या गोष्टींमुळे अनेकदा प्रतिकारशक्तीवर परिणाम होत असतो. होमिओपॅथी या सगळ्या भावनांवर नियंत्रण तर मिळवतेच, त्यासोबत या भावनांच्यामुळे तयार होणारे आजारही होमिओपॅथी दुरुस्त करते. म्हणून होमिओपॅथी

0: मध्ये मनाचा अभ्यास हा अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येक होमिओपॅथिक औषधाचे त्याचं एक वैयक्तिक मनाची स्टेज असते, तशीच ती प्रत्येक पेशंटची पण एक मनाची स्टेज असते. त्या दोघांचा संयुक्तरित्या अभ्यास केल्यामुळे होमिओपॅथीने अनेक लोकांचे मनही चांगले होते आणि त्यांचे शरीरही चांगले होते. आणि मला असं वाटतं म्हणून होमिओपॅथीमध्ये मनाच्या अभ्यासाचं खूप महत्त्व आहे. आणि मनाचा अभ्यास केल्यामुळे पेशंटच्या एकंदरीत मानसिक स्थितीत आणि मनाच्या मानसिक स्थितीमुळे शारीरिक स्थितीत सुधार होतो. आणि एकंदर दोघा गोष्टींचा अभ्यास केल्यामुळे कोणत्याही रुग्णाला अतिशय चांगलं स्वास्थ्य प्राप्त होण्याचं काम होमिओपॅथी करते. जसं संत तुकाराम सांगून गेले की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, तर होमिओपॅथी मनावर काम करते आणि होमिओपॅथीने मनावर काम केल्याच्यामुळे अनेक लोकांच्यामध्ये आजाराची दुरुस्ती होते आणि थोडक्यात त्यांना आनंद आणि आरोग्य प्राप्त होते.
1: आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर होते रुपेश पाटील आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

0: आवश्यक बलसागर भारत होवो. मानवतेचा संदेश देतं अवयवदान. गैरसमज दूर करून अवयवदानासाठी सगळ्यांनीच मानसिकता तयार करायला हवी. मानवता दिनानिमित्त डॉक्टर हेमा चौधरी यांची विशेष मुलाखत अवश्य ऐका. बुधवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
1: दुपारचे 2:10 होत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
2: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. शाश्वत विकास आणि पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन, सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट नियम, कोणत्याही नवीन मोठ्या प्रकल्पासाठी उदाहरण रस्ते, कारखाने, बांधकामे पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट बंधनकारक करण्यात आले आहे. स्थानिक लोकांचा सहभाग, प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या स्थानिक लोकांच्या मतांना आणि पर्यावरण संरक्षणाला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व आणि हरित कायदे CSR अँड ग्रीन कम्प्लायन्स, पर्यावरणस्थ जबाबदारी आता केवळ सरकारची नाही तर मोठ्या कंपन्यांना देखील आपल्या CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधीचा मोठा भाग पर्यावरण संवर्धनासाठी खर्च करावा लागत आहे. प्लास्टिक बंदी, सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर कायदेशीर बंदी घालण्यात आली असून कचरा व्यवस्थापनाच्या नियमांचे वेस्ट मॅनेजमेंट रूल्स उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. कायदेशीर अधिकारांचा विस्तार, एक्सपान्शन ऑफ लीगल राईट्स, मूलभूत हक्क, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 21 राईट टू लाईफ अंतर्गत स्वच्छ वातावरणात जगण्याचा अधिकार हा मूलभूत हक्क मानला जातो. निसर्गाला कायदेशीर दर्जा, सर्वोच्च न्यायालय आणि विविध उच्च न्यायालयांनी दिलेल्या निर्णयानुसार नद्या, जंगले आणि प्राण्यांना देखील कायदेशीर व्यक्ती लीगल पर्सन म्हणून मानले जाण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. आपली नैतिक जबाबदारी आणि उपाय, केवळ कायदे किंवा पोलिसांच्या धाकाने पर्यावरणाचे रक्षण होऊ शकत नाही, ती आपली नैतिक जबाबदारी आहे. पर्यावरण व्यवस्थापन एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट करण्यासाठी आपण प्रत्येकाने काही मूलभूत सवयी अंगीकारल्या पाहिजेत. वृक्षारोपण, जास्तीत जास्त झाडे लावा आणि त्याचे संगोपन करा. प्लास्टिक बंदी, सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळा आणि कापडी पिशव्यांचा वापर करा. जल संवर्धन, पाण्याचा अपव्यय टाळा आणि पावसाचे पाणी जिरवा. रेन वॉटर हार्वेस्ट

0: सिंग, ऊर्जा बचत आणि सोलर एनर्जी वापर वाढवा आणि गरज नसताना विजेची दिवे पंखे बंद ठेवा. प्रदूषण नियंत्रण, शक्य तिथे सार्वजनिक वाहनांचा वापर करा. निसर्ग हा आपल्याला पूर्वजनाकडून मिळालेली संपत्ती नाही, तर तो आपल्या भावी पिढीकडून घेतलेले कर्ज आहे. आज पर्यावरण दिनासारख्या कार्यक्रमामधून आपण फक्त प्रतिक्रिया न करता ती प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे. कायद्यांचा धाक हा गुन्हेगारांसाठी आहे, पण आज सुजाण नागरिक म्हणून निसर्गाचे रक्षण करणे हे आपले परम कर्तव्य आहे. पर्यावरण टिकले तरच मानवजात टिकेल. आपण काय करू शकतो ही समस्या सोडवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून लहान लहान पावले उचलणे गरजेचे आहे. प्लास्टिकचा वापर टाळा. प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करा. वृक्षारोपण करा. जास्तीत जास्त झाडे लावा आणि झाडे तोडणे थांबवा. स्वच्छता, कचरा इकडे तिकडे न टाकता कचऱ्याचे वर्गीकरण करा, ओला आणि सुका कचरा. पर्यावरण हे केवळ सरकारची किंवा एक व्यक्तीची जबाबदारी नाही, तर आपण आताच योग्य पावले उचलले नाहीत तर भावी पिढीला त्याचा भयंकर परिणाम भोगावा लागेल. पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा हा केवळ एक नारा न राहता तो आपल्या आचरणात आणण्याची गरज आहे. चला आजच आपण आपल्या सुंदर वसुंधरेला वाचवण्याचा संकल्प करूया. झाडे लावू, झाडे जगू, पर्यावरण वाचवू, जीवन वाचवू.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

अवश्यायिक बलसागर भारत होवो. मानवतेचा संदेश देत अवयवदान. गैरसमज दूर करून अवयवदानासाठी सगळ्यांनीच मानसिकता तयार करायला हवी. मानवता दिनानिमित्त डॉक्टर हेमा चौधरी यांची विशेष मुलाखत अवश्यायिका. बुधवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात नीता मुतालिक यांच्या गायनात राग सुरमल्हार आत्ताच आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती अमोल माळी यांनी आणि हार्मोनियमची साथ होती तुषार केळकर यांची.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणांकरता राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे एनटीएला निर्देश. फास्टॅगद्वारे स्थानिक मासिक पास आता देशभरातल्या 121 टोल नाक्यांवर उपलब्ध. अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंशाचा समावेश. पुणे जिल्ह्यात चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी एकाला अटक. आणि क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्धचा गॉल कसोटी सामना भारताने 165 धावांनी जिंकला. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणा आवश्यक असून त्याकरता नेमलेल्या राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज एनटीए म्हणजे राष्ट्रीय परीक्षा संस्थेला दिले. यासंदर्भात फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुरू आहे. नीट परीक्षेच्या सुरक्षेसाठी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती महाधिवक्ता तुषार यांनी न्यायालयाला दिली. मात्र या प्रवेश परीक्षेत संस्थागत बदल करण्याची शिफारस राधाकृष्णन समितीने केली होती, त्याच्याशी न्यायालयाने सहमती दर्शवली. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयानं उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं 600 तज्ज्ञांना कार्यमुक्त करून आणि नवीन तज्ज्ञांची नियुक्ती करत आपल्या परीक्षाविषयक गटामध्ये फेरबदल केले आहेत, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने समाज माध्यमावर दिली आहे. उत्तरपत्रिका तपासणी अधिक सुरक्षित करण्यासाठी 4-स्तरीय तपासणी प्रणाली लागू केली जाईल. तसंच एनटीए पुढच्या 2-3 आठवड्यात किमान 25 अधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करणार आहे. त्याव्यतिरिक्त एनटीएची कार्यालयं स्थलांतरित करून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाईल. एनएचएआय अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टॅग अंतर्गत स्थानिक मासिक पास सुविधेची व्याप्ती वाढवली असून आता देशभरातल्या 121 टोलनाक्यांवर ही सोय उपलब्ध असेल. या ॲपच्या ऑनलाईन सुविधेमुळे पात्र प्रवाशांना राजमार्ग यात्रा या मोबाईल माध्यमातून मासिक पास काढता येईल. त्यामुळे टोल नाक्यांवर जाऊन आवश्यक कागदपत्र प्रत्यक्षपणे सादर करण्याची गरज राहणार नाही. टोल वसुलीच्या कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून राष्ट्रीय महामार्गावरचा प्रवास अधिक सुलभ करणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. राज्य सरकारने अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंश

समाविष्ट केला आहे. त्यानुसार राज्यातल्या सर्व रुग्णालयं, वैद्यकीय महाविद्यालयं आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सर्पदंशाची प्रत्येक संशयित किंवा नोंद झालेली घटना तसंच त्यामुळे होणाऱ्या मृत्यूबाबत माहिती देणं अनिवार्य आहे. गडचिरोली जिल्ह्यात जपतलाई इथल्या आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्पदंशाच्या घटनांवर देखरेख तसंच उपचार सुनिश्चित करता येतील. विषरोधक औषधांच्या उपलब्धतेचं नियोजनही अधिक चांगल्या प्रकारे करता येईल असं आरोग्यमंत्री प्रकाश आबिडकर यांनी सांगितलं. सर्पदंशाच्या घटना आणि मृत्यूंशी संबंधित ठिकाण, परिस्थिती आणि ऋतू यांसारख्या घटकांचा अभ्यास करून सरकार स्थानिक पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणार आहे. सर्पदंश प्रतिबंध, प्रथमोपचार आणि वेळेवर रुग्णालयात दाखल होण्याचं महत्व याबाबत जनजागृती करण्याची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आल्याची माहितीही आबिडकर यांनी दिली. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2027 फेब्रुवारी मार्च या कालावधीत घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 10वीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. आजपासून 31 ऑक्टोबरपर्यंत नियमित परीक्षा शुल्क भरून अर्ज करता येईल. त्यानंतर 1 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज दाखल करता येऊ शकतील. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी करण्याची मोहीम परिवहन विभाग उद्यापासून सुरू करणार आहे. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज ही माहिती दिली. मराठी न येणाऱ्या वाहन चालकांना सुरुवातीला 1 महिन्याची नोटीस दिली जाईल. त्यात मराठीचं शिक्षण घेतलं नाही तर 3 महिन्यांसाठी परवाना निलंबित केला जाईल. त्यानंतरही मराठी न येणाऱ्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद कायद्यात आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 9 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना काल दुपारी पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवंडी गावात घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका 25 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक असल्याचं उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा अशी विनंती आपण राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत. पीडित कुटुंबाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभं असून लवकरच आपण पिंपळवंडी इथं भेट देऊन पीडित कुटुंबाची भेट घेणार असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. राज्य विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीचा नांदेड दौरा आजपासून सुरू होत असून येत्या 21 ऑगस्टपर्यंत हा दौरा असणार आहे. या दौऱ्यात जिल्ह्यातल्या अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना, विकासकामं, कल्याणकारी उपक्रम तसंच विभागनिहाय प्रलंबित बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. या समितीत 15 आमदारांचा समावेश आहे. राष्ट्रीय डीएनए आणि बायोमेट्रिक ओळख प्रणाली स्थापन करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकार आणि राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाकडून जबाब मागवला आहे. हरवलेल्या आणि सुटका करण्यात आलेल्या मुलांची वैज्ञानिक ओळख पटवणं, त्यांचा शोध घेणं आणि त्यांची कुटुंबाशी भेट घडवून आणणं सोपं व्हावं यासाठी ही प्रणाली स्थापन करण्याचे आदेश सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना द्यावेत अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. श्रीलंकेत गॉल इथं खेळलेल्या 600व्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज भारतानं विजय मिळवला. पहिल्या डावात 462 आणि दुसऱ्या डावात 193 धावा करणाऱ्या भारतीय संघानं श्रीलंकेला 372 धावांचं आव्हान दिलं होतं. काल दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 4-84 अशी झाली होती. पहिल्या डावात 4 गडी बाद करणाऱ्या मानव सुतारने दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या 6 फलंदाजांना तंबूत परत पाठवलं. श्रीलंकेचा दुसरा डाव 206 धावांवर आटोपला. नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर सुरू असलेल्या BWF बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धेत आज भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या जोडीने उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या फेरीत या जोडीने मकाऊच्या लियोंग इओक चोंग आणि एनजी वेंगची यांचा 21-11, 21-11 असा सरळ गेममध्ये पराभव केला. तसंच पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनेही उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. स्कॉटलंडच्या अलेक्झांडर डन आणि ऍडम प्रिंगल या जोडीने सामन्यातून ऐनवेळी माघार घेतल्यानं सात्विक आणि चिराग यांना प्रत्यक्ष सामना न खेळता उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळालं.
नाशिक जिल्ह्याच्या आदिवासी पट्ट्यांमध्ये भूकंपाचे धक्के सातत्याने जाणवत आहेत. आज सकाळी 9 वाजता नाशिक

0: च्या पेठ तालुक्यात गोंदे करंजाळी भायगाव देवगाव आडगाव भुवन एकदरे परिसरात सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. त्यात कोणतीही जीवितहानी अथवा मनुष्यहानी झालेली नाही असं जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. मुंबईच्या पत्र सूचना कार्यालयाच्या अभ्यास दौऱ्यात धाराशिवसह वाशिम गडचिरोली आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या पत्रकारांनी काल नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशोक कुमार लाहिरी यांच्याशी संवाद साधला. यावेळी पत्र सूचना कार्यालयाच्या उपसंचालक जयदेवी पुजारी आणि माध्यम अधिकारी श्रियांका चटर्जी उपस्थित होत्या. या चार जिल्ह्यात धार्मिक आणि वनपर्यटनातून रोजगार निर्मिती, कॅन्सर स्क्रीनिंग सेंटरची मागणी, बचत गटाच्या उत्पादनांना बाजारपेठ, हळद प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन आणि उद्योगांसाठी सवलती या विषयांवर चर्चा झाली. या चर्चेत या जिल्ह्यांच्या विकासासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत नीती आयोगाने दिले. हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे. भारताने पहिल्या सामन्यात वेल्सचा पराभव केला होता, मात्र दुसऱ्या सामन्यात इंग्लंडसमोर हार पत्करली. आजच्या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीत जाण्याचा भारतीय संघाचा निर्धार असेल. नेदरलँड्समध्ये एम्स्टेलविन इथं आज भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:30 हा सामना सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणांकरता राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे एनटीएला निर्देश. फास्टॅगद्वारे स्थानिक मासिक पास आता देशभरातल्या 121 टोल नाक्यांवर उपलब्ध. अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंशाचा समावेश. पुणे जिल्ह्यात चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी एकाला अटक. आणि क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्धचा गॉल कसोटी सामना भारताने 165 धावांनी जिंकला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5:00 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट आमच्या सायंकालीन सभेत संध्याकाळी 5:00. दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम सुरू राहतील.

0: श्रोते हो नमस्कार, शुभ संध्या. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आजची आमची दुसरी सभा सुरू होतीये. सुरुवातीला जाणून घेऊया ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी अभय धुमाळ. ऐकूयात काही ठळक घडामोडी. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेला तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. नव्या वेळापत्रकानुसार आता 24 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यावर 30 सप्टेंबरपर्यंत हरकती आणि दावे दाखल करता येतील. हे दावे 29 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील आणि 4 नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. राज्य सरकारनं अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंश समाविष्ट केला आहे. त्यानुसार राज्यातल्या सर्व रुग्णालयं, वैद्यकीय महाविद्यालयं आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सर्पदंशाची प्रत्येक संशयित किंवा नोंद झालेली घटना तसंच त्यामुळे होणाऱ्या मृत्यूबाबत माहिती देणं अनिवार्य आहे. पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवंडी गावात काल 9 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करणार असल्याचं उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 326 अंकांची घसरण झाली आणि तो 76,910 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 76 अंकांची किरकोळ घसरण नोंदवत 24,078 अंकांवर बंद झाला. श्रीलंकेत गॉल इथं झालेल्या 600व्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज भारतानं विजय मिळवला. भारताच्या 372 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा दुसरा डाव आज 206 धावांवर आटोपला. पहिल्या डावात 4 गडी बाद करणाऱ्या मानव सुतारनं दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या 6 फलंदाजांना तंबूत परत पाठवलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. 5:02 झालेली आहेत. नाद ब्रह्म ह्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूया नागनाथ अडगावकर यांचं शास्त्रीय गायन. ऐकूया त्यांनी गायलेला राग मेघमल्हार. पुणे केंद्र निर्मित हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. राग मेघमल्हार विलंबित बंदिश छत्तालामध्ये बोल आहेत. गरजे घटा घन घन द्रुत बंदिश 3 तालात बोल आहेत. आई बरखा झुम झुमके यांना तबला साथ माधव मोडक यांची, हार्मोनियम साथ मीनल नांदेडकर यांनी केलेली आहे. ऐकूया नागनाथ अडगावकर यांचं शास्त्रीय गायन राग मेघमल्हार.

नागनाथ अडगावकर यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकत होतात. राग मेघमल्हार आपण ऐकलं. त्यांना तबला साथ माधव मोडक आणि हार्मोनियम साथ मीनल नांदेडकर यांनी केली होती. ही निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची होती. कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप्ससह आपण ऐकत आहात 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

0: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स।
1: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट।
0: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये।
1: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या।
0: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा।
1: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
1: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे। संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत। युवक मित्रांसाठी आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित कार्यक्रम सादर करत आहोत युववाणी।
2: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त फ्रेम पलीकडचं करिअर विश्व याविषयी ज्येष्ठ छायाचित्र पत्रकार श्रीकांत वाघ यांच्याशी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद। सादर करते धीरज केदारी।
3: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार, मी तुमची होस्ट स्वराली गायकवाड युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात आपले मनापासून स्वागत करते। मित्रांनो, एक छायाचित्र 1000 शब्दांपेक्षा अधिक बोलते असं म्हटलं जातं। छायाचित्रण ही केवळ एखाद्या क्षणाचे चित्र टिपण्याची कला नसून त्या क्षणामागील भावना, घटना, व्यक्तिमत्व आणि इतिहास जतन करण्याचे प्रभावी माध्यम आहे। दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रण दिन म्हणजेच वर्ल्ड फोटोग्राफी डे साजरा केला जातो। हा दिवस छायाचित्रणाच्या कलेचा, इतिहासाचा आणि जगभरातील छायाचित्रकारांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी महत्वाचा मानला जातो। आणि म्हणूनच मित्रांनो, आज आपल्या संगती आहेत श्रीकांत वाघ सर। सर गेली 38 वर्षे छायाचित्रण, पत्रकारिता आणि फोटो जर्नलिझम या क्षेत्रात कार्यरत आहेत। या प्रवासात त्यांनी अनेक दिग्गज कलाकार, दिग्दर्शक, उद्योजक, विचारवंत यांच्या मुलाखती आणि फोटोशूट देखील केले आहेत। सध्या सर आबासाहेब गरवारे कॉलेज पुणे येथे मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांना पत्रकारिता आणि फोटो जर्नलिझम शिकवत आहेत। सर, मी आपले स्टे ट्यून्ड मध्ये मनापासून स्वागत करते।
4: नमस्कार।
3: सर, मुलाखतीकडे वळत असताना माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आपल्या फोटोग्राफीच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली आणि या क्षेत्राकडे वळण्यामागची प्रेरणा नेमकी काय होती, काय सांगाल?
4: जसं अनेक कलाकार हे सांगतात की अपघाताने वळलो, तर तसं माझंही खरं म्हटलं तर अपघातानेच मी या क्षेत्राकडे आलो।
3: बर,
4: म्हणजे घरची परिस्थिती तशी आर्थिक बेताची परिस्थिती होती। म्हणजे वडिलांचं निधन मी खूप लहान असताना झालं होतं, आम्ही 4 भावंड। तर मी 10वीची परीक्षा दिली साधारण 1983 वगैरे साल होत होतोय। तर परीक्षा दिल्यानंतरच आई म्हटली की आता तू सुद्धा घराला हातभार लावला पाहिजे, थोडस आर्थिक मदत तुझ्याकडून झाली पाहिजे। तर त्या काळी 150 रुपयाची एक सायकल सेकंड हँड विकत घेतली आणि मग आई म्हटली आता तू घरोघरी वृत्तपत्र टाकण्याचा, एक पेपर टाकणी ज्याला म्हणतात, तसा व्यवसाय मग सुरू केला। त्याच्यातून अर्थार्जन होत गेलं। रोजची पेपर वाचायची त्यावेळेची सवय होती। तर त्याच्यामध्ये एकदा जाहिरात बघितली मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये फोटोग्राफीचा कोर्स आहे म्हणून, आणि माझ्या पहिल्यापासून ओढा असा होता की कलेच्या क्षेत्रात काहीतरी करायचं। कारण मी त्यावेळेला बुलबुल तरंग ते वाचवायचो, चित्र खूप काढायचो, म्हणजे पोर्ट्रेट काढायचो, लँडस्केप काढायचो, वॉटर कलर वगैरे। तर त्या दृष्टीने मला वेगळं काहीतरी करणे आयुष्यात हे त्यावेळेपासून एम होतं। तुम्ही म्हटलं अरे हे आपल्याला साजेचं असं काहीतरी हा कोर्स आहे,

0: फोटोग्राफीचा फी पण कमी होती तर त्यावेळेला अफोर्डेबल होते म्हणजे कॅमेऱ्याची किमती सुद्धा. त्यामुळे मी म्हटलं की अरे इथे जाऊन बघितलं पाहिजे ऍडमिशन मिळतंय का वगैरे. तर मग गेलो ऍडमिशन झालं आणि संध्याकाळी होतं ते 6 ते 8 म्हणजे दिवसभर मी सगळे काम धंदा सगळं करून अर्थार्जन करून ऍडमिशन घेतलं. त्यावेळेला ब्लॅक अँड व्हाईट होते तिथे कोर्स आणि मग तो कोर्सला जॉईन झालो आणि पुढे मग लेट्स हिस्ट्री पुढे बरंच काही काही गोष्टी त्याच्यातून घडत गेल्या.
1: सर फोटोग्राफी शिकण्यासाठी औपचारिक शिक्षण हे किती आवश्यक आहे आणि अनुभव आणि कौशल्याच्या जोरावरही या क्षेत्रात यश कसं मिळवता येतं? कारण फोटोग्राफी हा नक्कीच स्किल बेस्ड प्रोफेशन आहे, याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: केवळ अनुभव आणि एक कलात्मक शास्त्रोक्त त्याचं प्रशिक्षण. बरेच कोर्सेस घेतलेले आहेत, बरेच विद्यार्थ्यांना शिकवलं. तर त्याच्यात आम्ही माझं एक नेहमीचं वाक्य असतं की फोटोग्राफी ही 100% शास्त्र आहे आणि 101% कला आहे. तर हे दोन्ही बरोबर जाणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे एकमेकाला धरून जाणाऱ्या गोष्टी आहेत. जर त्यातलं शास्त्र तुम्हाला नीट माहीत असेल तर ती तुम्ही कला म्हणून नीट वापरू शकता. म्हणजे कोणतीही गोष्ट हे फोटोग्राफीच असं नाही. तर त्यामुळे तुम्ही जे म्हणताय की तांत्रिक शिक्षण आवश्यक आहे का, तर मी नक्की म्हणेल की घ्यायलाच पाहिजे. म्हणजे तांत्रिक शिक्षण हे अत्यावश्यक आहे. टेक्निकल तुम्ही शिकणं म्हणजे तुम्ही म्हणजे कुणी ज्याला फोटोग्राफीमध्ये यायचं आहे मग ते हौशी म्हणून येऊ द्यात, फोटो जर्नलिस्ट म्हणून येऊ द्यात, कुठल्याही क्षेत्रात किंवा त्याला सिनेमा फिल्म मेकिंग करायचे तरी सुद्धा तुम्हाला ते टेक्निकल माहीत असेल. त्यातले वर्ड्स असतात, काही तांत्रिक शब्द असतात प्रत्येक क्षेत्रामधले, तर ते तुम्हाला माहीत नसेल तर मग त्या क्षेत्रात तुम्हाला प्रगती करता येत नाही.
1: बरोबर.
0: आणि तंत्रावर जेवढी तुमची हुकूमत असेल त्यानुसार मग तुम्ही त्यात कला ओतू शकता.
1: अगदीच.
0: आणि मग हळूहळू तुमचा अनुभव जसा वाढेल तसं तुम्ही तांत्रिक याच्यावरती सुद्धा मात करू शकता.
1: नक्कीच.
0: याचं एक खूप सुंदर उदाहरण यासाठी द्यायला पाहिजे. एक फोटोग्राफर नव्हते ओरिजिनली, ते पेंटर होते.
1: बरं.
0: तर सत्यम शिवम सुंदरमची फोटोग्राफी त्यांनी केली, असे ती जिनतामान ते हे घेऊन जाते बघा डोक्यावरती. तर त्यांना मग ही ऑफर आल्यानंतर मग त्यांनी फोटोग्राफी म्हणजे एक कॅमेरा घेतला आणि कॅमेरा त्यांनी ऍज अ ब्रश जसं वापरतो पेंटिंग तसं वापरला. पण काही मित्रांना विचारून की बाबा हे अपर्चर काय असतं, शटर स्पीड, थोडं तांत्रिक हे घेतलं आणि मग त्यांनी ते कॅमेरा पेंटिंग सदृश्य ब्रश सारखा वापरला. तर तसंही करता येतं. तर सांगायचं शेवटी असं की टेक्निकली तुम्हाला नॉलेज हे असायलाच पाहिजे. मग टेक्निकल कडून तुम्ही ती कलात्मकता कशी वापरायची आता ते व्यक्ती सापेक्ष आहे, तो कशा तऱ्हेने ती तंत्र कलेकडे नेतो, त्याचं दोन्ही आहे म्हणजे याच्यामध्ये.
1: नक्कीच. सर मला पुढे तुम्हाला असं विचारायचंय की एखाद्या छायाचित्रातून प्रभावी कथा सांगण्यासाठी फोटोग्राफर मध्ये कोणती दृष्टी असावी? जसं मी सुरुवातीला म्हटलं की एव्हरी फोटोग्राफ टेल्स अ स्टोरी, तर तुम्हाला काय वाटतं एखाद्या छायाचित्रातून प्रभावी कथा सांगण्यासाठी फोटोग्राफर मध्ये कोणती दृष्टी असावी? आणि पूर्वी फोटोग्राफी आणि आता डिजिटल फोटोग्राफी आहे ज्याविषयी आपण आताच बोललो, तर यामुळे कोणते चांगले आणि वाईट बदल या फोटोग्राफी उद्योग क्षेत्रामध्ये घडून येत आहेत याविषयी तुम्हाला काय वाटतं?
0: पहिला प्रश्न असा आहे की म्हणजे कोणते आवश्यक गुण म्हणता येतील आपल्याला फोटोग्राफरचे, की चांगला फोटो चांगली फोटो स्टोरी कशी निर्माण होऊ शकते. आणि एक फोटो टिपला की ती एक प्रकारची हिस्ट्री होऊन जाते, कारण परत तसा क्षण येण्याची शक्यता कमी असते. तर मी स्टुडंटला शिकवतानाही एक वाक्य नेहमी सांगतो, साहिर लुधियानवी आमचे दैवत आहेत, मोठे कवी शायर गीतकार होते, तर त्यांचं एक वाक्य आहे, क्यू देखे उस दुनिया को दुसरो की नजर से हम, क्यू देखे इस दुनिया को दूसरो की नजर से हम, ले देखे अपने पास एक नजर ही तो है, ले देखे अपने पास एक नजर ही तो है. तर प्रत्येक कलाकाराकडे स्वतःची अशी एक नजर असते किंवा ती असावी. जर ती स्वतःची एक नजर असेल तर तो मग समोरची काय घटना आहे, जो काही प्रसंग, जो काही दृश्य आहे, तो त्याच्या नजरेने वेगळं टिपू शकतो. तर एखाद्या कार्यक्रमात काय होतं की जेवढा मोठा कार्यक्रम तिथे तेवढे जास्त फोटोग्राफर असतात. तर मला आठवतंय की आळंदीला साहित्य संमेलन होतं, शांता शेळके अध्यक्ष होत्या, तर शांता शेळकेंची मैत्री म्हणजे लता मंगेशकर, तर ती पण होती, म्हणजे तिने शांताबाईंनी लता मंगेशकरांनाही बोलवलं होतं, आणि शरद पवार पण होते उद्घाटक. आणि अर्थात त्यावेळेची ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी होती त्यावेळेला,

0: तर त्याच्यातून तुम्हाला ती स्टोरी पण मिळवायची, ती दीप प्रज्वलनाचा चांगला फोटो पण घ्यायचा आहे, सगळे चेहरे आले पाहिजेत स्टेजवरचे.
1: अगदी.
0: आता एखाद्याचे ॲपर्चर यावेळेला 8 असेल, दुसऱ्याने 11 ठेवला असेल, एकाने 5.6 ठेवला असेल, प्रत्येकाचा शटर स्पीड वेगळा असेल, अँगल वेगळा असेल.
1: बरोबर.
0: कुणाला शरद पवार व्यवस्थित दिसत असतील, कुणाला लता दीदी व्यवस्थित दिसत असतील, पण प्रत्येकाला म्हणजे तो फोटो चांगला मिळवण्याची आस असतेच. अजून एक उदाहरण सांगेल मी इथलंच, FTI चं आहे, अमोल पालेकरांचं. तर त्या कार्यक्रमाला मी गेलो होतो, म्हणजे बरेच जण होते, तरी 7-8 फोटोग्राफर असतील. तर त्यावेळेला मी फोटोग्राफी करत होतो म्हणजे प्रेससाठी. तर त्याच्यात आम्हाला अशी सवय असायची की ऑफबीट फोटो, की जे इतर पेपरमध्ये छापून येणार नाही ते आपलं पेपरमध्ये आला पाहिजे. तर मी एक अँगल असा केला की मी अमोल पालेकरांच्या मागे गेलो आणि अमोल पालेकर बोलतायत, माईक दिसतोय आणि ऑडियन्स दिसतंय, असे फोटो काढले मी. पण दुसरे एक दोघं फोटोग्राफर होते, त्यांनी सेम माझी कॉपी केली.
1: अरे.
0: आता माझी कॉपी केल्यामुळे मग माझी ती अपबीटपणा गेला ना निघून. मग अजून एक गुण म्हणजे पेशन्स, संयम हा प्रचंड, आणि प्रतीक्षा करणे त्या क्षणाची. मी म्हटलं नाही, मला अमोल पालेकर आणि विद्यार्थी अपबीट फोटो हवाच आहे. मी एकटा थांबलो होतो. कार्यक्रम संपल्यानंतर FTI च्या आवारात अमोल पालेकर बाहेर आले आणि विद्यार्थ्यांची गप्पा मारत होते. तर मी विद्यार्थ्यांचं पाठ मोरीत अशी फक्त डोकी घेतली आणि त्या डोक्यांमधून अमोल पालेकरांचा चेहरा दिसतोय आणि ते विद्यार्थ्यांशी संवाद साधतायत, असा फोटो मी घेतला आणि मग तो दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये छापून आला. तर मग त्याची ती वाहवा होणे आणि अरे क्या बात आहे, म्हणजे इतर पेपरमध्ये एकदम साधा सिम्पल तो बोलतोय स्टेजवरून असे फोटो, आणि माझा फोटो एकदम वेगळा. तर असे तुम्हाला ती पेशन्स म्हणजे प्रतीक्षा करण्याची सवय, संयम असायला पाहिजे.
1: सर पुढे आपण वळूयात फोटोग्राफी सोबत व्हिडिओग्राफी, एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट क्रिएशन यासारखी कौशल्य शिकणे हे तरुणांसाठी, आपल्या युवक मित्रांसाठी किती फायदेशीर ठरू शकतं, याविषयी आपलं मत काय?
0: नक्कीच नक्कीच. आता आम्ही ज्या काळात होतो तेव्हा म्हणजे फिल्म फोटोग्राफी हाच त्यावेळेला विषय होता, पण एका दृष्टीने खूप वाढ झालं फिल्ड म्हणजे फोटोग्राफीमध्ये. डिजिटल युग ज्याला म्हणतो आपण, तर ते DSLR म्हणजे पूर्वीच्या कॅमेराला आम्ही SLR म्हणायचो, सिंगल लेन्स रिफ्लेक्स कॅमेरा. तर तो आता DSLR म्हणजे डिजिटल सिंगल लेन्स रिफ्लेक्स कॅमेरा असं त्याचं नवीन नामकरण झालेलं आहे. एक कॅमेरा म्हणजे तुम्ही त्याचं PhD करू शकता, एवढी फंक्शन्स आता तुमच्या त्या कॅमेऱ्यामध्ये. आमच्या पूर्वीच्या कॅमेऱ्यामध्ये काय नाही, शटर स्पीड, ॲपरचर आणि तो काय ISO, म्हणजे ते सुद्धा ते रोलमध्ये यायचा, रोल टाकायचा. आता ISO ही त्याच्या कॅमेऱ्यामध्येच, सगळं त्याच्यामध्येच आहे. इतकं फास्ट एक कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला करता येऊ शकतो की स्काय इज द लिमिट. याचं कारण असं आहे की तुम्ही कुठल्या फील्डमध्ये काम करताय, म्हणजे तुम्ही फिल्म मेकिंग करताय का, तुम्ही फूड फोटोग्राफी करताय, पोर्ट्रेट फोटोग्राफी करताय का, मॉडेलिंग करताय, तर त्या त्या फील्डनुसार त्याच्या कॅमेऱ्यामधली जी फंक्शन्स आहेत ती तेवढीच तुम्हाला उपयोगी येतात. मग सगळीच फंक्शन एकानेच वापरावी किंवा वापरली जातील त्याच्याकडून याची शक्यता खूप कमी आहे. पण ती माहिती असायला पाहिजे किमान. तर त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी की आम्ही जर्नलिझमच्या विद्यार्थ्यांनी सांगतो की माल फंक्शनिंग हा एक प्रकार आला AI मुळे वगैरे, की चेहरे बदल करणे वगैरे, तर याच्यापासून मात्र तरुणांनी दूर राहायला पाहिजे. तर एडिटिंग हे आम्ही नेहमी सांगतो, पूर्वीही सांगायचो की जेवढं आवश्यक आहे तेवढंच केलं पाहिजे. अति एडिटिंग केलं तर त्या ओरिजिनल फोटोमधली सगळी गंमत निघून जाते, म्हणजे त्यात एक प्रकारचा कृत्रिमपणा येऊ शकतो. म्हणजे जी कॅन्डिड कॅन्डिड आता ते जो शब्द प्रचलित झाला, तर कॅन्डिड म्हणजे आम्ही त्या काळेला म्हणायचो नॅचरल फोटो. तर ती नॅचरलनेस मध्ये जो गोडवा आहे, जे सौंदर्य एस्थेटिक ज्याला म्हणतो इंग्लिश आजच्या भाषेमध्ये, तर ते सौंदर्य नॅचरल मध्ये आहे. तर एखाद्या गोष्टीचं फार एडिटिंग करण्यामध्ये पॉइंट नाही, निदान फोटोमध्ये तरी मी म्हणतो, आणि व्हिडिओमध्येही तसंच आहे. पण ही जी सगळी स्किल आहेत ती नवीन व्यवसायासाठी आणि फोटोग्राफीतून आणखी वेगळं, म्हणजे एखादा शॉर्ट फिल्म बनवू शकतो त्याच्यातून. तर जसे आता काही अष्टपैलू असतात, जसे पु ल देशपांडे, किशोर कुमार, की सगळं ते करायचे, हे पण ते पण, गाणे पण, अभिनय पण, तसंच एखादा फोटोग्राफर करू शकतो. फोटोग्राफी पण करतोय, शूटिंग पण, व्हिडिओ शूटिंग पण तोच करतोय, अँकरिंग पण तो करतोय. पण अशी उदाहरणं कमी आहेत, पण करता येऊ शकतं नक्कीच.
1: आणि ते शिक

0: ना सुद्धा एक स्किलच आहे आणि त्याचाही उपयोग होऊ शकतो.
1: होऊ शकतो. हो हो.
0: पत्रकारिता आणि फोटो जर्नलिझम यांचा परस्पर संबंध कसा आहे? फोटो जर्नलिझम म्हणजे नेमकं काय आहे आणि या क्षेत्रामध्ये करिअर जे तरुण तरुणी करू इच्छितात तर त्यांच्यामध्ये कोणती कौशल्ये असणं आवश्यक आहे? कारण तुम्ही देखील त्याच बॅकग्राऊंड मधले आहात, तर तुम्ही काय गाईडन्स कराल?
1: गेली म्हणजे 1988 ते आतापर्यंत म्हणजे जवळजवळ 38 वर्ष पत्रकारिता आणि फोटोग्राफी असं दोन्ही सायमल्टेनियसली करतोय की मी दोन्ही कोर्सेस केले. लेखनाचं पण म्हणजे फोटो जर्नलिझम पण पदवी का केली आणि फोटोग्राफी पण शिकलेलो आहे. तर एक तर चित्रकार असल्यामुळे फोटोग्राफी शिकलो आणि मी कवी असल्यामुळे गझल वगैरे लिहित असल्यामुळे लेखनाची ती आवड होती. तर त्याच्यात आणखी वाट काय करता येईल म्हणून मी जर्नलिझम केलं.
0: ओके.
1: आणि त्या दृष्टीने मग मी माझा प्रवेश लवकर झाला त्यामुळे, कारण दोन्ही स्किल माझ्याकडे होत्या. त्या प्रशिक्षणामुळे काय होतं, खाचा खोचा त्यातल्या समजतात आणि मग पुढे तुमच्या जी काही कल्पना शक्ती ती नंतरचा भाग आहे. पण ते खाचा खोचा कळल्यामुळे उलट तुम्हाला तुमच्या कलात्मकतेला जास्त वाव मिळू शकतो. फोटो जर्नलिस्ट म्हणजे कॅमेरामन जो आहे तोही जर्नलिस्टच असतो.
0: बर.
1: मग त्याला ती आम्ही ज्याला म्हणतो की न्यूज सेन्स ज्याला म्हणतात तो न्यूज सेन्स त्याला असावा लागतो. फोटो जर्नलिस्ट एकदम अष्टावधानीने अलर्ट असावं लागतं सतत की काय घडतंय ते पटकन टिपायचं आहे. एक सेकंदही तुम्ही उशीर लावला की तो तुमचा शॉट जाण्याची शक्यता असते.
0: सर, पुढे मला तुम्हाला असं विचारायचं आहे की डिजिटल मीडिया आहे, सोशल मीडिया आहे, ऑनलाईन न्यूज प्लॅटफॉर्म्स आहेत, तर या सगळ्या गोष्टींमुळे फोटो जर्नलिस्टच्या कामाचे स्वरूप कसे बदलले आहे?
1: काय होतं की खूपच म्हणजे हे डिजिटल युगामध्ये प्रचंड म्हणजे प्रचंड खूप वेगाने आता बदलत आहे की सतत इतके बदल होत असतात की ते सतत अपडेट राहावं लागतं. म्हणजे डिजिटली तुम्हाला त्या गोष्टीची सतत नवीन नवीन नॉलेज घेत राहावं
0: लागतं.
1: पण एका दृष्टीने असा फायदा झालेला आहे याच्यामध्ये, आपण म्हणतो ना की जिथे समस्या आहे तिथे संधी असते. उलट डिजिटल युगामुळे काही कामं कमी झाली तर काही कामं वाढली, म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत. त्याचे ड्रॉबॅक पण आहेत आणि फायद्याच्या पण गोष्टी आहेत. समजा तुम्ही हे लग्नाचे प्रिंटआउटच नाही काढले, अल्बमच नाही बनवला, म्हणजे हार्ड कॉपी त्याची जर तुमच्याकडे प्रिझर्व्ह केली नसेल किंवा निदान पेन ड्राईव्ह येणार फोटोग्राफरने दिला तुम्हाला तर त्याचे तुम्ही 3-4 ठिकाणी ठेवा, म्हणजे हे खर्च वाढलाच ना. म्हणजे उलट पूर्वीच स्वस्त होत, एकच अल्बम बनवला की तो 20-50 वर्ष बघितला जायचा. पण आता हे करप्ट होणे, फाईल करप्ट होणे हा एक डेंजर प्रकार आहे. 150 फोटो काढले तर त्यातले महत्वाचे 40-50 फोटो तरी तुम्ही अल्बम करून ठेवला हवे.
0: आणि सर, या सगळ्यामध्ये आता डिजिटल मीडिया जसं वाढलंय तर यामध्ये नैतिकता म्हणा किंवा एक प्रायव्हसी ज्याला आपण म्हणतो तर याचा देखील खूप प्रश्न येतो. खूप फोटोज अपलोड होतात वेबसाईट वरती म्हणा किंवा एकूणच इंटरनेटवरती, तर फोटो जर्नलिझम मध्ये काम करताना नैतिकता, सत्य आणि संवेदनशीलता तर याचे देखील काय महत्व आहे तुमच्या दृष्टीने, तर त्याबद्दल काय सांगाल?
1: हा, जसं आता आपण बोललो की डिजिटलचे त्याचे ड्रॉबॅक आहेत, तर आता आणखी AI आलंय त्याच्यामध्ये ते चेहरे बदलणे हे करणे अशा खूप गोष्टी येत आहेत. तर त्यामुळे सुद्धा आता महिला किंवा मुली सुद्धा कित्येक वेळेला फोटो द्यायला वगैरे घाबरतात किंवा त्यांनाही अलर्ट केलं जातं की सोशल मीडियावर फोटो टाकू नका, तुमचे तुमचे फोटोचा मिसयूज होऊ शकतो. तर फोटो जर्नलिस्टनी किंवा फोटोग्राफरनी यापासून दूर राहायला पाहिजे. निदान आपण त्याच्यात नाही आहोत ना किंवा आपण त्या गोष्टी न करणे हे चांगलं आहे, तर ती नैतिकता पाळणं अत्यावश्यक आहे.
0: अगदीच, म्हणजे जसं आपण पहिलं देखील म्हटलं की जितकं अपडेट होत आहे तितके त्याचे ड्रॉबॅक्स देखील आहेत आणि आपण फक्त ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच घेणं गरजेचं आहे. सर, मला मुलाखतीमध्ये पुढे जात असताना तुम्हाला असं विचारायचं आहे की मोबाईल फोटोग्राफी आणि प्रोफेशनल फोटोग्राफी, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की हल्ली तर सगळेच जण फोनमध्येच फोटोज काढतात, तर या ज्या दोन फोटोग्राफीज आहेत तर यामध्ये मूलभूत फरक काय आहे आणि आज AI आणि मोबाईल कॅमेराच्या काळात प्रोफेशनल फोटोग्राफीची गरज आणि महत्व हे कसं टिकून आहे, तर याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: बहुतेक लोकांच्या खिशाला असं पेन लावलेला असतो, याचा अर्थ ते लेखक नाहीयेत.
0: बरोबर.
1: तर तसंच मग तुमच्याकडे मोबाईल असो नाही ते DSLR असो, म्हणजे तुम्ही फोटोग्राफर आहात असं नाहीये. तुम्ही जसं म्हटलं

0: की मोबाईल, तो मोबाईल फोटोग्राफी आणि DSLR फोटोग्राफी याच्यामध्ये प्रचंड प्रचंड फरक आहे. मोबाईल फोटोग्राफीमध्ये आजच्या घडीला तरी बरेच लिमिटेशन्स आहेत की त्याचे ग्रेन्स फाटणे किंवा मोठे एनलार्जमेंट करता येत नाहीत.
1: बरोबर.
0: तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की झूम इन झूम आउट या गोष्टीमध्ये मर्यादा पडतात, वाईड अँगलमध्ये मर्यादा पडतात. तर या गोष्टी तुम्हाला DSLR मध्ये या गोष्टी होत नाहीत, लिमिटेशन एवढी नसतात. तुम्हाला भारी काम करायचं, क्वालिटेटिव्ह काम करायचं, दर्जेदार, तर मात्र तुम्हाला डिजिटल कॅमेरा म्हणजे DSLR घ्यायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगलं काम करता येऊ शकतं. मोबाईल मध्ये लिमिटेशन्स येतात, तो जसा असेल तसा तुम्हाला वापरायचा आहे.
1: बरोबर.
0: आणि डिजिटल कॅमेऱ्यामध्ये तुम्ही मॅन्युअली फोटोग्राफी करू शकता की तुमच्या मननुसार कॅमेरा वागणार आहे.
1: बरोबर.
0: शेवटी फोटोग्राफी आपण असं म्हणतो ना, कलात्मकता, भावना आणि कम्युनिकेशनचं साधन आहे. मग फोटोमध्ये काय आहे, ते नाट्य सुद्धा आहे, वक्तृत्व सुद्धा आहे, संगीत सुद्धा आहे, नादमयता आहे, भावनात्मकता आहे. तर ती सगळी एका फोटोमध्ये तुम्हाला व्यक्त करायचं आहे, तर तिथे मात्र तुम्हाला तो डिजिटल कॅमेराच उपयुक्त आहे.
1: सर, तुम्ही गेली 38 वर्ष या क्षेत्रामध्ये आहात आणि आपण विद्यार्थ्यांना फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी शिकवत आहात. आजच्या तरुणांच्या कौशल्यांमध्ये आणि त्यांच्या दृष्टिकोनामध्ये कोणता बदल घडलाय असं तुम्हाला वाटतं?
0: तर हे अगदी संख्यात्मक 100% सगळेच एक साथ असेच आहे असं म्हणणं चुकीचं आहे. पण मोठा बदल म्हणजे पेशन्स खूप कमी झालेले आहेत. कारण आत्ताचे युग एकदम फास्ट झालेलं असल्यामुळे पटकन सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजेत, पटकन नॉलेज मिळायला पाहिजे, असे म्हणजे ती घाई खूप असते.
1: बरोबर.
0: पण 2 महिने सुद्धा शिकायला पाहिजे विद्यार्थ्यांना, अरे बापरे एवढं कशाला शिकायचं. तर थोडीशी पेशन्स ठेवणं, म्हणजे सगळेच नाही म्हणत आहे मी, पण बहुतांशी पेशन्स कमी झाला, म्हणजे फास्ट कसं नॉलेज त्यांना ग्रहण करायचं आहे.
1: बरोबर.
0: तर तो एक भाग झालेला आहे. आणि आणखी एक गोष्ट की व्हिज्युअलायझेशन, म्हणजे समोर जे घडतंय ते आता यानंतर काय घडू शकेल, ही एक त्याच्यामध्ये ती पॉवर असावी लागते चांगल्या कलाकारा म्हणजे चांगल्याच कलाकारामध्ये ऑब्झर्वेशन. तर ते त्याच्यामध्ये आलं तर तो एक गुण आत्मसात करणे. आणि शिकण्याची की थोडं थांबवून एखादी गोष्ट नीट आत्मसात करणे, पेशन्स ठेवून, संयम ठेवून. तर म्हणजे आजची तरुण पिढी म्हणजे आमच्याही पेक्षा खरं तर फास्ट आहे, लवकर करतात ते आत्मसात, पण थोडं पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. आणि लगेच यश मिळेल याची खात्री अजिबात नाही आहे याच्यामध्ये. तुम्हाला काम करत राहणे हा एकच पर्याय त्याच्यात.
1: सर, मुलाखतीच्या शेवटच्या 2 प्रश्नांकडे आपण आलोय, तर त्याच धर्तीवरती मला तुम्हाला असं विचारायचं आहे की फोटोग्राफी, पत्रकारिता, मास कम्युनिकेशन आहे, याचे शिक्षण जे विद्यार्थी घेतात, तर या विद्यार्थ्यांसाठी पुढचे 5 वर्ष 10 वर्ष किंवा येणाऱ्या काही वर्षांमध्ये कोणत्या नव्या संधी उपलब्ध आहेत आणि ते काय काय करू शकतात, तर याविषयी तुम्ही काय गायडन्स करू शकाल?
0: हा, मगाशी जसं म्हटलं की हे फील्ड सतत बदलत राहत आहे.
1: बरोबर.
0: तर याच्यामध्ये संधी आहे खूपच, काय इज द लिमिट असं म्हणतो आपण. तर तसं विषय खूप आहेत, म्हणजे डॉक्युमेंटरी फोटोग्राफी आहे किंवा शॉर्ट फिल्म मेकिंग आहे, या गोष्टी ते करू शकतात, स्वतःचं चॅनेल सुरू करू शकतात, मालक होण्याची संधी त्यांना आहे. मग त्याच्यातून अनुभव प्रचंड मिळतात. मग एखाद्याला वाटलं की नाही नाही मी फोटोग्राफी चांगली करतो तर मी फोटोग्राफीच करेल, मी व्हिडिओ शूटिंग नाही करणार, हा पण व्हिडिओचं नॉलेज असणं आवश्यक आहे. तर तसं हे तुम्हाला फ्लेक्झिबल असणं हे फायदेशीर ठरतं.
1: आणि मला असं वाटतं की हल्लीच्या जगामध्ये तुम्ही जितकं जास्त फ्लेक्सिबल असाल किंवा जितके जास्त स्किल्स तुम्ही अक्वायर करता
0: तेवढा फायदा आहे,
1: तुमच्याकडे आहे तितका तुम्हाला फायदा आहे. सर, मुलाखतीचा शेवटचा प्रश्न आपला, सर, फोटोग्राफी हा केवळ छंद न राहता सक्षम करिअर कसा बनू शकतो? आपल्या प्रदीर्घ अनुभवातून फोटोग्राफी क्षेत्रामध्ये येऊ इच्छिणाऱ्या आजच्या तरुणांना, आपल्या युवक मित्रांना आपण कोणता संदेश देऊ इच्छिता?
0: एक तर आवड पाहिजे, पॅशन पाहिजे कुठल्याही क्षेत्रामध्ये, तर याच्यामध्ये तर प्रचंड असायला पाहिजे.
1: नक्कीच.
0: हॉबी म्हणून सुद्धा जर तुमच्याकडे ओरिजिनली म्हणजे भरपूर पैसे आहेत गाठीशी, तर तुम्ही हॉबी म्हणून सुद्धा यांच्यात आणखी पैसे कमवू शकता. ट्रेकिंगला गेलेत, किल्ल्यांचे फोटो काढलेत, तर असं पण करता येऊ शकतं की म्हणजे छंद म्हणून सुद्धा तुम्ही याच्यामध्ये पैसे कमवू शकता, नाव कमवू शकता. आणि असं म्हणतात ना की एकदा तुमचं नाव झालं ना की मग पैसे आणि काम तुमच्या मागे पळत येतं. तर आणि

0: फोटो जर्नलिझम मध्ये एक फायदा असा होतो की आपलं नाव छापून येतं की एक वृत्तपत्र 1 लाख कॉपी 2 लाख कॉपी छापतात आणि त्याच्यात खाली आपलं नाव येतं की छाया श्रीकांत वाघ किंवा पिक्चर बाय श्रीकांत वाघ, असं खूप भारी वाटायचं. म्हणजे ग्लॅमर एक प्रकारचं, पैसे एक वेळ थोडे कमी असतील मग ते ग्लॅमरमुळे काय होतं की इतर कामं तुम्हाला मिळू शकतात. एका ठिकाणावरून समजा कमी पैसे आले तर त्याच्यामुळे 4 कामं येतात की हा फोटो कुणी काढलाय वा एवढा भारी फोटो आहे. तर असंही होतं. म्हणजे युवकांना हेच मी सांगेल की प्रचंड पेशन पाहिजे, पॅशन पाहिजे, किती एक गोष्ट करायची म्हणजे करायची तर लगेच यश मिळेल याच्या मागे न धावता ती सतत करत राहणे, आणि ती तुम्ही जेवढी पॅशनेटली करत राहाल तर यश नक्की मिळू शकतो. एक ना एक दिवस ते मिळणार आहे. आणि जी गोष्ट कराल त्याच्यातलं पूर्ण जेवढं जास्ती नॉलेज मिळवता येईल, आणि आज तर नॉलेजला काय म्हणजे काय तुम्ही नुसतं क्लिक केलं की ते तुमच्या पुढे हजर आहे, खरं नॉलेज पुस्तकात तुम्हाला 100% मिळणार आहे. तुम्ही पुस्तकं वाचणं किंवा मूळ ग्रंथ मूळ जिथे आहे तिथे पोचणं गरजेचं आहे. तर हे सांगण्यासारखी गोष्ट की वाचन केलं पाहिजे, पुस्तकं वाचली पाहिजे, समाज वाचला पाहिजे, जग वाचलं पाहिजे. वाटले तुम्ही कॅमेरा जो आहे तुमचा DSLR तो बॅग मध्ये ठेवा आणि शहरभर फिरा, नुसतं ऑब्झर्व करा कुठं काय दिसतंय काय आहे. जेव्हा तुम्हाला वाटेल की अरे हा इन्सिडेंट आता घेणं आवश्यक आहे मग त्यावेळेला कॅमेरा बाहेर काढा आणि मग तो फोटो तुम्ही टिपा. फोटोग्राफरनी सुद्धा रियाज करायचं म्हणजे काय तर ते मी आता जे सांगितलं ते तुम्हाला नजर पाहिजे आणि आत ती उर्मी पाहिजे की मला हे घ्यायचंय. तर असं बऱ्याच गोष्टी सांगता येतील की हे जर केलं तर नक्की त्याच्यामध्ये यश मिळू शकतं.
1: मित्रांनो, काळ पुढे जात असला तरी छायाचित्रे भूतकाळातील आठवणी वर्तमानात जिवंत ठेवतात आणि पुढील पिढ्यांना इतिहासाच्या दृश्याची ओळख करून देतात. आजच्या डिजिटल युगात प्रत्येकाच्या हातात कॅमेरा उपलब्ध असला तरी उत्तम छायाचित्रणासाठी केवळ तंत्रज्ञान पुरेसे नसते, त्यासाठी निरीक्षण शक्ती, संवेदनशीलता, सर्जनशीलता आणि योग्य क्षण टिपण्याची दृष्टी आवश्यक असते. त्यामुळे जागतिक छायाचित्रण दिनाच्या निमित्ताने छायाचित्रांकडे केवळ सुंदर प्रतिमा म्हणून न पाहता त्या प्रतिमेमागची कथा, भावना आणि वास्तव समजून घेण्याचा प्रयत्न करणे हीच या दिवसाची खरी जाणीव ठरते. सर, आज तुम्ही आमच्या स्टुडिओ मध्ये येऊन आपला अमूल्य वेळ दिलात, गायडन्स आमच्या युवक मित्रांसाठी दिलात, त्यासाठी मी तुमचे आभार मानते.
0: थँक्यू, धन्यवाद.
1: चला तर युवक मित्रांनो, मी स्वराली आजच्या भागात इथेच थांबते. पुन्हा भेटूया युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.

0: युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत पोचावा यासाठी आमचा ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच ईमेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. धन्यवाद.
1: युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त फ्रेम पलीकडचं करिअर विश्व याविषयी ज्येष्ठ छायाचित्र पत्रकार श्रीकांत वाघ यांच्याशी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी पुणे केंद्रानिमित्त युवकांसाठी कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सायंकाळचे 6 वाजत आहेत. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएच्या संस्थात्मक पुनर्रचनेची गरज सर्वोच्च न्यायालयाकडून व्यक्त. संस्थेकडून परीक्षाविषय गटामध्ये फेरबदल. रेल्वेच्या 4 महत्वाच्या प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. सर्पदंशाचा अधिसूचित आजारांच्या यादीत समावेश करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. गॉल कसोटीत भारताचा श्रीलंकेवर 165 धावांनी दणदणीत विजय. आणि पुरुषांच्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज भारत पाकिस्तान सामना. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएच्या संस्थात्मक पुनर्रचनेची गरज असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. भविष्यात पेपरफुटीच्या घटना टाळण्यासाठी सुरक्षित पायाभूत सुविधा, समर्पित परीक्षा केंद्र, मजबूत सायबर सुरक्षा व्यवस्था आणि संस्थात्मक तज्ज्ञांची यंत्रणा एकत्रित करण्याची गरज असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. नीट पेपरफुटी प्रकरणी दाखल झालेल्या सर्व याचिकांवर आज सुनावणी झाली. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणा करण्यासाठी नेमलेल्या राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं राष्ट्रीय परीक्षा संस्थेला दिले आहेत. नीट परीक्षेच्या सुरक्षेसाठी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती महाअधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला दिली. दरम्यान राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएनं 600 तज्ज्ञांना कार्यमुक्त करून नवीन तज्ज्ञांची नियुक्ती करत आपल्या परीक्षा विषय गटामध्ये फेरबदल केले आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं समाज माध्यमावर ही माहिती दिली. उत्तरपत्रिका तपासणी अधिक सुरक्षित करण्यासाठी 4-स्तरीय तपासणी प्रणाली लागू केली जाईल. तसंच एनटीए पुढील 2 ते 3 आठवड्यात किमान 25 अधिकाऱ्यांची नव्यानं नियुक्ती करणार असल्याचं मंत्रालयानं सांगितलं. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज रेल्वेच्या 4 महत्वाच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पांमुळे पश्चिम बंगाल, ओदिशा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातल्या 8 जिल्ह्यांमध्ये सुमारे 410 किलोमीटरच्या अतिरिक्त रेल्वे जाळ्याची निर्मिती होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. या 4 रेल्वे प्रकल्पांसाठी एकूण 9,450 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून हे प्रकल्प 2030-31 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. याशिवाय बिहारमधल्या 2 महत्वाच्या महामार्गांचं अद्ययावतीकरण करण्यासही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. कापूस उत्पादनापासून ते जागतिक फॅशन बाजारपेठेपर्यंतची साखळी अधिक बळकट करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून फार्म टू फॉरेन या संकल्पनेतून महाराष्ट्र जागतिक निर्यातीचं केंद्र बनेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मुंबईत असोचॅमच्या वतीनं आयोजित फार्म टू फॉरेन कॉन्क्लेव्ह 2026 आज ते बोलत होते. महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योग आणि निर्यात क्षेत्रातल्या विकासाचा रोडमॅप त्यांनी यावेळी मांडला. समृद्धी महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जेएनपीए बंदरामुळे महाराष्ट्रातली उत्पादनं जागतिक बाजारपेठेत जलद पोहोचू शकतील असं सांगत शिंदे यांनी उद्योजकांना राज्यात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं. राज्यातल्या कापूस, रेशीम, ज्यूट आणि फळांना जागतिक स्तरावर ब्रँडिंग मिळवून देणं हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात सर्पदंशाचा समावेश अधिसूचित आजारांच्या यादीत करण्यात आला आहे. आता सर्पदंशाची प्रत्येक संशयित किंवा नोंद झालेली घटना आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूची माहिती देणं रुग्णालयं, वैद्यकीय महाविद्यालयं आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना अनिवार्य असेल. गडचिरोलीमधल्या जपतलाई गावातल्या आश्रमशाळेत सर्पदंशामुळे झालेल्या 3 विद्यार्थिनींच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतला. त्यामुळे घटनांवर देखरेख, विषरोधक औषधांचं नियोजन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावी होणार असल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी करण्याची मोहीम परिवहन विभाग उद्यापासून सुरू करणार आहे. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज ही माहिती दिली. मराठी न येणाऱ्या वाहन चालकांना सुरुवातीला 1 महिन्याची नोटीस दिली जाईल. त्यात मराठीचं शिक्षण घेतलं नाही तर 3 महिन्यांसाठी परवाना निलंबित केला जाईल. त्यानंतरही मराठी न येणाऱ्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद करण्यात आल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. यंदा अल निनोच्या प्रभावामुळे दुष्काळाची शक्यता नाकारता येत नसून राज्य सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली.

0: त्या आज नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होत्या. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरीव निधी मंजूर केला असून त्यादृष्टीनं सरकार प्रयत्नरत असल्याचं त्या म्हणाल्या. दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेऊन नियमबाह्यरित्या पैसे लाटणाऱ्या पुरुषांविरोधात राज्य सरकार कठोर पावलं उचलणार असल्याचा इशाराही बोर्डीकर यांनी यावेळी दिला.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2027 फेब्रुवारी मार्च या कालावधीत घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 10 शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. आजपासून 31 ऑक्टोबरपर्यंत नियमित परीक्षा शुल्क भरून अर्ज करता येईल. त्यानंतर 1 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज दाखल करता येऊ शकतील. मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेत जे मतदार सापडले नाहीत त्यांचं नाव सुधारित यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं. नाशिक इथं आज नाशिक आणि मराठवाडा विभागातल्या भाजपच्या लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. मतदार यादीतलं कोणतंही नाव वगळलं जाणार नाही या दृष्टीनं मतदारांशी संपर्क साधून आवश्यक ती कागदपत्रं मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे जमा करावीत असं त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शाश्वत नागरी प्रशासनासाठी घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 प्रभावी अंमलबजावणी या विषयावरील प्रादेशिक विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या हस्ते आज झालं. मुंबईच्या अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीनं हे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. शहरात घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि शाश्वत करण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पनांना वाव देण्याची सूचना आयुक्त येडगे यांनी यावेळी केली. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातल्या डॉ सुरेंद्र गट्टानी, स्वप्नील पाटील आणि प्रदीप निर्भवणे यांनी क्षयरोगावरील कमी पाण्यात विरघळणाऱ्या औषधांच्या प्रभावी वितरणासाठी विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण नॅनो स्ट्रक्चर ड्रग डिलिव्हरी तंत्रज्ञानाला भारतीय पेटंट प्राप्त झालं आहे. पेटंटचा कालावधी 20 वर्षांचा असून या तंत्रज्ञानामुळे औषधांची प्रभावीपणे शरीरात पोहोच वाढवण्यास तसंच त्यांच्या उपचारात्मक परिणामकारकतेत सुधारण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आषाढी एकादशीचा सोहळा आटोपून निघालेली संत गजानन महाराजांची पालखी आज स्वगृही शेगाव नगरीत दाखल झाली. या पालखीनं परतीचा 60 दिवसांचा पायी प्रवास आज पूर्ण केला. मृद आणि जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यासाठी परवा 21 तारखेला छत्रपती संभाजीनगर शहरात महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असं आवाहन जिल्हा जलसंधारण अधिकारी नरेंद्र कटके यांनी केलं. माती आणि पाण्याच्या संवर्धनाचं महत्व नागरिकांपर्यंत पोहोचवणं आणि जलसंवर्धनाला व्यापक लोकसहभाग मिळवून देणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. लातूर इथल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या रंगरूट प्रशिक्षण केंद्रात आज 500 रोपांची लागवड करण्यात आली. वृक्ष लावा, पर्यावरण वाचवा हा संदेश देत अधिकाधिक वृक्षांची लागवड करण्याचं आवाहन केंद्राच्या अध्यक्षा बस्मी शौकत यांनी यावेळी केलं. बीड जिल्ह्यातल्या आष्टी, पाटोदा आणि शिरूर कासार मतदारसंघातली विविध विकास कामं, नागरिकांच्या समस्या तसंच प्रलंबित प्रश्नांबाबत माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आज जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली. या मतदारसंघातल्या विविध विषयांवर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली. श्रीलंकेतील गॉल इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं श्रीलंकेवर 165 धावांनी दणदणीत विजय मिळवला. 372 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेनं आज दुसऱ्या डावात 4-84 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. मात्र नवोदित मानव सुतारच्या भेदक गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा डाव कोसळला. मानव सुतारनं दुसऱ्या डावात 6 गडी बाद करत भारताच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. त्यानं या सामन्यात दोन्ही डावात मिळून 10 गडी बाद करण्याची शानदार कामगिरी केली. पुरुषांच्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे. नेदरलँड्समध्ये एम्स्टेलविन इथं भारतीय वेळेनुसार 6:30 हा सामना सुरू होईल. भारतानं पहिल्या सामन्यात वेल्सचा पराभव केला होता, मात्र दुसऱ्या सामन्यात इंग्लंडकडून हार पत्करावी लागली होती. नवी दिल्लीत सुरू असलेल्या BWF बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धेत आज भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या जोडीनं उपउपांत्य फेरी

प्रवेश केला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएच्या संस्थात्मक पुनर्रचनेची गरज सर्वोच्च न्यायालयाकडून व्यक्त. संस्थेकडून परीक्षाविषय गटामध्ये फेरबदल. रेल्वेच्या 4 महत्वाच्या प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. सर्पदंशाचा अधिसूचित आजारांच्या यादीत समावेश करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10. नमस्कार.

0: चतुःसहस्रं यावत् जनाः व्रणिताः यस्मिन् 90,200 यावत् जनाः अद्यापि लुप्ताः सन्ति इति सूच्यते। भारतेन प्रथमनिकषस्पर्धायां श्रीलङ्कादलं 65,100 धावनाङ्कैः पराजितम् इति वार्ताः।
1: प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। 6:30 वाजले आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम बलसागर भारत होवो।

0: नमस्कार मंडळी, बलसागर भारत हो चाचा कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. इतरांना मदत करणं हा संस्कार आपल्यावर लहानपणापासून होतो, पण आर्थिक मदत, सामाजिक कार्य या पलीकडे जाऊन अवयवदान हे मोठं मानवतेचं कार्य आहे. अवयवदान दिन किंवा मानवता दिन या गोष्टी या सगळ्यांसाठी समर्पित केलेल्या आहेत. कोणत्याही अपेक्षेशिवाय दुसऱ्याचे प्राण वाचवणे हीच खरी मानवता असते, आणि अवयवदान हे मानवतेचं मोठं रूप आहे. याविषयी जाणून घेऊया आजच्या आपल्या कार्यक्रमातून. त्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत डॉक्टर हेमा चौधरी, ज्या इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स इथं गेली 30 वर्ष नेत्रविभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत, तसंच फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन मुंबईच्या सांगली जिल्ह्याच्या त्या कोऑर्डिनेटर आहेत. विविध सामाजिक संस्थांशी त्या संबंधित आहेत. नमस्कार डॉक्टर, आमच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: मला सुरुवातीलाच असं विचारायचं आहे की अवयवदान दोन प्रकारे करता येतं, म्हणजे जिवंतपणीही करता येतं आणि मरणोत्तरही अवयवदान करता येतं, तर या दोन्ही विषयी थोडक्यात काय सांगाल?
1: अगदी बरोबर आहे. आज ऍक्च्युली ऑगस्ट महिना, 3 ऑगस्ट हा नॅशनल ऑर्गन डोनेशन डे असतो, 13 ऑगस्ट हा वर्ल्ड ऑर्गन डोनेशन डे असतो, आज 19 ऑगस्ट जो तुम्ही दिवस निवडलाय आज इंटरव्ह्यूसाठी, आज हा आहे वर्ल्ड ह्युमॅनिटी डे. तर ऍक्ट ऑफ ह्युमॅनिटी ऑनर करण्यासाठी हा साजरा केला जातो, आणि मला वाटतं की यापेक्षा योग्य काळ याच्यासाठी नसावा की आज आपण अवयवदान या विषयावर बोलतोय. तर त्यासाठी पहिल्यांदा तुमचे आभार. जो तुम्ही आता मला प्रश्न विचारला, तर जिवंतपण पण अवयवदान होऊ शकतं आणि मृत्यूनंतरही होऊ शकतं, तर हा या प्रश्नाचं मी उत्तर देते. आता जिवंतपण ऍक्च्युली ज्याला आपण म्हणतो ना की जिते जिते रक्तदान, म्हणजे जिते जिते म्हणजे आपलं सगळं आयुष्य आपण व्यवस्थित जगत असतानाच आपण सगळ्यांना माहिती आपण रक्तदान करू शकतो, आपण बोन मॅरो डोनेशन करू शकतो, आपण हेअर डोनेशन करू शकतो. म्हणजे एखाद्या स्त्रीचे जर लांब केस आहेत तर ती 12 सेंटीमीटर एवढ्या लांबीचे केस कुठल्या कॅन्सरग्रस्त पेशंटच्या किमोथेरपी नंतर जे काही हेअर लॉस होतो त्याच्यासाठी पण ती गो फॉर कॅन्सर अशी एक संस्था आहे, त्याच्यासाठी ती हेअर डोनेट करू शकते. तर अवयवांचं जर आपण म्हटलं तर 2 किडनीपैकी आपल्याच नातलगांपैकी, म्हणजे जवळच्या व्यक्तींपैकी जर कोणाची किडनी खराब झाली असेल तर 2 किडनीपैकी 1 किडनी डोनेट करून आपण त्याला जीवनदान घेऊ शकतो. आपल्याला पोटामध्ये लिव्हर नावाचा एक ऑर्गन असतो, तो आपल्या फॅमिलीतल्या कोणाचा जर खराब झाला असेल काही कारणानं तर मग तिथे आपण पार्ट ऑफ लिव्हर देऊ शकतो, कारण लिव्हर तर एकच आहे. मग तुम्ही म्हणाल की कसं काय, तर त्याचा छोटासा तुकडा द्यायचा आहे फॅमिलीतल्या व्यक्तीसाठी. मग त्याच्याही शरीरात तो जरी छोटा दिला असेल तरी तो नॉर्मली जेवढा असायला पाहिजे तेवढा वाढतो, आणि ज्यांना दिलाय त्याच्याही शरीरात जेवढा असायला पाहिजे तेवढा वाढतो. अशी रिजनरेशनची एक उत्तम पॉवर असलेला लिव्हर नावाचा आपला अवयव सुद्धा आपण दान करू शकतो. अशा पद्धतीनं आपण जिवंतपणे हे सगळं डोनेशन करू शकतो. मृत्यूनंतर जर तुम्ही म्हणाल तर मृत्यूचे 2 प्रकार मला पहिल्यांदा सांगावे लागतील. एक नॅचरल डेथ, ज्याला आम्ही मेडिकल भाषेमध्ये कार्डियक डेथ असं म्हणतो, म्हणजे हृदय थांबल्यामुळे मृत्यू असं साध्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर तिथे आपल्याला टिश्यू डोनेशन होतं. म्हणजे काय, तर तिथे नेत्रदान होतं, कॉर्नियल डोनेशन ज्याला आपण म्हणतो, नंतर स्किन डोनेशन होतं, त्वचेचा थोडा पायाचा भाग वरचा घेतला जातो,

0: आणि तिथे आपल्याला बॉडी डोनेशन होऊ शकतं. अशा पद्धतीनं नॅचरल डेथ नंतर हे डोनेशन होऊ शकतं. आणि मृत्यूचा दुसरा प्रकार एक असतो ज्याला ब्रेन स्टेम डेथ असं म्हणतात. तर तो मृत्यूचा प्रकार काय आहे हेही या निमित्ताने समजून घेतलं पाहिजे सगळ्यांनी मला असं वाटतं. तिथे एक अशी कंडिशन असते की रोड ऍक्सिडेंट म्हणा किंवा हेड इंजुरी किंवा इंट्राक्रॅनियल हिमरेज अशा काही कारणांमुळे जेव्हा हॉस्पिटलमध्ये पेशंट असतो त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले जातात आणि मग नाईलाजानं जेव्हा त्या व्यक्तीचा ब्रेन स्टेम डेथ होतो म्हणजे ती अशी अवस्था आहे की तिथे ब्रेन डेथ आहे पण त्याचं हृदय काही काळांसाठी चालू आहे. हृदय चालू असल्यामुळं ब्लड सर्क्युलेशन चालू आहे आणि त्यामुळं त्या कंडिशन मध्येच फक्त अवयवदान होऊ शकतं. मग तिथे हार्ट, दोन लंग्स, एक लिव्हर, दोन किडनी, पॅनक्रियास, इंटेस्टाईन हे सगळे ऑर्गन्स म्हणजे जवळजवळ 8 ऑर्गन्स मग 8 जणांना 8 फॅमिलीजला नवीन म्हणजे एक जीवनदान मिळतं. किंवा तिथे टिश्यू डोनेशन पण होतं जसं की आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे कॉर्नियल डोनेशन, स्किन डोनेशन, टेंडन डोनेशन, बोन डोनेशन म्हणजे अगदी लहानात लहान जरी आपल्या मिडल इयर मध्ये 3 बोन्स असतात ती बोन्स सुद्धा डोनेट होऊ शकतात. हार्ट व्हाल्व्स म्हणजे हृदयाच्या झडपा डोनेट होऊ शकतात. असं खूप काही दान होऊ शकतं फक्त याची शास्त्रोक्त माहिती सर्वांपर्यंत गेली पाहिजे याची भीती दूर झाली पाहिजे आणि याचं मला वाटतं समाज प्रबोधन 360 डिग्रीज मध्ये व्हायला पाहिजे असं मला वाटतं.
1: आता तुम्ही म्हणालात की ब्रेन डेड झाल्यानंतर इतकं सगळं अवयवदान होऊ शकतं
0: बरोबर आहे
1: पण मग हा निर्णय केव्हा घेतला जातो किंवा कोण घेतं?
0: आता जेव्हा एखादी व्यक्ती ऍडमिट आहे मी तुम्हाला मगाशी सांगितलं काही कारणांमुळं अशा कारणांमुळे जेव्हा व्यक्ती ती ऍडमिट आहे आयसीयूत आहे तिचा ब्रेन स्टेम काम करत नाहीये त्यामुळे तिला कृत्रिम श्वसन चालू आहे व्हेंटिलेटरवर पेशंट आहे आणि मग म्हटल्याप्रमाणे डॉक्टर पहिल्यांदा वाचवण्याचा तिला प्रयत्न करणार आहे आणि मग नाईलाजानं जेव्हा सांगितलं जातं खूप सारे टेस्ट असतात. असं नाही की बाबा गेलाय आणि काही म्हणजे नाही का कोणी पण सांगितलं तर हे ब्रेन स्टेम डिक्लेअर करण्यासाठी त्या हॉस्पिटलला एक डॉक्टरांची टीम असते ती पहिल्यांदा ब्रेन स्टेम पेशंट आयडेंटिफाय करते ते ब्रेन स्टेम खूप सारे टेस्ट करून ब्रेन स्टेम डिक्लेअर केला जातो आणि मग जेव्हा ही कंडिशन अशी आहे ना हे आपल्याला समजून घ्यायचं पाहिजे की ही एक इरिव्हर्सिबल कंडिशन आहे म्हणजे याच्यातनं पेशंट कधीच बाहेर येणार नाहीये. म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की कोमा आहे का तर कोमाची कंडिशन अशी आहे की त्याच्यातनं पेशंट परत बाहेर येऊ शकतो पण ब्रेन डेथ ही कंडिशन इट इज द परमनंट अँड इट इज द इरिव्हर्सिबल कंडिशन फ्रॉम विच द पेशंट कॅनॉट लाईव्ह म्हणजे तो परत नाही जिवंत होणार आहे. ही मृत्यूचीच अवस्था आहे मृत्यूच आहे हे जेव्हा त्या नातेवाईकांना सांगितलं जातं त्यांच्यासाठी हा खूप मोठा शॉक असतो खरं तर पण मग अशा वेळेला त्यांना एक डॉक्टर काउन्सिलिंग करतात त्या प्रत्येक हॉस्पिटलचा एक ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर असतो तो त्यांना व्यवस्थित ही कंडिशन समजावून सांगतो आणि मग त्यांना एक विचारलं जातं की बाबा तुमचा तरी पेशंट डेथ झालेला आहे पण तुम्हाला ही अशी कंडिशन आहे की ज्यामध्ये अवयवदान करून कित्येक लोकांना जीवन दान देण्याची संधी आहे. हे सोपं नसतं खरं तर त्या नातेवाईकांसाठी पण अशा दुःखद प्रसंगी सुद्धा म्हणजे त्यांच्यावर खरं तर दुःखाचा आभाळ कोसळलेलं असतं आणि मग अशा प्रसंगी सुद्धा केवळ मानवतावादी दृष्टिकोनातून अशा जर फॅमिलीनी कन्सेंट दिली मान्यता दिली कारण कुठल्याही या मगाचपासून आपण ज्या बोलतोय कुठल्याही दानामध्ये आपल्याला फॅमिलीची कन्सेंट लागते कारण हे मृत्यूनंतर होणारं काम आहे त्यामुळं त्यांच्या जे काही क्लोज फॅमिली मेंबर्स आहेत त्यांची कन्सेंट लागते आणि मग त्यांनी कन्सेंट दिल्यानंतर मग ह्या सगळ्या प्रोसेस सुरू होतात अवयवदानाच्या. खूप मोठी प्रोसेस आहे ही खूप सारे लोक ह्याच्यामध्ये इन्क्लूड असतात डॉक्टर्स इन्क्लूड असतात पॅरामेडिक्स इन्क्लूड असतात लॅब वाले इन्क्लूड असतात. जेव्हा हा अवयव एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा ग्रीन कॉरिडॉर केला जातो एका जिल्ह्यातनं दुसऱ्या जिल्ह्यात जातो एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात अवयव जातो पण हे होत आहे आणि हे याच्यामुळे कित्येक जणांचे प्राण वाचत आहेत कारण प्राण वाचतात म्हणजे खूप सारे लोक वेटिंग मध्ये पण आहे. तुम्ही म्हणाल की कोण असे व्यक्ती असतात की यांना हे अवयव मिळतात आणि कसे मिळतात हे पण आपल्याला इथे जाणून घेणं गरजेचं आहे. तर असे आज आपल्या भारताचा विचार केला तर लाखो महाराष्ट्राचा विचार केला तर हजारो आणि हजारो लोक आज वेटिंग लिस्टवर आहेत.

0: मेंटेन केली आहे आपली एक ह्याच्यासाठी नॅशनलाइज्ड संस्था आहे त्याच्यामध्ये आणि एक ऍक्ट आहे 1994 ऍक्ट ऑफ ह्युमन ऑर्गन डोनेशनचा ऍक्ट आला. या ऍक्ट नुसार हे काम चालतं, रजिस्टर्ड हॉस्पिटल मधून हे काम चालतं आणि या खूप साऱ्या याच्यात यंत्रणा इन्क्लूड असतात आणि मग हे अवयवदानाचं एक खर तर सफल होतं असं मला वाटतं.
1: खूप छान. आणि खरंच आहे की पारंपरिक आपण जो विचार करतो त्याच्यातून थोडा वेगळा विचार करणं आवश्यक आहे. म्हणून मला असं विचारायचं आहे की अवयवदान हे जाती धर्मापलीकडे जाऊन फक्त निखळ मानवतेचा संदेश देतं याबद्दल काय सांगाल?
0: खरं अगदी निखळ मानवतावादी दृष्टिकोनातूनच हे करायचं आहे खरं तर. कारण हे दान आहे आणि आपण भारतात राहणारे लोक कसं तर महादानी करण्याचे आपण वंशज खरं तर. आपल्याला अगदी शाळेत असल्यापासूनच ही प्रार्थना शिकवली गेली आहे की माणसाने माणसाशी माणसासम वागणे आणि मला वाटतंय अवयवदानाचा या मार्गातूनच आपल्याला हे खरं तर साध्य होतं. जिंदगी के बाद जी जिंदगी म्हणजे आपलं पूर्ण जगून झाल्यानंतर जाता जाता मरता मरता गेल्यानंतर, कारण मी दोन कंडिशन तुम्हाला सांगितल्या ना, एक ब्रेन स्टेम डेथ कंडिशन जिथून अवयवदान होतं आणि जो मृत्यूचा जो आहे त्याच्यात सुद्धा पूर्ण आपलं सगळं जगून झाल्यानंतर आपण असं एक म्हणतात ना की बाबा कुठल्याही तुम्ही धर्माचे किंवा पंथाचे असा मृत्यूनंतर दोनच गोष्टी केल्या जातात, एकतर जाळून टाकलं जातं किंवा एकतर पुरून टाकलं जातं. तर मग हे करण्याआधी काही जर छोट्या गोष्टी जर तुम्ही दानाला परवानगी दिली आणि मला वाटतं जेव्हा आपण निसर्गात राहतो ना तर निसर्गातली कोणती पण गोष्ट तुम्ही बघा तर परोपकाराय फलंती वृक्ष हा, परोपकाराय वहंती नद्या हा, परोपकाराय दुहंती गव्या हा, परोपकारायचे इदम शरीरम. म्हणजे निसर्गातली प्रत्येक गोष्ट आपल्याला परोपकाराचा संदेश देते. एक अगदी छोटासा किडा मुंगी जरी मरून पडलेला असला तर त्याला तेही कुणाचं तरी खाद्य बनतं. जनावर मरतात त्यांच्या कातड्यांपासून आपण कित्येक वस्तू बनवतो. म्हणजे निसर्गाची प्रत्येक गोष्ट अशी की परोपकारासाठी आहे. मग माणूस जो निसर्गाची एक उत्कृष्ट निर्मिती आहे तर त्यानं जाता जाता माणसासाठी काही गोष्टी केल्या तरच हे अवयवदानाचं काम व्यवस्थित आणि चांगलं होणार आहे. आणि आपल्या परंपरेत पण सांगितलंय की या हस्तस्य भूषणम दानम, दानाची आपली परंपरा आहे, त्यासाठी आपल्याला काही वेगळं सांगायला नकोय. हे अवयवदान हे असं आहे ना की ज्याच्यामध्ये एका व्यक्तीकडे काहीच नाहीये. म्हणजे तुम्ही आपण खरं तर दान करताना आपण वस्त्रदान करतो, अन्नदान करतो, बरेच आपण दान करत असतो नाही का? कारण दानानं पुण्य मिळतं असं आपल्याला शिकवलं गेलंय. आपल्याला हे संस्कार आहेत. मग पाप पुण्य माहिती नाही आपल्याला ना म्हणजे काय ऍक्च्युली, पण समाधान हे तरी आहे. मग हे जे आपल्याला अवयवदान आहे याच्यातनं एखाद्या व्यक्तीकडे म्हणेल की बाबा ठीक आहे अन्नदान करण्यासाठी माझ्याकडे पैसे लागतील, माझ्याकडे संपत्ती लागेल, पण हे दान असं आहे की ज्याच्याकडे काहीही नाही असं जरी आपण म्हटलं तरी सुद्धा हे दान एखाद्या व्यक्ती करू शकतो. फक्त या गोष्टीची आपल्याला शास्त्रोक्त माहिती करून घेणं गरजेचं आहे आणि काही गैरसमज असतील लोकांच्या मनामध्ये ते काढणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला वाटतं की सगळ्यांचं प्रबोधन होणं इथं गरजेचं आहे. आज मेडिकल सायन्स एवढं ऍडव्हान्स झालंय, लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीचं धडधडणारं हृदय परत गरजू व्यक्तीच्या हृदयामध्ये परत धडधडू शकतं आणि या सगळ्यासाठी टाइम लिमिट आहे. त्यामुळं मला वाटतं की आम्ही जे सांगली जिल्ह्यामध्ये जी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन ज्याचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम पवार सर आहेत, उपाध्यक्ष सुनील देशपांडे आणि बरीच कार्यकारी मंडळी ह्याच्यामध्ये खूप वर्षांपासून कार्यरत आहेत, सांगलीमध्ये सुद्धा जिथे अवयवदानाचं प्रमाण झिरो होतं असं मला कळालं म्हणून मी हे काम चालू केलं, तिथून सुद्धा आज आमच्या सांगलीतून जवळजवळ 7 ब्रेनडेड व्यक्तींचं अवयवदान झालं आणि इथून सुद्धा अवयव पुणे मुंबई बऱ्याच शहरांमध्ये गेले आणि बऱ्याच लोकांना जीवनदान मिळालं. त्याचं एक समाधान आहे. पण इथे मला असं वाटतं की सगळ्यापेक्षा जर कोणी महान असतील तर ती अवयवदान करणारी फॅमिली.
1: खरंय खरंय
0: असं मला वाटतं.
1: आणि जेव्हा हा अवयव एका व्यक्तीकडून दुसरीकडे दिला जातो तेव्हा काय क्रायटेरिया वापरला जातो, म्हणजे कशा प्रकारे ते दिलं जातं, काय गोष्टी बघितल्या जातात?
0: आता जेव्हा एखाद्या हॉस्पिटलमध्ये ब्रेनडेड पेशंट असेल आणि मग त्या फॅमिलीनं कन्सेंट दिली की ठीक आहे आम्ही अवयवदानासाठी तयार आहोत, अशा वेळेला आपल्या इंडियामध्ये ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन्स अँड टिश्यू ऍक्ट 1994 आला, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला अमेंडमेंट झाल्या 2008 2011.

0: करायला 2014 ला. वेळोवेळी या सगळ्या बदल केले गेले या ऍक्ट मध्ये आणि मग या ऍक्ट नुसार आता अवयवदानाचं काम होतं. तर मग आपल्या इंडियामध्ये ना नोटो म्हणजे नॅशनल ऑर्गनाइज टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन ही ऑर्गनायझेशन आहे जी मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर या मिनिस्ट्री अंडर आहे. त्याच्या अंडर रोटो म्हणजे रिजनल, सोटो म्हणजे स्टेट आणि आपल्या स्टेट म्हणजे आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर या महाराष्ट्राची आपली रोटो आणि सोटो अशी एक संस्था आहे. ही संस्था आहे ही रेग्युलेट करते अवयवदानाचं सगळं काम, म्हणजे रिमूव्हल ऑफ दॅट ऑर्गन, स्टोरेज ऑफ दॅट, डिस्ट्रीब्युशन ऑफ दॅट ऑर्गन, ट्रान्सप्लांटेशन, ट्रान्सपोर्ट आणि हे सगळं आणि प्रिव्हेंशन ऑफ कमर्शियल डीलिंग इन ऑर्गन डोनेशन हे सगळं काम जे आहे ना, म्हणजे थोडक्यात साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर अवयवदान झाल्यानंतर ते कुठल्या पेशंटला ट्रान्सप्लांट होणार इथंपर्यंतच सगळं काम या सगळ्या संस्था मिळून
1: एकत्रपणे करतात
0: आणि ते ट्रान्सपरंटली करतात.
1: म्हणजे याच्यात कुठलाही जाती धर्माचा वगैरे गोष्ट बघितल्या जात नाहीत, फक्त त्या माणसाला ते अवयव सूट होतोय का हे बघून त्याला तो दिला जातो.
0: मी तुम्हाला सांगितलं मगाशी त्याप्रमाणे लिस्ट असते, म्हणजे ही लिस्ट तुमची हॉस्पिटल वाईज, सिटी वाईज, स्टेट वाईज, नॅशनल लिस्ट, इंटरनॅशनल लिस्ट, अशा म्हणजे या सगळ्या लिस्ट या सगळ्या मी आता तुम्हाला ज्या सगळ्या संस्था सांगितल्या त्या सगळ्या संस्थांकडनं ती मेंटेन केलेली आहे आणि ती वेटिंग लिस्ट प्रमाणेच जो वेटिंग लिस्ट पहिला असेल
1: त्याला
0: त्या अवयवाची जास्त आवश्यकता आहे, त्याला तो मॅच होतोय, अशा सगळ्या क्रायटेरिया बघून वय आणि ह्या सगळ्या अवस्था म्हणजे या सगळ्या क्रायटेरिया बघून हा अवयव कुणाला दिला जाईल. असं नाहीये की बाबा इथे श्रीमंत गरीब आहे, ओळखीचा आहे, पालखीचा आहे, असं अजिबात नाही. तर तुम्हाला आपल्या सगळ्यांना, आपण महाराष्ट्रातले लोक आहोत, आपल्याला सगळ्यांना माहितीये की विलासराव देशमुखांनी जे लिव्हर त्यांचं खराब झालं आणि त्यांना लिव्हर मिळालं नाही म्हणून ते गेले, म्हणजे एखाद्या नेत्याच्या बाबतीत हे होऊ शकतं. तर इथे ही ट्रान्सपरन्सी आपल्याला लक्षात येते.
1: खरं तुम्ही आता सांगताय ह्या सगळ्या गोष्टी ऐकून एवढं तर नक्कीच लक्षात येत आहे की एका अवयवदानातून अनेक लोकांचे प्राण वाचू शकतात.
0: अगदी.
1: मग एक दाता किती लोकांचे प्राण वाचवू शकतो?
0: ब्रेन स्टेम डेथच्या बाबतीत जर आपण म्हटलं तर आज ऑर्गन जी मगापासून मी सारखं मुद्दाम स्ट्रेस करते, हार्ट, दोन लंग्स, तर लिव्हर, दोन किडनी, पॅनक्रियाज, हे सगळे अवयव म्हणजे आतडी, म्हणजे अशा पण काही घटना झाल्या आहेत. हात म्हणजे आम्ही असे खूप सारे पेशंट बघितले की काही कारणानं हात कट झालेत दोन्ही, म्हणजे मग रेल्वे ऍक्सिडेंट असू दे किंवा मशीन मध्ये कट झालेत हात. आणि अशा व्यक्तीनं सुद्धा कुणीतरी भल्या व्यक्तीनं ब्रेनडेथ नंतर म्हणजे त्या फॅमिलीनं कन्सेंट दिली आणि मग हात बसवलेत पूर्ण. मला तुम्ही सांगा किती कॉम्प्लिकेटेड या सर्जरीज आहेत आणि हे जे अवयव आहेत ना, म्हणजे हृदय, मला तुम्ही सांगा एखाद्या व्यक्तीचं जर हृदय खराब झालंय आणि कुणीतरी डोनेट केलेलं असेल लिव्हर, त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये 4 तासाच्या आत बसायला लागतं.
1: बरोबर.
0: म्हणजे ज्याला आपण डोनर आणि रिसिपियंट यांच्यामधला हा कालावधी आहे, 4 तासाच्या आत हार्ट बसायला लागतं, लंग्स 4 ते 6 तासाच्या आत बसायला लागतात, लिव्हर 12 तासाच्या आत बसायला लागतं, किडनी 24 तासाच्या आत बसायला लागतात. म्हणजे या सगळ्या ऑर्गन्स व्यवस्थित ट्रान्सप्लांट होत आहे. एक एक नर्व, एक एक आर्टरी, एक एक व्हेन हे सगळं जॉईन करून मला वाटतं की मेडिकल फ्रॅटर्निटीचं एवढ्या स्किल सर्जनचं हे खूप मोठं यश आहे. आणि असे अवयव आज एकाच्या डोनरच्या शरीरात, रेसिपियंटच्या शरीरात, व्यक्तीच्या शरीरात ते बसत आहेत आणि त्यांना परत नवीन जीवनदान मिळतंय. आणि जो व्यक्ती ह्या प्रतीक्षेत आहेत की बाबा कुणीतरी अवयवदान करेल आणि मला अवयव मिळेल, त्याचं आपण व्याख्यानाची सुरुवात माझ्या आपण अशी केली होती की लाईव्ह डोनेशन, मग इथे ठीक आहे ना बाबा एखाद्या व्यक्तीच्या किडनी खराब झाल्या तर त्याचा फॅमिलीतल्या व्यक्ती किडनी डोनेट करू शकतो, पार्ट ऑफ लिव्हर डोनेट करू शकतो. पण आज आम्ही कित्येक असे पण रुग्ण बघतो की ज्यांचा पॅनक्रियाज खराब झालाय, म्हणजे मलाच एक मध्यंतरी एक फोन आला आणि आई त्याची, म्हणजे ते मुलगा होता, त्याची आई मला बोलत होती की मॅम असं असं माझ्या मुलाचं पॅनक्रियाज खराब झालंय.
1: अच्छा.
0: मग इथे अशा ब्रेनडेथ व्यक्तीच्या अवयवदानाशिवाय पर्यायच नाहीये ना.
1: बरोबर.
0: त्यामुळं आपण जे मगाचं बोलतोय की हे काम खूप ग्रेट आहे, डोनर फॅमिली खूप ग्रेट आहे खरं
1: खरं,
0: आणि त्यांनी संमती दिली तरच हे अवयवदानाचं काम होणार
1: आहे. बरोबर.
0: सोपं नाहीये अर्थात हे त्या वेळेला हा डिसिजन घेणं. मला

0: पे विदाकरण दी कर म्हणतात की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे हा जो आपण इतर लोकांच्या मध्ये दातृत्वाचं आपण जे बघतो वेळोवेळी वेळ प्रसंगी तर हा दातृत्वाचा गुण आपण घेतला पाहिजे आणि आपण ह्या सुद्धा दानासाठी तयार झालं पाहिजे.
1: खरंय, तुम्ही मगाचपासून सांगताय त्याच्यातून एवढं नक्कीच लक्षात येत आहे की अवयवदानाची मागणी खूप आहे पण पुरवठा त्या मनाने कमी आहे, एक तफावत आढळते आणि त्यासाठी कुठेतरी थोडेसे गैरसमज सुद्धा आहेत. तुम्ही अनेक गोष्टी सांगताय पण आपल्याकडे वेळेचं बंधन नक्कीच असतं, तर जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल की गैरसमज कसे दूर केले पाहिजे?
0: हे तर खरंच खूप मोठं काम आहे आपला ज्याला आपण म्हणतो ना. म्हणूनच मी मगाचपासून तेच सांगते की जाती धर्म पंथ या सगळ्याच्या पलीकडे जाऊन केवळ माणसानं माणसासाठी काय करता येईल है ना. आणि अगदीच जर तसं बघायला गेलं म्हटलं तर आत्मा हा म्हणजे अविनाशी आहे ना. म्हणजे आपल्याला भगवद्गीतेमध्ये कृष्णाने सुद्धा सांगितलंय की नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावक हा न चैनम क्लेदयती आपो न शोषयती मारुतः. असा हा आत्मा अविनाशी आहे. हा देह हा तर आपण एक जाळून टाकणार आहे किंवा पुरून टाकणार आहे. चिता में जाएगी राख बन जाएगी, चिता में जाएगी राख बन जाएगी, कब्र में जाएगी मिट्टी बन जाएगी. लोगों नेत्रों का अंगों का करो दान, किसी की जिंदगी गुलजार बन जाएगी. मला असं वाटतं की मृत्यूनंतर हे काम करायचं आहे. देह हा आपण आमचे संस्कार कुठतात आपल्या ह्याच्यामध्ये. पण जाता जाता मी मगाशी माझ्या लेक्चरमध्ये म्हणजे खरं तर हा खूप मोठा विषय तुम्ही टाइम लिमिट म्हणताय तर कॉर्निया म्हणजे हे सुद्धा समजून घ्यायला पाहिजे की आय डोनेशन होतं की ते फक्त डोळ्याचा कॉर्निया नावाचा काचेचा पुढचा भाग घेतात आणि त्याच्यातनं लाखो ब्लाइंड व्यक्तींना दृष्टी मिळते खरं तर. म्हणजे अगदी अवयवदान हा विषय जरी ब्रेनडेथ नंतर असला तरी साध्या मृत्यूनंतर सगळ्यांनी निदान कॉर्नियल डोनेशन करावं, स्किन डोनेशन करावं. स्किनचा तर फक्त वरचा इपिथेलियल लेअर घेतला जातो आणि तो उपयोगी पडतो बर्न पेशंटला. म्हणजे आज भाजलेल्या व्यक्तीला जीवनदायिनी म्हणून त्वचा ठरते असं आहे. म्हणजे इट इज द बायोलॉजिकल ड्रेसिंग, बायोलॉजिकल ड्रेसिंग सारखं काम करते आणि ती खूप जादूसारखं काम करते एखाद्या भाजलेल्या व्यक्तीमध्ये. त्यामुळं मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी समजून घेऊन आपण या रूढी परंपरांना थोडासा फाटा देऊन हे काम जाता जाता करण्यासारखं आहे आणि कित्येक लोकांना जीवनदान देण्यासारखं काम आहे. मला असं एवढंच म्हणावंसं वाटतं शेवटी की करुण जावे असेही काही दुनियेमधून या जाताना, गहिवर यावा जगात साऱ्या निरोप शेवट चा देताना, गहिवर यावा जगात साऱ्या निरोप शेवट चा देताना.
1: छान, याच मुद्द्यावर आज आपण इथे थांबूया. डॉक्टर, तुम्ही तुमचा मौलिक वेळ आम्हाला दिलात आणि खूप महत्त्वाची माहिती आमच्या सगळ्या श्रोत्यांना सांगितलीत, त्याबद्दल मुंबई आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
0: धन्यवाद, थँक्यू.
1: मंडळी, आजबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महांबरे यांचं आणि सादर करते रोशन जाधव.

बलसागर भारत हो हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये।
1: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या।
0: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245 1434 34 आणि 45 15 41 35 या क्रमांकांवर फोन करा।
1: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
1: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे। प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सह 558 KHz वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। 6:55 झालेली आहेत, यानंतरची उद्घोषणा लगेचच। आकाशवाणी मुंबई केंद्र ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित करू।

0: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स।
1: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट।

0: जंगल, पारंपरिक पायऱ्यांची विहीर, बारव, मियावाकी प्रकारचं जंगल, तलावाचं पुनर्संचयन, अष्टविनायक बागा, त्यामध्ये औषधी, सुगंधी, बांबू, जलबाग व फुलपाखरू उद्यान यांनी समृद्ध असा टिटवाळा इथला निसर्गायण हा प्रकल्प. याविषयी माहिती देणार आहेत विद्याधर वालावलकर.
1: निसर्ग आणि माणूस याच्यामधलं जे नातं आहे ना, ते नातं आपल्याला विज्ञानाच्या भाषेत पर्यावरण सांगतं. म्हणजे पर्यावरण वाचवा म्हणजे काय वाचवा, आपल्या सभोवताली जी परिस्थिती आहे ती शक्यतो मेंटेन करायचा प्रयत्न करा.
0: पर्यावरण शिक्षण आणि पर्यटन यावर आधारित या प्रकल्पाविषयी विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. निसर्गायण

0: सुरक्षा कवच मिळवा हो, नैसर्गिक आपदा असो वा कुठली दुर्घटना, यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा.
1: पीएम फसल बीमा योजना से करीब 2,00,000 करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले.
2: मी काका समर्थ शिंदे, मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे. तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल.
3: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा.
4: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा.

0: केंद्राशी संपर्क करा.
1: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाइन नंबर 1444 वर कॉल करा.
2: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो.
3: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
4: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. पीएम सूर्य घर .gov

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. निवडणूक आयोगाकडून SIRला पुन्हा मुदतवाढ. प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्टला तर अंतिम मतदार

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. निवडणूक आयोगाकडून एसआयआरला पुन्हा मुदतवाढ. प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्टला तर अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी उद्यापासून सुरू होणार. धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा अशी उद्धव ठाकरे यांची सर्वोच्च न्यायालयात मागणी. विमा नसलेल्या वाहनांना इंधन भरू देऊ नका पथदर्शी प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश. आणि सर्व ग्रामसेवकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेला तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. नव्या वेळापत्रकानुसार आता 24 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यावर 30 सप्टेंबरपर्यंत हरकती आणि दावे दाखल करता येतील. हे दावे 29 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील आणि 4 नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. मतदार यादीत असूनही एसआयआरमध्ये नसलेल्या मतदारांना शोधून सुधारित यादीत त्यांची नावं यावीत यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना केलं आहे. ते आज नाशिकमध्ये नाशिक आणि मराठवाडा विभागातल्या भाजपा आमदार खासदार मंत्री जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष यांच्या बैठकीत बोलत होते. मतदार यादीतून कुणाचंही नाव वगळलं जाऊ नये यादृष्टीनं मतदारांशी संपर्क साधून आवश्यक ती कागदपत्रं बीएलओंकडे जमा करावीत असं आवाहनही यावेळी अन्य मान्यवरांनी केलं. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी करण्याची मोहीम परिवहन विभाग उद्यापासून सुरू करणार आहे. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. मराठी न येणाऱ्या वाहनचालकांना सुरुवातीला 1 महिन्याची नोटीस दिली जाईल. त्यात मराठीचं शिक्षण घेतलं नाही तर 3 महिन्यांसाठी परवाना निलंबित केला जाईल. त्यानंतरही मराठी न येणाऱ्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद कायद्यात आहे. यापुढे नवीन परवाना आणि बॅज देताना चालकाला व्यावहारिक मराठीचं ज्ञान आहे की नाही याची आरटीओ अधिकारी प्रत्यक्ष संवादाद्वारे तपासणी करून त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करणार आहे. मराठीचं व्यावहारिक ज्ञान असल्याचं स्पष्ट झाल्यानंतरच बॅज दिला जाईल असं सरनाईक यांनी सांगितलं. शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा अशी मागणी उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी आज सर्वोच्च न्यायालयात केली. शिवसेना हे पक्षाचं आणि पक्षचिन्हाच्या बाबत सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान त्यांनी ही मागणी केली. शिवसेना ही ठाकरेंचीच आहे आणि पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना देणं हा ठाकरेंवर अन्याय असल्याचं सिब्बल म्हणाले. आमदारांची पात्रता विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलेली नसताना विधिमंडळ पक्षातल्या बहुमताच्या आधारे निवडणूक आयोगानं निर्णय देणं गैर असल्याचा युक्तिवाद उद्धव ठाकरे यांच्या वतीनं वकील देवदत्त कामत यांनी केला. त्यावर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय बदलू शकतो का असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं केला. अध्यक्षांनी न्यायाधिकरणाच्या रुपातून निकाल दिल्यानं तो बदलण्याचा पूर्ण अधिकार सर्वोच्च न्यायालयाला असल्याचं कामत यांनी लक्षात आणून दिलं. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय कायद्यानुसार नसेल तर तो बदलू असं निरीक्षण न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांनी नोंदवलं. वैध विमा नसलेल्या वाहनांना पेट्रोल पंपांवर इंधन नाकारण्याबाबतच्या पथदर्शी प्रकल्पाबाबत आपल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले. थर्ड पार्टी विमा संरक्षण नसताना रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांच्या मोठ्या संख्येबाबत न्यायालयानं चिंता व्यक्त केली होती आणि या वाहनांना इंधन नाकारण्याचे आदेश 3 ऑगस्टला दिले होते. नीट यूजी फेरपरीक्षेतल्या उमेदवारांच्या मूळ गुणपत्रिकेत कोणताही फेरफार झाला नसल्याचं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितलं. फेरपरीक्षेतल्या गुणपत्रिकांमध्ये फेरफार झाल्याचा आरोप करणाऱ्या जनहित याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. फेरपरीक्षेतल्या कुठल्या गुणपत्रिकेत फेरफार झालेला नसून अशा प्रकारचा चुकीचा समज निर्माण होऊ नये अशी विनंतीही त्यांनी न्यायालयाला केली. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणा आवश्यक असून त्याकरता नेमलेल्या राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारसींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज एनटीए म्हणजे राष्ट्रीय परीक्षा संस्थेला दिले.

यासंदर्भात फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशननं दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुरू आहे. नीट परीक्षेच्या सुरक्षेसाठी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला दिली. मात्र या प्रवेश परीक्षेत संस्थागत बदल करण्याची शिफारस राधाकृष्णन समितीनं केली होती त्याच्याशी न्यायालयानं सहमती दर्शवली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रातल्या सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची अर्थात ग्रामसेवकांची हजेरी आता जीपीएस आणि बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून घेण्याचा निर्णय राज्याच्या ग्रामविकास विभागानं घेतला आहे. या निर्णयामुळे यापुढे सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आता दररोज आपापल्या ग्रामपंचायत कार्यालयात किंवा संबंधित गावात उपस्थित राहणं बंधनकारक असणार आहे. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचा आदेश राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या युवा वर्गाला मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याच्या घोषणेच्या अंमलबजावणीसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज आढावा बैठक घेतली. प्रधानमंत्र्यांनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरच्या भाषणात ही घोषणा केली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2027 फेब्रुवारी मार्च या कालावधीत घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 10वीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. आजपासून 31 ऑक्टोबरपर्यंत नियमित परीक्षा शुल्क भरून अर्ज करता येईल. त्यानंतर 1 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज दाखल करता येऊ शकतील. पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवंडी गावात काल 9 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एका 25 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. ही अत्याचाराची घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा अशी विशेष विनंती आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यातल्या साधुग्राम उभारणीसाठी केवळ अत्यावश्यक आणि अपरिहार्य परिस्थितीतच झाडं तोडली जातील असं आश्वासन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलं. ते आज नाशिकमध्ये बातमीदारांशी बोलत होत्या. पंचवटीमध्ये तपोवनात कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधूंसाठी साधुग्राम उभारलं जाणार असून त्यासाठी सुमारे 1800 झाडं तोडण्याचा प्रस्ताव आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पर्यावरणाच्या बाबतीत संवेदनशील असलेल्या भागात होणारी वाढती वृक्षतोड आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनानं सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यात विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. या अंतर्गत दोन्ही तालुक्यातल्या तब्बल 25 गावांवर विशेष लक्ष ठेवलं जाणार असून प्रतिबंधित क्षेत्रात अवैध वृक्षतोड होताना दिसली तर संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. श्रीलंकेत गॉल इथं झालेल्या 600व्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज भारतानं विजय मिळवला. पहिल्या डावात 462 आणि दुसऱ्या डावात 193 धावा करणाऱ्या भारतीय संघानं श्रीलंकेला 372 धावांचं आव्हान दिलं होतं. काल दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 4-84 झाली होती. पहिल्या डावात 4 गडी बाद करणाऱ्या मानव सुतारनं दुसऱ्या डावातही श्रीलंकेच्या 6 फलंदाजांना तंबूत परत पाठवलं, त्यामुळे श्रीलंकेचा दुसरा डाव 206 धावांवर आटोपला. नाशिक जिल्ह्यात मालेगाव 40 गाव रस्त्यावर एसटी बसची ट्रकला धडक बसल्यामुळे झालेल्या अपघातात 2 वृद्ध महिलांचा मृत्यू झाला तर 31 जण जखमी झाले. आज सकाळी 10:15 सुमाराला हा अपघात झाला. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. निवडणूक आयोगाकडून एसआयआरला पुन्हा मुदतवाढ. प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्टला तर अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी उद्यापासून सुरू होणार. धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा अशी उद्धव ठाकरे यांची सर्वोच्च न्यायालयात मागणी. विमान असलेल्या वाहनांना इंधन भरू देऊ नका, पथदर्शी प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश. आणि सर्व ग्रामसेवकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक

0: बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:50 होत आहेत.
2: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या. शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
3: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
2: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
3: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
2: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245144434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
3: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
2: ऐका दर सोमवारी 7:30 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
3: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ज्ञांचे.
4: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
5: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
4: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला 12:00 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲप वर.
6: मानवनिर्मित जंगल, पारंपरिक पायऱ्यांची विहीर, बारव, मियावाकी प्रकारचं जंगल, तलावाचं पुनर्संचयन, अष्टविनायक बागा, त्यामध्ये औषधी, सुगंधी, बांबू, जलबाग व फुलपाखरू उद्यान यांनी समृद्ध असा टिटवाळा इथला निसर्गायण हा प्रकल्प. याविषयी माहिती देणार आहेत विद्याधर वालावलकर.
7: निसर्ग आणि माणूस याच्यामधलं जे नातं आहे ना, ते नातं आपल्याला विज्ञानाच्या भाषेत पर्यावरण सांगतं. म्हणजे पर्यावरण वाचवा म्हणजे काय वाचवा, आपल्या सभोवताली जी परिस्थिती आहे ती शक्यतो मेंटेन करायचा प्रयत्न करा.
6: पर्यावरण शिक्षण आणि पर्यटन यावर आधारित या प्रकल्पाविषयी विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. निसर्गायण

0: इथली माती इथलं पाणी इथली जंगलं इथली खेडी
1: संस्कृती फुलली प्रांतोप्रांती पर्यटनातून नातं जोडी
0: बंध निसर्गाचे दृढ करण्या हवं पर्यावरण संरक्षण
1: पाठीशी शासन उद्योजकांचं धोरण करूया आनंद पर्यटन

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, मुंबईत नुकतंच

0: इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सचं राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात झालेल्या चर्चेमध्ये भारत अमेरिकेदरम्यान आर्थिक संबंधांना चालना मिळालेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांच्या प्रमुख उपस्थितीत या अधिवेशनाचं उद्घाटन झालं. बदलत्या जागतिक समीकरणाच्या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि उद्योग क्षेत्रातील दोन्ही देशांची भागीदारी कशी वाढणार यावर या संमेलनात मंथन झालं. या संमेलनाविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी आणि या संमेलनाचं फलित समजून घेण्यासाठी इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रादेशिक अध्यक्ष राघवेंद्र पोंक्षे यांच्यासोबत केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत.
1: सर, मुंबईत मंगळवारी आयोजित इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय अधिवेशनाचं उद्दिष्ट काय सांगाल आणि अधिवेशन भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या आत्ताच्या आर्थिक परिस्थितीसाठी किती महत्वाचं होतं?
2: इंडो अमेरिकन चेंबरचे नॅशनल कन्व्हेन्शन 2026 मुख्य उद्देश भारत अमेरिका संबंध केवळ गव्हर्नमेंट लेवलला ठेवण्यापेक्षा ते अधिक सखोल, व्यावहारिक आणि इकॉनॉमिकली सस्टेनेबल रिलेशनशिप कडे नेणे हा होता. धोरणकर्ते, मुत्सद्दी, उद्योग जगतातील नेते, गुंतवणूकदार आणि इनोव्हेटर्स यांना व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान भागीदारी आणि जॉईंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट यामध्ये ठोस संधी ओळखता याव्यात यासाठी हे संमेलन एक व्यासपीठ म्हणून आखण्यात आले होते. याची तीन प्रमुख कारणे आहेत. अधिक भक्कम पुरवठा साखळी उभारणे म्हणजे सप्लाय चेन. जागतिक उद्योग आपल्या पुरवठा साखळ्यांमध्ये विविधता आणून त्या अधिक सुरक्षित करण्याकडे वळत आहेत. फार्मास्युटिकल्स म्हणजे औषध निर्माण, दुर्मिळ खनिजे, प्रगत उत्पादन आणि डिजिटल पायाभूत सुविधा यासारख्या क्षेत्रात भारत आणि अमेरिका क्षमता एकमेकांना पूरक आहे. या धोरणात्मक क्षेत्रात विश्वासार्हतायुक्त पुरवठा साखळ्यांना चालना देणे हे या संमेलनाचे उद्दिष्ट होते. कारण दुसरा मुद्दा असा याच्यामध्ये की भारत अमेरिका जी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आपण म्हणतो, वर्षानुवर्ष आपण या स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मध्ये आहोत, त्याचा इकॉनॉमिक बेनिफिट्स या दोन्ही देशांना आपल्याला मिळत आहेत. याला अजून दीर्घकालीन बळकटी द्यावी त्याच्यामध्ये उद्योग जगताचं फार महत्वाचं कार्य आहे. एस्पेशली आपण जे एमएसएमई उद्योग म्हणतो यांना या साखळीमध्ये किंवा या स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मध्ये त्यांचा फार मोलाचा वाटा आहे. मोठे उद्योग तर आहेतच, आपल्या भारताकडनं बाहेर इन्व्हेस्टमेंट होत आहेत, भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट होत आहेत, पण ह्याच्यामध्ये एमएसएमईचा पुढचे काही वाटचाल आपण बघितलं तर त्याच्यामध्ये फार महत्वाचा वाटा असणार आहे. सो त्या एमएसएमईना सुद्धा आर्थिकदृष्ट्या कसा युएस बरोबर स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप करता येईल, स्केल कसं करता येईल, हे एक उद्दिष्ट ठेवून हे नॅशनल कन्व्हेन्शन आम्ही केलेलं होतं. तिसरं कारण असं विचारलं असं आहे की पुढील दशकात आकार देणाऱ्या क्षेत्रांवरती लक्ष केंद्रित करणे या कार्यक्रमात नेमक्या त्या क्षेत्रांवर भर देण्यात आला. फॉर एक्झाम्पल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, आरोग्य सेवा व जीवशास्त्र, दुर्मिळ खनिजे असतील, सेमीकंडक्टर आहेत, प्रगत उत्पादनं आणि डिजिटल पायाभूत सुविधा आणि भविष्यासाठी सज्ज मनुष्यबळ. कारण स्किल्ड मॅनपॉवर हा पुढचा महत्वाचा विषय आपल्याकडे भारतामध्ये दिसतो. कारण जशा इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये येत आहेत त्या इन्व्हेस्टमेंट करता आपल्याला स्किल मॅनपॉवर ची पण गरज भासते. हे संमेलन केवळ एक सर्वसाधारण व्यावहारिक किंवा व्यावसायिक परिषद नव्हती. भारत आणि अमेरिका आपल्या भक्कम सामरिक संबंधाचे रूपांतर प्रत्यक्ष गुंतवणूक, व्यवसाय, तंत्रज्ञान, रोजगार आणि भक्कम पुरवठा साखळ्यांमध्ये कसे करू शकतात हा त्यामागील व्यापक उद्देश होता.
1: भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार वाढीसाठी या अधिवेशनात कोणत्या प्रमुख क्षेत्रांवर विशेष भर दिला गेला?
2: या संमेलनात बेसिकली पाच प्रमुख क्षेत्रांवरती आपण भर दिला. आरोग्य सेवा व जीवशास्त्र, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सुरक्षा आणि डिजिटल पायाभूत सुविधा. तिसरं म्हणजे दुर्मिळ खनिजे, सेमीकंडक्टर आणि प्रगत उत्पादने. आणि गव्हर्नमेंट ऑफ उत्तर प्रदेशनी जे काय नवीन उद्योग आणण्याकरता ज्या सुविधा अनाऊन्स केलेल्या आहेत त्याच्यावरती आपण एक चर्चासत्र या संमेलनात ठेवलं. एकंदरीत भारत व अमेरिकेच्या क्षमता एकमेकांना पूरक असलेल्या आणि सहकार्यातून व्यापार, गुंतवणूक, इनोव्हेशन, भक्कम पुरवठा साखळी म्हणजे सप्लाय चेन व दीर्घकालीन आर्थिक वाढ निर्माण होऊ शकणाऱ्या भविष्य विमुख क्षेत्रांवरती जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित करण्यात होते या पूर्ण संमेलनामध्ये. त्या संमेलनात चर्चा सत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा डीप टेक वरती भरपूर चर्चा झाली. भारतात तयार होणारे नवीन जे उद्योग होत आहेत, स्टार्टअप्स, महाराष्ट्रात पण आपण बघितलं तर भरपूर एआय स्टार्टअप्स किंवा एआय एमएल आपण ज्याला आता मशीन लर्निंग मध्ये येणारे स्टार्टअप्स आणि डीप टेक मध्ये येणारे स्टार्टअप्स, त्याला नुसता भारत हा एकमेव मार्केट नसून परदेशात म्हणजे अमेरिकेत सुद्धा मोठं त्याचं मार्केट आहे. तो ते कसं आपण करू शकतो, कसं तिथपर्यंत पोहोचू शकतो याच्यावरती चर्चासत्र झालं.
1: सर, भारतीय उत्पादन

0: त्यांना अमेरिकन बाजारपेठेत आणि अमेरिकन गुंतवणुकीला भारतात अधिक वाव मिळवण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत?
1: भारतीय कंपन्यांना इंटरनॅशनल पार्टनरशिप्स मध्ये आणि सप्लाय चेन मध्ये आपल्याकडे इथे बॅकएंडला चांगलं पायाभूत सुविधा आणि चांगली सप्लाय चेन उभी करता येईल. भारतात अधिक अमेरिकन गुंतवणूक यावी हा सुद्धा एक याच्यातला मुद्दा होता, कारण जशी गुंतवणूक येते तशी टेक्नॉलॉजी पण आपल्याला उपलब्ध होते. आता नवीन ज्या जसं आपण मगाशी म्हणलं की हेल्थ केअर अँड लाईफ सायन्सेस मध्ये हेल्थ केअर एस्पेशली जिथे आपल्याला नवीन उत्पादने हवी आहेत किंवा नवीन टेक्नॉलॉजी हवी आहे ती जशी गुंतवणूक येईल तशीच नवीन टेक्नॉलॉजी आपल्याला उपलब्ध होऊन जाईल भारतीय कन्झ्युमर्सना सुद्धा. किंवा आपण जे काय आता आपल्याकडे इनोव्हेशन करतो आहोत किंवा आपल्याकडे आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी डेव्हलप करतोय याला जॉईंट डेव्हलपमेंट मध्ये पण आपण नेऊ शकतो. जसं भारतात उत्पादन करू, भारतात त्याचं विक्री करू, तशीच इथे उत्पादित केलेली उपकरणे किंवा प्रोडक्ट्स ही आपण अमेरिकेला एक्सपोर्ट पण करू शकतो. तो हे पण एक उद्दिष्ट आम्ही या संमेलनात ठेवलं होतं. थोडक्यात आयएससीसी एक द्विमार्गी व्यावसायिक कॉरिडॉर उभारण्याचा प्रयत्न करत आहे भारतीय कंपन्यांना अमेरिकेत प्रवेश व वाढीस मदत करणे, तर अमेरिकन कंपन्यांना भारतात गुंतवणूक, उत्पादन आणि तंत्रज्ञान व पुरवठा साखळी भागीदारी उभारण्यास प्रोत्साहित करणे असा मार्ग इंडो अमेरिकन चेंबरने तयार करण्याच्या दृष्टीने काम चालू केलेलं आहे आणि गेले 50 वर्ष आम्ही हेच करत आहोत.
0: आमचा पुढील प्रश्न हा आहे की लघु आणि मध्यम उद्योगांना या सहकार्याचा कसा आणि कितपत फायदा होणार आहे?
1: दरवर्षी इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स दरवर्षी भारतातनं एमएसएमईचं डेलिगेशन हे अमेरिकेला घेऊन जातं आणि तिथे बी टू बी मिटिंग्स किंवा विविध तिकडच्या चेंबर्स ऑफ कॉमर्सना भेटणं आणि त्याच्यातनं रिलेशनशिप्स किंवा बी टू बी अरेंजमेंट कशा करता येतील त्याच्यावरती प्रामुख्याने भर देतं. इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये सुद्धा आपण जर आमचे मेंबर्स बघितले तर तेही प्रामुख्याने एमएसएमई आहेत. मोठे उद्योग तर आहेतच पण एमएसएमई हा सुद्धा एक मोठा घटक आहे आणि त्यांच्या दृष्टीने हे जे मगाशी मी 5 एरियाज ऑफ कॉन्सन्ट्रेशन म्हणलं की जिथे जसं लाईफ सायन्स आहे, हेल्थ केअर आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, डीप टेक आहे किंवा प्रगत उत्पादन आहे, यामध्ये जे काम करतायत, करू इच्छित आहेत त्यांच्याकरता आपल्याला प्लॅटफॉर्म कसा डेव्हलप करता येईल हा एक पहिला उद्देश. गुंतवणूक अमेरिकेतनं या एरियाज मध्ये एमएसएमईज बरोबर जॉईंट व्हेंचर्स असतील किंवा टेक्नॉलॉजी ट्रान्सफर थ्रू आपण काही गुंतवणूक आणू शकतो का, एकत्र काम करू शकतो का, त्याचा एमएसएमईजना टेक्नॉलॉजी करणं किंवा एक्सपोर्ट्स द्वारे कसा फायदा होऊ शकेल ह्याच्यावरती प्रामुख्याने फोकस होता. येत्या काळामध्ये आता जर नंबर्स बघितले तर एमएसएमईचे एक्सपोर्ट्स वाढणार आहेत असं दिसत आहे आणि एमएसएमई हे अमेरिकेमध्ये सुद्धा तिकडच्या एमएसएमईज बरोबर एकत्र काम करून चांगल्या पद्धतीने उद्योग वाढू शकतील असं दिसतं.
0: भारत अमेरिका संबंध हे 21व्या शतकातील एक महत्वपूर्ण आणि निर्णायक भागीदारी म्हणून उदयास येत आहेत आणि या भागीदारीच्या पुढील टप्प्यात केंद्रस्थानी राहण्याची महाराष्ट्राची इच्छा आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले आहेत, काय सांगाल त्याविषयी?
1: मला वाटतं की मुख्यमंत्र्यांचे निरीक्षण विशेष महत्वाचे आहे कारण ते भारत अमेरिका संबंधांचे जागतिक महत्व महाराष्ट्राच्या स्वतःच्या आर्थिक महत्वाकांक्षांशी जोडते. भारत आणि अमेरिका पारंपरिक व्यापाराच्या पलीकडे जाऊन सहकार्याच्या एका नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. आयएसी संमेलन मगाशी म्हणल्याप्रमाणे जे 5 विषय आम्ही घेतले होते, लाईफ सायन्स असेल, हेल्थकेअर असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, सेमीकंडक्टर असतील, प्रगत उत्पादने असतील आणि सप्लाय चेन असेल, ही द्विपक्षीय आर्थिक सहकार्याची पुढील पिढीसाठीची महत्वाची क्षेत्रे म्हणून आपण ओळखायला पाहिजे. या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी महाराष्ट्राचं राहणं अतिशय अनुकूल स्थितीत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा सेमीकंडक्टर असेल, क्लीन एनर्जी असेल, स्वच्छ ऊर्जा ज्याला आपण म्हणतो, डेटा सेंटर असतील आणि उत्पादन आणि जागतिक क्षमता केंद्र याची उभारणी ही महाराष्ट्रात होऊ शकते आणि ऑलरेडी घडते आहे. मुख्यमंत्री यांनी 20-30 पर्यंत महाराष्ट्राला 1,00,000 कोटी डॉलरची आर्थिक व्यवस्था बनण्याची महत्वाकांक्षा व्यक्त केली आहे, ज्यात प्रामुख्याने तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, मनुष्यबळ व गुंतवणूक हे महत्वाचे चालक घटक दिसतात. भारत अमेरिका दृष्टिकोनातून पाहता यातून एक अतिशय भक्कम संधी निर्माण होताना वाटते. महाराष्ट्रात अमेरिकन गुंतवणुकीसाठी पण नेहमीच म्हणतो महाराष्ट्र हे भारताचं प्रवेशद्वार ठरू शकतं. आर्थिक राजधानी भारताची मुंबईच आहे आणि आपण जर म्हटलं तर पुणे औद्योगिक केंद्र आहे, पुण्यामध्ये जीसीसी येत आहेत, मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज येत आहेत आणि त्यामुळे पुणे, मुंबई आणि संभाजीनगर असेल, नागपूर असेल या भागांमध्ये कोल्हापूर असेल या भागामध्ये सुद्धा परदेशातनं गुंतवणूक वाढायला लागलेली आहे. आपण जर ह्याचा या दृष्टिकोनाचा विचार केला तर आर्थिक दृष्ट्या आणि तंत्रज्ञान असेल, इनोव्हेशन असेल, रिसर्च अँड डेव्हलपमेंट असेल, तर या सुविधा महाराष्ट्रामध्ये डेफिनेटली अवेलेबल आहे. या दृष्टीने संबंधाला विचारांपासून कृतीकडे नेण्याचे आय थिंक मुख्यमंत्र्यांनी पण ह्याचा चांगला सुतोवाच केला. माझ्या मते महाराष्ट्राने

0: केवळ अमेरिकन गुंतवणुकीचे एक ठिकाण न राहता भारत अमेरिका यांच्या पुढील पिढीतील तंत्रज्ञान व्यवसाय व जागतिक मूल्य साखळ्यांच्या सामायिक सहनिर्माण बनण्याची दृष्टी ठेवली पाहिजे. त्यामुळे 21व्या शतकातील एक निर्णायक आर्थिक भागीदारी ठरू शकते आणि या संबंधाच्या केंद्रस्थानी महाराष्ट्र नक्की असू शकेल.
1: भारतीय स्टार्टअप्सना अमेरिकन गुंतवणूकदार आणि मार्गदर्शक मिळवून देण्यासाठी IACC काय भूमिका बजावत आहे?
0: इंडो अमेरिकन चेंबर मध्ये स्टार्टअप्सना डेफिनेटली महत्व आहे. प्रामुख्याने स्टार्टअप्सला कनेक्टिव्हिटी देणं US मध्ये हे कार्य इंडो अमेरिकन चेंबर करतं. मेंटोरिंग असेल किंवा बिझनेस डेव्हलपमेंट करता चॅनल ओपन करून देणं असेल किंवा इंडो अमेरिकन चेंबरचं जे अमेरिकेतलं नेटवर्क आहे ते स्टार्टअप मेंबर्सना पण अवेलेबल होतं त्याचा ते वापर नक्की करू शकतात. चेंबर हे बेसिकली सपोर्ट सिस्टीम म्हणून देऊ शकते आणि स्टार्टअप्सनी त्याचा उपयोग करून घ्यावा, कारण जोपर्यंत ते चेंबरमध्ये येत नाहीत किंवा चेंबरशी संलग्न होत नाहीत तोपर्यंत त्यांना ही सपोर्ट सिस्टीम अवेलेबल होऊन मला वेळ लागेल. याच्यात दुसरी गोष्ट अशी निर्माण होणार आहे की जे गुंतवणूकदार आहेत, जे इन्व्हेस्टर्स आहेत अमेरिकेतले, त्यांना भारताच्या स्टार्टअप्स, ते भारतातली स्टार्टअप्स पर्यंत पोहोचू शकतात या प्लॅटफॉर्म थ्रू. आणि जसं मी मगाशी आधी म्हणलं की जे आम्ही डेलिगेशन घेऊन जातो अमेरिकेला त्याच्यामध्ये सुद्धा स्टार्टअप्स हे सहभागी होऊ शकतात, जेणेकरून तिकडचे जे इन्व्हेस्टर्स असतील किंवा इन्व्हेस्टर नेटवर्क्स असतील त्यांच्याशी ते भेटू शकतात, एंटरप्रेन्युअरशी भेटू शकतात आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना मेंटरशिप मिळू शकते, त्यांना इन्व्हेस्टिंग इन्व्हेस्टर्स मिळू शकतात आणि त्याचा त्यांना ग्रोथ ऑफ स्टार्टअप्सचा त्यांना त्याचा नक्की उपयोग होऊ शकेल.
1: सर, शेवटचा प्रश्न, भारत आणि अमेरिकेचे व्यापारी संबंध येणाऱ्या काळात कोणत्या एका नव्या उंचीवर पोहोचतील असं तुम्हाला वाटतं?
0: मला असं वाटतं पुढे पाहता भारत अमेरिका व्यापार व आर्थिक संबंध अधिक सखोल, विविधता युक्त आणि टेक्नॉलॉजी ड्रिव्हन असे होतील. सध्याच्या संबंधांचे रूपांतर अधिक भक्कम व्यावसायिक, टेक्नॉलॉजी ड्रिव्हन, संस्थात्मक सहकार्य याकडे जातील. लाईफ सायन्सेस, हेल्थ केअर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सेमीकंडक्टर्स, दुर्मिळ खनिजे, प्रगत उत्पादन आणि प्रामुख्याने सप्लाय चेन ही सर्वाधिक क्षमता असलेली क्षेत्र दिसतात. या क्षेत्रात दोन्ही देशांची क्षमता परस्पर पूरक अशी दिसते आणि आय थिंक या कन्व्हेन्शन मधनं गुंतवणूक आणि भागीदारीची व्यावहारिक संधी शोधल्या जातील असं दिसतं. IACCचा दृष्टिकोन हा संबंध अधिक द्विमार्गी बनवण्याचा आहे. अमेरिकन कंपन्यांना भारताच्या वाढीत सहभागी करून घेणे तर भारतीय उद्योगांना अमेरिकेत गुंतवणूक, टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट असेल किंवा टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करून घेणे भारताकडे आणि त्यांच्या उद्योगाचा विस्तार करण्याकरता मदत करणे असं राहील. केवळ जास्त व्यापार नव्हे तर नवी गुंतवणूक, टेक्नॉलॉजी पार्टनरशिप्स असतील, नवीन इन्व्हेस्टमेंट असतील, मॅन्युफॅक्चरिंग मधली स्केलेबिलिटी असेल आणि प्रामुख्याने सप्लाय चेन आणि दोन्ही देशातील रोजगार संधी हे अपेक्षित परिणाम दिसतात. त्यामुळे संमेलन संवादातून विचारांपासून कृतीकडे जाण्याचं व्यासपीठ ठरावे अशी आमची अपेक्षा आहे. जिथून निर्माण झालेली भागीदारी हे IACCचं उद्दिष्ट आहे. थोडक्यात काय तर भारतीय भारत आणि अमेरिका संबंधाची पुढील उंची म्हणजे पारंपरिक व्यापारा पलीकडील जाणारी एक व्यापक भागीदारी असेल असं मला वाटतं. आणि याच्यात प्रामुख्याने गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टमेंट असतील, टेक्नॉलॉजी असेल, इनोव्हेशन असेल आणि विश्वासार्ह पुरवठा साखळी आणि जॉईंट डेव्हलपमेंट होणारी रिसर्च होणे किंवा R&D असेल याच्यातनं नवीन तंत्रज्ञान डेव्हलप करणं आणि त्यातनं ऑब्व्हियसली स्टार्टअप्सना त्यातनं मदत होईल, MSMEsना मदत होईल असं आम्हाला वाटतं.
1: खूप खूप धन्यवाद सर.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍप वर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुशीला वेंगुर्लेकर, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन अभय धुमाळ.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229° 9' अर्थात 1305 kHz तसंच FM बँड 102 MHz. 7:30 प्रसारित करीत आहोत आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम शेतशिवार. तत्पूर्वी
1: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
2: मित्रा,
1: तूही माझ्यासारखं

0: महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
1: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेत शिवार या कार्यक्रमामध्ये मी वैशाली वांगीकर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमात ऐकूयात गाजर गवत निर्मूलन जनजागृती सप्ताहानिमित्त डॉक्टर अशोक जाधव, माजी उपसंचालक संशोधन, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, पावसाळा सुरू झाला की शेताच्या बांधावर, रस्त्याच्या कडेला तसेच मोकळ्या जागांमध्ये गाजर गवत मोठ्या प्रमाणात उगवताना दिसतं. गाजर गवत हे केवळ शेतातील तण नसून मानवी आरोग्य, पशुधन आणि पर्यावरणासाठीही घातक ठरणारे तण आहेत. त्यामुळे त्याचे योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने निर्मूलन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. गाजर गवताच्या वाढीला आळा घालण्यासाठी जनजागृती व्हावी, त्यासाठी आपण शेतकरी, विद्यार्थी मित्र, सर्वसामान्य नागरिक या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं या उद्देशाने गाजर गवत निर्मूलन सप्ताह आयोजित केला जातो. तर शेतकरी बंधूंनो, याच अनुषंगाने या सप्ताहाच्या निमित्ताने गाजर गवताची ओळख, त्याचे दुष्परिणाम, निर्मूलनाच्या पद्धती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर अशोक जाधव, माजी उपसंचालक संशोधन, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी. आणि सरांकडनं गाजर गवत जनजागृती सप्ताह निमित्त ची माहिती घेऊयात. नमस्कार सर.
2: नमस्कार
1: सर. आजच्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे सर तुमचं. सर, आता सर्वांना माहितीच आहे की गाजर गवत हे एक तण आहे आणि ह्या तणापासून विविध आजार होतात किंवा ते आपल्या पर्यावरणाला खूप घातक आहे हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. पण हे गाजर गवत जनजागृती सप्ताहाविषयी थोडक्यात आमच्या शेतकरी बांधवांना आपण काय सांगाल?
2: गाजर गवत जागृती सप्ताह 16 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट या दरम्यान दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा साजरा करण्यात येत आहे. तण विज्ञान संशोधन संचालनालय जबलपूर यांच्या वतीनं हा सप्ताह दरवर्षी साजरा करण्यात येतो. आता या सप्ताहाच्या दरम्यान नागरिकांना गाजर गवताचे दुष्परिणाम, त्यांचं नियंत्रण किंवा गाजर गवताचा काय उपयोग आहे का याबद्दल जागृती केली जाते.
1: अच्छा.
2: यासाठी निरनिराळे उपक्रम राबविले जातात, जसं की पोस्टर आहे, घडीपत्रकाचं वाटप आहे, परिपत्रकाचं वाटप आहे, किंवा भाषणं आयोजित केली जातात आणि त्याद्वारे ती माहिती दिली जाते.
1: अच्छा.
2: आता काही ठिकाणी प्रभात फेरी पण काढली जाते किंवा प्रश्नमंजुषा घेतल्या जातात. त्याचप्रमाणे सामूहिक गाजर गवत उपटण्याचा कार्यक्रम किंवा मेक्सिकन भुंगे सोडण्याचा कार्यक्रम यासारखे उपक्रम सगळीकडे राबवले जातात. परिस्थितीनुसार जिथं ज्याची आवश्यकता आहे त्याप्रमाणे त्याचा अवलंब केला जातो आणि हा गाजर गवत जागृती सप्ताह हा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा साजरा करण्यात येत आहे.
1: अच्छा. तर आता गाजर गवत नेमकं काय आहे याविषयी आमच्या समस्त शेतकरी बांधवांना काय सांगाल?
2: गाजर गवताचं इंग्रजी नाव आहे पार्थिनियम हिस्टोरिफोरस आणि मराठी त्याला गाजर गवत म्हणतात किंवा पांढरी फुली किंवा काँग्रेस गवत सुद्धा म्हणतात. आता गाजर गवत हे ऑस्ट्रेसी कुळातलं आहे आणि ते एक सरळ वाढणारं वार्षिक तण आहे आणि याची पानं गाजराच्या पानांच्या आकाराची असल्यामुळं त्याला गाजर गवत असं म्हणलं जातं.
1: बरं.
2: गाजर गवताचा उगम हा साधारण मेक्सिको, अमेरिका, त्रिनिदाद आणि अर्जेंटिना इथून झाला असा समज आहे. पहिल्यांदा भारतामध्ये गाजर गवत हे 1956 पुणे शहराच्या जवळपासच्या भागामध्ये आढळून आलं आणि त्यानंतर त्याचा झपाट्यानं प्रसार हा सर्व देशभर झाला. सध्या देशामध्ये सगळ्या ठिकाणी प्रत्येक राज्यात या गाजर गवताचा प्रादुर्भाव झाल्याचं आपल्याला दिसून येतं.
1: अच्छा. सर, आता हे गाजर गवत काय आहे आणि तो कुठून आला याविषयी तुम्ही सांगितलं, पण नेमका ह्या गाजर गवताचा प्रसार कसा होतो बरं?
2: गाजर

0: गाजरगवताचा प्रसार हा सध्या सगळीकडेच आपल्याला दिसून येतो. गाजरगवताचा उपद्रव हा रस्त्याच्या कडेला, रेल्वेचे ट्रॅक, पडीक जमिनी, रिकाम्या जागा, औद्योगिक प्रक्षेत्र, त्याचप्रमाणे पाण्याचे पाट, त्याच्या भोवतीची जागा इथं दिसून येतो. याशिवाय शेतामध्ये उभ्या पिकातही मोठ्या प्रमाणामध्ये गाजरगवताचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. गाजरगवताचा प्रसार हा प्रामुख्याने हवा, पाणी, अवजारं, बियाणे किंवा जनावरं यांच्या माध्यमातून होतो. आणि गाजरगवताचं बी हे हलकं असल्यानं हवेद्वारे सहज एका ठिकाणावर उडून दुसरीकडे जातं आणि त्याचा प्रसार होतो.
1: अच्छा, मग हे गाजरगवत ओळखायचं कसं बरं?
0: गाजरगवताची पानं ही गाजराच्या पानासारखी असतात. झाडाची उंची साधारण 1.5 मीटर पर्यंत असते. एका झाडा साधारणपणे 4 ते 5 फांद्या असतात. हिरव्या रंगाच्या ह्याच्या खोडावर लव असते. फुलं पांढऱ्या रंगाची असतात. साधारणपणे प्रति चौरस मीटर क्षेत्रात एका गाजर गवताच्या झाडापासून 15 ते 20 हजार बिया तयार होतात. आणि हे बी एकदम हलकं असतं, त्यामुळं पाणी आणि हवेद्वारे सहज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातं.
1: सर, आता गाजर गवत ओळखायचं कसं किंवा त्याचा प्रसार कसा होतो हे सांगितलं. आता महत्वाचा मुद्दा असा आहे की गाजर गवताचा जो दुष्परिणाम आहे तर तो कशावर होतो किंवा आपल्या पर्यावरणावर कसा त्याचा दुष्परिणाम होतो आणि मानवजातीवर पण त्याचा कसा परिणाम होतो याविषयी काय सांगाल?
0: गाजर गवत निर्मूलन सप्ताह साजरा करण्यामागचा उद्देशच असा आहे, नियंत्रण करायचंय, नायनाट करायचंय. कारण की गाजरगवतमुळं बरेचसे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात. आता गाजरगवत हे तसं विषारी आहे आणि अलर्जिक आहे, त्यामुळे ते मनुष्य आणि जनावरांना सुद्धा अपायकारक दिसून आले. भारतामध्ये या तणामुळं बऱ्याच माणसाला त्वचेला खाज येणे, अस्थमा होणे, नाक गळणे किंवा दमा होणे यासारखे रोग झालेले आपण पाहतो. गाजरगवत भरमसाठ वाढल्यामुळं रस्त्याच्या दुपतर्फाला कोंडी होते आणि तसेच त्याच्यामुळं काय होतं की जमिनीची बाजारी किंमत सुद्धा कमी होते. तसेच बगीचा, पार्क, राहत्या घरावरील जागा याच्यावर सुद्धा त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो. आता गाजरगवतामुळं सर्व प्रकारची पिकं, बागा, लागवडीची पिकं, तसेच त्याचप्रमाणे जंगलातही प्रदूषण झालेलं आपल्याला दिसून येतं. पिकाच्या उत्पादनामध्ये घट तर होते, शिवाय पर्यावरणाचा सुद्धा ऱ्हास होतो आणि जी क्वालिटी आहे किंवा जी पिकं आहे त्याची गुणवत्ता सुद्धा कमी होते. आता जनावरांमध्ये म्हणलं तर दुभत्या जनावरानं जर खाल्लं तर त्याच्या दुधाचा वास येतो. शिवाय बऱ्याच वेळेला जनावरांच्या नाकपुड्या सुजणं, घसा घरघरणं, त्वचेला पुरळ येणं, जनावराला चक्कर येणं, ताप येणं असे प्रकार सुद्धा दिसून येतात.
1: अच्छा सर, मात्र हे गाजरगवताचं जर आपल्याला व्यवस्थापन एकात्मिक पद्धतीनं करायचं असेल तर ते आपण कसं करायला हवं बरं?
0: गाजरगवताचं नियंत्रण निरनिराळ्या पद्धतीनं एकाच वेळी व्यवस्थितपणे एकापेक्षा जास्त पद्धती वापरून करणं शक्य आहे. आणि यासाठी कोणतीही एकच पद्धत वापरणं संपूर्ण गाजरगवत निर्मूलन करणं शक्य होत नाही. त्यामुळं आपल्याला गरजेनुसार, तिथल्या परिस्थितीनुसार वेगवेगळ्या पद्धतीचं एकत्रीकरण करून एकाच वेळेला एकापेक्षा जास्त पद्धती वापरून आपल्याला गाजरगवताचं निर्मूलन करावं लागतं.
1: अच्छा, मग त्या पद्धती कोणकोणत्या आहेत?
0: एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीमध्ये गाजरगवत निर्मूलनासाठी भौतिक पद्धत आहे, लागवडीची पद्धत आहे, रासायनिक पद्धत आहे, त्याचप्रमाणे जैविक पद्धत आहे. या पद्धतीपैकी एकाच वेळेला एक किंवा त्यापेक्षा जास्त पद्धती वापरल्या तर आपण त्याला एकात्मिक पद्धती किंवा एकात्मिक व्यवस्थापन पद्धती असं म्हणतो.
1: अच्छा, एकात्मिक व्यवस्थापनामध्ये भौतिक, लागवडीय, रासायनिक आणि जैविक पद्धतीने आपण कसं नियंत्रण करू शकतो हे तर तुम्ही सांगितलं, पण नेमकं भौतिक नियंत्रण आपण कशा पद्धतीने करायला हवं याविषयी आपण काय सांगाल?
0: भौतिक नियंत्रणाची पद्धत ही खूप महत्त्वाची पद्धत आहे आणि ही प्रमुख पद्धत आहे. आता जसं खरीपामध्ये गाजरगवत फुलावर येण्याच्या अगोदर उपटून टाकायचं, मग ही सर्वात चांगली पद्धत आहे. आणि यामुळं काय होतं की पुढं जे गाजरगवताचं बी तयार होणार आहे ते तयार होत नाही आणि त्याचा पुढचा प्रसार थांबतो, पुढच्या पिढ्या ज्या आहेत त्या तयार होत नाहीत. म्हणून गाजरगवत उपटून काढणं आणि तेही फुलावर येण्याच्या अगोदर हे खूप महत्त्वाचं आहे. आता हे गाजरगवत उपटीत असताना हातमोजे घालणं, डोळ्याला चष्मा लावणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यामुळं आपल्याला अलर्जी होऊ शकते किंवा फोड येऊ शकतात, त्याच्यानंतर पुरळ येऊ शकते. त्याच्यामुळं हातमोजे घालणे, तोंडाला रुमाल बांधणे किंवा मास्क लावणे, त्याच्यानंतर त्या व्यक्तीची जी काही आरोग्याची काळजी आहे ती घेणं खूप महत्त्वाचं आहे.
1: अच्छा,
0: आता तसं पाहिलं तर गाजरगवत ही काही एका व्यक्तीची समस्या नाही, तर तो एक सामाजिक

0: प्रश्न आहे. आणि म्हणून एका गल्लीतील लोक किंवा एका वार्डातले लोक किंवा एखाद्या शाळेतले सर्व मुलं, एखाद्या कॉलेजचे सर्व मुलं किंवा एखाद्या मंदिराच्या भोवतीचा परिसर, अशा ठिकाणी एकत्रितरित्या सर्वांनी एकत्र येऊन ठराविक भूभागामधलं गाजर गवत जर एका विशिष्ट वेळेला सर्वांनी एकदाच उपटलं, म्हणजे एक चळवळ म्हणून जर काम केलं, जसं आपण पोलिओची चळवळ किंवा इतर लसीकरणाची चळवळ राबवतो, तर अशी जर मोहीम एकाच वेळी राबवली आणि त्याच्यासाठीच हा गाजर गवत जनजागृती सप्ताह आपण साजरा करतोय की या कमीत कमी या सप्ताहामध्ये तरी सर्व लोकांनी एकत्र येऊन आपल्या भागातलं जर गाजर गवत काढून टाकलं, कारण आता गाजर गवत फुलर येत आणि हे फुलरत असताना जर काढून टाकलं तर त्याचं बी पुढे पडणार नाही आणि पुढे त्याचे पुढच्या हंगामामध्ये पुढच्या वर्षी त्याची वाढ होणार नाही. आणि म्हणून हे काम एकत्रितरित्या सगळ्यांनी एकत्र येऊन कमीत कमी भौतिक नियंत्रण म्हणजे जागेजागेवर उपटून काढणं हे केलं पाहिजे.
1: अच्छा, तर अशा पद्धतीनं आपल्याला भौतिक पद्धतीनं गाजर गवताचं नियंत्रण आपल्याला करता येईल. सर, आता त्यामध्ये तुम्ही सांगितलं की लागवडीय पद्धतीनं सुद्धा आपण गाजर गवताचं नियंत्रण करू शकतो, तर याविषयी काय सांगाल बरं?
0: प्रत्येक शेतकऱ्यानं पिकाची लागवड करताना गेल्या वर्षीचं जे बाधित क्षेत्र आहे, म्हणजे गेल्या वर्षी आपण जिथं गाजरगवत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसलं, तर तिथं विशेष काळजी घेतली पाहिजे.
1: अच्छा.
0: आणि यासाठी त्या ठिकाणी जोरात वाढणारी पिकं किंवा उंच वाढणारी पिकं जसं ज्वारी, बाजरी, मका, धेंच्या यासारखी पिकाची लागवड केली पाहिजे. आणि ती जर लागवड केली तर गाजरगवतीची वाढ रोखण्यासाठी त्याचा फायदा होतो. पेरणीनंतर ज्यावेळेस पीक उगवल तर दोन पिकाच्या ओळीतलं जे गाजर गवत आहे ते पण काढून टाकलं पाहिजे. म्हणजे एकंदरीत जे आपण लागवडीचं क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये पिकाची फेरपालट करून पीक बदलून किंवा ज्या पिकामुळं गाजर गवताची वाढ जास्त होणार नाही असं पीक आपण त्या ठिकाणी टाकून आपण त्या ठिकाणी त्याचं व्यवस्थापन व्यवस्थितरित्या करू शकतो.
1: अच्छा, मग रासायनिक पद्धतीनं नियंत्रण कसं करता येईल बरं गाजर गवताचं?
0: हा, ही फार महत्वाची पद्धत आहे. ज्या वेळेला आपण इतर पद्धती वापरू शकत नाही त्यावेळेला ही रासायनिक पद्धत आपण वापरतो. आता गाजर गवताच्या नियंत्रणासाठी परिस्थितीनुसार निरनिराळ्या रसायनांचा किंवा तणनाशकांचा वापर केला जातो. पडीक जमिनी, रस्त्याच्या कडेच्या जागा किंवा इमारतीच्या अवतीभोवतीची जागा जिथं पीक लागवड होत नाही अशा ज्या जमिनी आहेत त्या ठिकाणचं गाजर गवत नियंत्रण करण्यासाठी आपण ग्लायफोसेट या तणनाशकाची फवारणी करतो. तर जिथं चराऊ जमिनी आहेत किंवा ज्या ठिकाणी गवत सोडून फक्त गाजर गवतच नियंत्रण करायचं आहे अशा ठिकाणी मेट्रीब्युजिन किंवा 240 याचा वापर आपण करत असतो. निरनिराळ्या पिकात गाजर गवताच्या नियंत्रणासाठी शिफारसी केलेल्या आहेत.
1: अच्छा.
0: आणि त्या गाजर गवताच्या नियंत्रणासाठी जे आपण तणनाशक आहे ते पिकानुसार वेगवेगळं सांगितलेलं आहे.
1: अच्छा.
0: आणि त्याच तणनाशकाचा आपण तिथं वापर करायला पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर सोयाबीन किंवा बटाटे किंवा टमाटे या पिकामध्ये पीक उगवणीच्या पूर्वी मेट्रीब्युजिन हे 0.5 किलो प्रति हेक्टर याप्रमाणे पीक पेरणीनंतर परंतु उगवणीपुरती लगेच फवारणी त्याची करायला पाहिजे.
1: अच्छा, तर अशा रासायनिक पद्धतीनं गाजर गवताचं नियंत्रण आपण करू शकू. सर, आता त्याचसोबत तुम्ही सांगितलं की जैविक पद्धतीनं सुद्धा आपण गाजर गवताचं नियंत्रण करू शकतो, तर याविषयी काय सांगाल बरं?
0: जैविक नियंत्रण पद्धती म्हणजे काय? तर नैसर्गिक शत्रूंचा वापर करून गाजर गवताचा नायनाट करणं. आता गाजर गवताचे जैविक नियंत्रण, त्याचा जे नैसर्गिक शत्रू आहेत म्हणजे कीटक असतील, भुंगे असतील, निमॅटोड असतील किंवा इतर स्पर्धात्मक वनस्पती असतील यांच्याद्वारे करता येतं. आता जैविक पद्धती ही एक कमी खर्चाची आहे आणि पर्यावरणाला हानिकारक नसते, म्हणजे पर्यावरण पूरक असते आणि यासाठी वारंवार खर्च करण्याची गरज नाही. एकदाच खर्च केला की ती पुन्हा पुन्हा काम करते. ही पद्धती इतर नियंत्रण पद्धतीला पूरक म्हणून वापरली जाते. आता या पद्धतीमध्ये गाजर गवताचे नैसर्गिक शत्रू यांचा वापर केला जातो. आता गाजर गवताच्या नियंत्रणासाठी साधारण 1982 झायगोग्रामा बायकोलोरेटा हे भुंगे मेक्सिकन या देशातून आणून आपण वापरले होते. आणि हे भुंगे फक्त गाजर गवतच खातात, इतर कुठली वनस्पती किंवा पीक खात नाहीत, म्हणून भारतात याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करण्यात येत आहे.
1: सर, तुम्ही आता बोलता बोलता म्हणालात की भुंग्याचा आपण गाजर गवताच्या नियंत्रणासाठी आपण वापर करू शकतो, तर या भुंग्याविषयी काय सांगाल बरं?
0: झायगोग्रामा या मित्र कीटकाद्वारे गाजर गवताचं जैविक नियंत्रण आर्थिकदृष्ट्या फायद्याचं दिसून आले. आता मेक्सिकोमधून गाजर गवतावर उपयोग करणारा हा झायगोग्रामा भुंगा आपण आयात केला.
1: अच्छा.
0: म्हणून ह्या भुंग्याला कधी कधी मेक्सिकन भुंगा असं सुद्धा आपण म्हणतो. आता या भुंग्याचे प्रौढ जे आहेत ते पांढरे असतात आणि त्यावर काळसर रंगाच्या सरळ

0: किंवा नागमोडी रेषा असतात.
1: अच्छा.
0: आता ह्या रेषा कधी कधी त्रिशूलाकार असल्यामुळं या भुंग्यांना त्रिशूल भुंग असं सुद्धा म्हणलं जातं.
1: अच्छा.
0: आता हे जे प्रौढ आहे ते भुंगे हे साधारण आकाराने मध्यम म्हणजे 6 सेंटीमीटर लांब असतात, तर मादी भुंगे नारापेक्षा आकाराने थोडे मोठे असतात.
1: अच्छा.
0: मादी भुंगे अलग अलग किंवा गुच्छात पानाच्या खालील बाजूला साधारणपणे 2000 अंडी घालतात.
1: अच्छा.
0: अंड्याचा रंग पिवळ सर असतो. अंड्यातून अळ्या बाहेर पडल्या की त्या लालसर होतात. अंडी अवस्थेचा कालावधी हा 4 ते 6 दिवसाचा असतो. अळ्यांचा 4 अवस्था 6 ते 10 दिवसात पूर्ण होतात. तर कोश अवस्था 9 ते 10 दिवसाची असते. भुंग्यांचा एकूण कालावधी 2 ते 3 महिन्याचा असतो. आता हे जे भुंगे आहेत हे गाजर गवताच्या पानावर आपली उपजीविका करतात. अंड्यातून बाहेर निघालेल्या झायगोग्रामाच्या अळ्या गाजर गवताच्या शेंड्याची कोवळी पानं खातात.
1: अच्छा.
0: प्रथम अळ्या शेवटच्या कळ्या सह कळ्या आणि नंतर पाण्याच्या कडेने खातात. तरुण अळ्या झाडाची वाढ आणि फुले येण्याचे थांबवितात.
1: अच्छा.
0: पुढं वाढ झालेल्या अळ्या रंगाने पिवळ्या पडतात आणि कसलीही हालचाल न करता सूक्ष्म होऊन जमिनीमध्ये कोशावस्थेमध्ये निघून जातात.
1: अच्छा.
0: आता ही कोशावस्था साधारण 9 ते 10 दिवसांची असते. भुंगे जमिनीतून निघतात. पावसाळ्यात जून ते ऑक्टोबरपर्यंत भुंगे गाजर गवत खातात.
1: अच्छा.
0: भुंगे आणि अळ्या गाजर गवतावर जगत असल्यामुळे ते गाजर गवत नष्ट करण्यासाठी त्याची खूप मदत होते. आता गाजर गवताची लवकर वाढ होत असल्याने गाजर गवताचं ताबडतोब नियंत्रण आपल्याला दिसत नाही. परंतु हळूहळू ते खाऊन खाऊन शेवटी गाजर गवताची पानं संपतात. आणि ही पानं संपल्यामुळं काय होतं की ते जे फुलं आहेत त्याला फुलंच लागत नाहीत गाजर गवताला.
1: अच्छा.
0: जरी समजा फुलं लागले तरी त्याच्यामध्ये बी भरत नाही, म्हणून ते झाड त्या ठिकाणी वाळून जातं.
1: अच्छा.
0: आता हे भुंगे जे आहेत ते कसे आहेत की गाजर गवत उपलब्ध नसलं तरी भुंगे जमिनीमध्ये सुप्त अवस्थेमध्ये निघून जातात.
1: अच्छा.
0: साधारणपणे नोव्हेंबर महिन्यानंतर भुंगे जमिनीमध्ये 7 ते 8 महिने दडून बसतात. आणि पुढल्या वर्षी जेव्हा पावसाळा सुरू होईल तेव्हा पाऊस आल्यानंतर परत ते निघून गाजर गवत खायला सुरू करतात आणि त्याचा नाश करतात. आता हे भुंगे एखाद्या वातावरणात किंवा एखाद्या ठिकाणी स्थित झाले की पुढच्या वर्षी पुन्हा भुंगे सोडण्याची त्याच्या ठिकाणी गरज नाही. गाजर गवताच्या उत्पादनासाठी शेतामध्ये साधारणपणे प्रति हेक्टर 500 भुंगे सोडले पाहिजे. आणि हे भुंगे स्थिर झाले की ते प्रभावी नियंत्रण केल्याचं दिसून आले. तसंच हे भुंगे शक्यतो मनुष्य प्राण्याला कुठलाही अडथळा आणत नाहीत किंवा कुठलाही त्रास होत नाही त्याच्यामुळे. झायगोग्रामामुळे मनुष्य प्राण्याला कोणतेही त्रास होत नाही. उलट गाजर गवतावर झायगोग्राम आपली उपयोग करून मनुष्य प्राण्यावर एक प्रकारे मदतच करतो. प्रतिकूल परिस्थितीतही झायगोग्रामामुळे गाजर गवताचं आपल्याला प्रभावी नियंत्रण केलेलं पाहायला मिळतं.
1: अच्छा. सर, ज्या स्पर्धात्मक वनस्पती जे आहे तर त्यांच्या लागवडीद्वारे आपण गाजर गवताचं नियंत्रण कसं करू शकतो बरं?
0: हा एक महत्त्वाचा विषय आहे की गाजर गवताबरोबर वाढणारी जी स्पर्धात्मक वनस्पती आहे म्हणजे जी वाढली ती गाजर गवताला स्पर्धा करते. तर गाजर गवताचं त्याच्या नैसर्गिक स्पर्धात्मक वनस्पती आहे त्याच्याद्वारे नियंत्रण करता येतं. आता उदाहरण सांगायचं झालं तर तरोटा आहे किंवा आघाड आहे. आता तरोट्याचा उपयोग गाजर गवताची वाढ रोखण्यासाठी केला जातो.
1: अच्छा.
0: याच्यासाठी काय केलं जातं की तरोट्याचं बी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये गोळा करून गाजर गवत प्रभावित क्षेत्रात साधारणपणे एप्रिल मे महिन्यात पावसाळ्याच्या अगोदर पसरून जमिनीवर टाकलं जातं. आणि उगवणीनंतर तरोटा हे पीक जोरात वाढतं, दाट वाढतं आणि त्यामुळे ते गाजर गवताला वाढूच देत नाही आणि त्याच्यासाठी स्पर्धा करतं आणि त्यामुळे त्या गाजर गवताचं जे वाढ आहे ती रोखली जाते, त्याचा प्रसार रोखला जातो आणि अशा प्रकारे आपण त्याचं अप्रत्यक्षरित्या नियंत्रण करू शकतो.
1: गाजर गवताचे वापराद्वारे व्यवस्थापन कशा पद्धतीने करायला हवं
0: ही सुद्धा एक पद्धत आहे. म्हणजे जे काही गाजर गवत आहे त्याचा उपयोग करायचा, चांगला उपयोग करायचा. आता गाजर गवत वाढीच्या काळात कापून त्यापासून उच्च प्रतीचं कंपोस्ट तयार करता
1: येतं.
0: याद्वारे त्याचं नियंत्रण होतं. आता त्यासाठी नेडॅपचा खड्डा वापरून सुद्धा कंपोस्ट करता येतं किंवा साध्या खड्ड्यामध्ये आपण गाजर गवत, शेण, माती यांचे थरावर थर देऊन हा खड्डा भरावा लागतो आणि हा भरून ठेवला खड्डा साधारण 2 ते 3 महिने जर झाकून व्यवस्थित ठेवला तर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कुजून त्या गाजर गवताचं चांगल्या प्रतीचं कंपोस्ट तयार होतं. म्हणजे एक प्रकारे आपण वापर करून सुद्धा त्याचं व्यवस्थापन या ठिकाणी करू शकतो.
1: सर, जाता जाता आमचे जे समस्त शेतकरी बांधव आहेत त्यांना गाजर गवत जागृती सप्ताहानिमित्त या मुलाखतीच्या माध्यमातून काय संदेश द्याल?
0: सप्ताहाच्या निमित्तानं मी सर्व शेतकरी बांधव आणि सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी हा सप्ताह साजरा करून या सप्ताहाच्या दरम्यान एकट्या दुकट्यानं नाही तर गटानं समूह गटानं शेतकरी मंडळ असेल, महिला मंडळ असेल, भजनी मंडळ असेल किंवा शाळेतली मुलं असतील

0: किंवा काही क्रीडा खेळाडू असतील यांच्या गटानं कमीत कमी त्यांच्या गल्लीमध्ये त्यांच्या वार्डामध्ये किंवा एखाद्या विशिष्ट एरियामध्ये मंदिराभोवती या ठिकाणी ह्या दरम्यान कमीत कमी एकच काम म्हणजे फुलावर येण्याच्या अगोदरचं गाजर गवत काढून टाकणं. एकदाच जर सगळ्यांनी केलं तर एक चळवळ होईल आणि एक प्रकारे निर्मूलन करण्यासाठी त्याची मदत होईल आणि म्हणून सगळ्यांनी हे काम या सप्ताहाच्या निमित्तानं करावं असं मी आवाहन या प्रसंगी करतो.
1: अच्छा सर, तुम्ही इथं आलात आणि आमच्या समस्त शेतकरी बांधवांना गाजर गवत जागृती सप्ताहानिमित्त ह्या सप्ताहाचा उद्देश काय आहे आणि गाजर गवताचा प्रसार कसा होतो, ओळख कशी आहे आणि त्याचप्रमाणे आपण एकात्मिक पद्धतीनं त्याचं नियंत्रण कसं करू शकतो याविषयी सविस्तर असं मार्गदर्शन केलं. या मार्गदर्शनाबद्दल मी आकाशवाणी परभणी केंद्राच्या वतीने आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: नमस्कार.
2: शेतकरी बंधूंनो, आताच आपण गाजर गवत निर्मूलन जनजागृती सप्ताहानिमित्त डॉक्टर अशोक जाधव, माजी उपसंचालक संशोधन, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. शेतकरी बंधूंनो, यानंतर कार्यक्रमात ऐकूयात ग्रामीण कृषी मौसम सेवा अखिल भारतीय समन्वित कृषी हवामानशास्त्र संशोधन प्रकल्प वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून प्राप्त झालेला कृषी विषयक सल्ला यातील माहिती. शेतकरी बंधूंनो, सोयाबीन पिकात पाने खाणाऱ्या अळीचा आणि खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. याच्या व्यवस्थापनासाठी प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इथिऑन 50% 600 मिली किंवा थायमेक थोकजाम 12.6% अधिक लॅम्डा सायहेलोथ्रीन 9.5% 50 मिली किंवा प्रादुर्भाव खूप जास्त असेल तर क्लोरॅन्ट्रा निलिप्रोल 18.5% 60 मिली प्रति एकर. यापैकी कुठल्याही एका कीटकनाशकाची पावसाची उघाड बघून फवारणी करावी. सोयाबीन पिकात पिवळ्या मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असेल तर याच्या व्यवस्थापनासाठी पिकातील पिवळा मोझॅक प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. सोयाबीन पिकावरील पिवळा मोझॅकच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामापिरिड 25% अधिक बायफ्रेंथ्रिन 25% WP 100 ग्रॅम किंवा बीटा सायफरमेथ्रिन 8.49% अधिक इमिडॅक्लोप्रिड 19.81% OD 140 मिली प्रति एकर. यापैकी एका कीटकनाशकाची पावसाची उघाड बघून आपल्याला फवारणी करायची आहे आणि या कीटकनाशकासोबत दुसरे कुठलेही औषध मिसळू किंवा फवारू नये. सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सोयाबीन पीक पिवळे दिसत असून याच्या व्यवस्थापनासाठी EDTA चिलेटेड मिक्स मायक्रोन्युट्रियंट ग्रेड 250 ग्रॅम किंवा 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. सोयाबीन पिकाला पाण्याचा ताण बसत असेल तर 1% पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी. खरीप ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे आणि याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टिन बेंझोइड 5% 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 SC 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आता जी कीटकनाशकं सांगितली ती आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करायची आहे. फवारणी करताना कीटकनाशक पोंग्यात पडेल अशा प्रकारे फवारणी करावी. खरीप ज्वारी पिकात आंतरमशागतीची कामे करून पीक तणविरहित ठेवावं. बाजरी पिकात आंतरमशागतीची कामे करून पीक तणविरहित ठेवावं. बाजरी पिकात पाण्याचा ताण बसत असेल तर 1% पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी. ऊस पिकात पायरीला या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे आणि या किडीच्या निरीक्षणासाठी आणि मोठ्या प्रमाणात प्रोड जमा करून नष्ट करण्यासाठी 1 प्रकाश सापळा प्रति 5 एकर क्षेत्र या प्रमाणात पिकांच्या उंचीच्या 1/2 फूट उंचीवर लावून सायंकाळी 6 ते रात्री 10 यावेळेत चालू ठेवावा. किडीच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20% 600 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारावं. ऊस पिकात पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे आणि याच्या व्यवस्थापनासाठी इमिडॅक्लोप्रिड 17.8% 60 मिली किंवा ॲसिफेट 75% 400 ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे पावसाची उघाड बघून फवारणी करावी. आवश्यकता असेल तर 10 दिवसानंतर दुसरी फवारणी करावी. मात्र मित्र किडींची संख्या जास्त असेल तर अनावश्यक दुसरी फवारणी टाळावी. हळद पिकास देखील आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करायचं आहे आणि हळद पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करायचं आहे. मंडळी, संत्रा, मोसंबी,

चिक्कू आणि फुलशेती यासाठी आपल्याला आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करायचं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करायचं आहे. पावसाळ्यात पशुचे खाद्य नियोजन व्यवस्थित आपल्याला ठेवायचं आहे आणि जनावरांचं खाद्य स्वच्छ कोरडं असावं. शेळ्यांना पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जंतनाशकाची मात्रा देखील आपल्याला द्यायची आहे. तर अशा प्रकारचा सल्ला ग्रामीण कृषी मौसम सेवा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून प्राप्त झालेला होता आणि तो आता आपण सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविलेला आहे. यानंतर कार्यक्रमात आनंद घेऊयात एका छानशा गीताचा.

0: आणि या गीताबरोबर शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा कार्यक्रमातून मी वैशाली वांगीकर आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या शेतशिवार या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.
1: शेतशिवार आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसंच एफ एम बँड 102 मेगाहर्ट्झवरून प्रसारित करण्यात आला.
2: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
3: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
4: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि

0: विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची वाट विकासाची.
1: समस्त श्रोत्यांना सूचित करण्यात येते की शेतशिवार या कार्यक्रमामध्ये तात्पुरते बदल करण्यात आलेले आहेत. श्रोते हो, आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेले कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर रविवारी, सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी. तेव्हा दर बुधवारी लक्ष्मीचा गोठा ही मालिका आपण ऐकू शकाल. सोबतच दर रविवारी श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित गीतांचा कार्यक्रम, आवड बळीराजे

0: भरभरून असे पत्र पाठवावेत आणि शेत शिवार या कार्यक्रमांतर्गत येणारे सगळे कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून झालेल्या बदलानुसार प्रसारित करण्यात येतील. तेव्हा कृपया श्रोत्यांनी लक्षात घ्यावं, आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेला शेतशिवार कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी प्रसारित करण्यात येईल 7:30 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 अर्थात 1305 kHz तसंच FM band 102 MHz. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून दिलं जाईल ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तत्पूर्वी
2: एक निवेदन. व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10x10 ft आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40x12 ft 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य: परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख आकाशवाणी परभणी.
3: झुंझुंती घटा आई पर्वतों पे झुंझुंती घटा.
1: श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऐकायला विसरू नका रागांवर आधारित सुमधुर गीतांचा कार्यक्रम राग एक रंग अनेक. दर गुरुवारी सकाळी 11:10 राग एक रंग अनेक.

दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. निवडणूक आयोगाकडून एसआयआरला पुन्हा मुदतवाढ. महाराष्ट्रात प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्टला तर अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार. समाज माध्यमांचा वापर जनतेचं म्हणणं ऐकून घेण्यासाठीही करण्याचा राष्ट्रपतींचा सल्ला. धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा अशी उद्धव ठाकरे यांची सर्वोच्च न्यायालयात मागणी. झारखंडमध्ये सुरू असलेलं आंदोलन मागे घेण्याचा विद्यार्थ्यांचा निर्णय. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय संघ विजयी. आणि आता बातम्या विस्तारानं. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेला तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. नव्या वेळापत्रकानुसार आता 24 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यावर 30 सप्टेंबरपर्यंत हरकत

ती आणि दावे दाखल करता येतील. हे दावे 29 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील आणि 4 नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. समाज माध्यमांचा वापर केवळ माहिती देण्यासाठी न करता जनतेचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी देखील करावा असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. भारतीय माहिती सेवेतल्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या तुकडीनं आज नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपतींची भेट घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या. तंत्रज्ञानाचा वापर जबाबदारीनं झाला पाहिजे कारण कोणत्याही माहितीला प्रतिसाद देण्याची पद्धत आता मोठ्या प्रमाणावर बदलली आहे त्यामुळे त्यातून जनतेच्या अशा आकांक्षा अपेक्षा आणि चिंता समजून घेण्याचा प्रयत्न करा असा सल्ला राष्ट्रपतींनी दिला. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज रेल्वेच्या 4 प्रकल्पांच्या विस्तारीकरणाला आणि महामार्गाच्या एका प्रकल्पाला मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बातमीदारांना ही माहिती दिली. या प्रकल्पांना एकूण 13,041 कोटी रुपये खर्च येणार असून त्याचा लाभ पश्चिम बंगाल ओडिशा तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांना मिळणार आहे. स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या युवा वर्गाला मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याच्या घोषणेच्या अंमलबजावणीसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज आढावा बैठक घेतली. प्रधानमंत्र्यांनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरच्या भाषणात ही घोषणा केली होती. शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा अशी मागणी उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी आज सर्वोच्च न्यायालयात केली. शिवसेना हे पक्षाचं आणि पक्षचिन्हाच्या बाबतीत सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान त्यांनी ही मागणी केली. शिवसेना ही ठाकरेंचीच आहे आणि पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना देणं हा ठाकरेंवर अन्याय असल्याचं सिब्बल म्हणाले. आमदारांची पात्रता विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलेली नसताना विधिमंडळ पक्षातल्या बहुमताच्या आधारे निवडणूक आयोगानं निर्णय देणं गैर असल्याचा युक्तिवाद उद्धव ठाकरे यांच्या वतीनं वकील देवदत्त कामत यांनी केला. त्यावर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय बदलू शकतो का असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं केला. अध्यक्षांनी न्यायाधिकरणाच्या रुपातून निकाल दिल्यानं तो बदलण्याचा पूर्ण अधिकार सर्वोच्च न्यायालयाला असल्याचं कामत यांनी लक्षात आणून दिलं. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय कायद्यानुसार नसेल तर तो बदलू असं निरीक्षण न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची यांनी नोंदवलं. वैध विमान असलेल्या वाहनांना पेट्रोल पंपावर इंधन नाकारण्याबाबतच्या पथदर्शी प्रकल्पाबाबत आपल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले. थर्ड पार्टी विमा संरक्षण नसताना रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांच्या मोठ्या संख्येबाबत न्यायालयानं चिंता व्यक्त केली होती आणि या वाहनांना इंधन नाकारण्याचे आदेश 3 ऑगस्टला दिले होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट UG फेरपरीक्षेतल्या उमेदवारांच्या मूळ गुणपत्रिकेत कोणताही फेरफार झाला नसल्याचं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितलं. फेरपरीक्षेतल्या गुणपत्रिकांमध्ये फेरफार झाल्याचा आरोप करणाऱ्या जनहित याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि तेजस कारिया यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. फेरपरीक्षेतल्या कुठल्या गुणपत्रिकेत फेरफार झालेला नसून अशा प्रकारचा चुकीचा समज निर्माण होऊ नये अशी विनंतीही त्यांनी न्यायालयाला केली. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणा आवश्यक असून त्याकरता नेमलेल्या राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी या समित्यांच्या शिफारसींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज NTA म्हणजेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेला दिले. यासंदर्भात फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशननं दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुरू आहे. नीट परीक्षेच्या सुरक्षेसाठी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला दिली मात्र या प्रवेश परीक्षेत संस्थागत बदल करण्याची शिफारस राधाकृष्णन समितीनं केली होती त्याच्याशी न्यायालयानं सहमती दर्शवली. महिला अधिकाऱ्यांना स्थायी कमिशन देण्यासंदर्भात
ठोस भूमिका घेऊन निश्चित धोरण आखण्याचे आदेश

0: सर्वोच्च न्यायालयाने तटरक्षक दलाला दिले आहेत. 14 वर्षांची शॉर्ट कमिशन सेवा पूर्ण करणाऱ्या प्रियंका त्यागी या अधिकारी महिलेनं स्थायी कमिशनची नेमणूक मिळावी याकरता सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यावर 2 आठवड्यात निर्णय घ्यावा असे निर्देश सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं दिले आहेत. झारखंडमध्ये भरती परीक्षांमधल्या घोटाळ्यादरम्यान सुरू असलेलं आंदोलन विद्यार्थ्यांनी मागे घेतलं आहे. 26 दिवसांपासून हे आंदोलन सुरू होतं. राज्य सरकारनं 22 भरती परीक्षा रद्द करण्याचा आणि 45 परीक्षांमधल्या गैरप्रकारांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी भरती आयोगाकडून या परीक्षा घेतल्या जातात. त्यानंतर आंदोलकांनी हा निर्णय घेतला आहे. या चौकशीमध्ये समाधानकारक प्रगती झाली नाही तर 2 महिन्यांनी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा या आंदोलकांनी दिला आहे. दरम्यान सरकारनं परीक्षा रद्द केल्याचा 2628 उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता आहे. ते सध्या सरकारमध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत, त्यामुळे त्यांनी झारखंड सचिवालयासमोर निदर्शनं केली. सर्व प्रक्रिया रद्द करण्याऐवजी केवळ दोषींवर कारवाई करा अशी त्यांची मागणी आहे. श्रीलंकेत गॉल इथे खेळलेल्या 600व्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज भारतानं विजय मिळवला. पहिल्या डावात 462 आणि दुसऱ्या डावामध्ये 193 धावा करणाऱ्या भारतीय संघानं श्रीलंकेला 372 धावांचं आव्हान दिलं होतं. काल दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 4-84 अशी झाली होती. पहिल्या डावामध्ये 4 गडी बाद करणाऱ्या मानव सुतारनं दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या 6 फलंदाजांना तंबूत परत पाठवलं. श्रीलंकेचा दुसरा डाव 206 धावांवर आटोपला. BWF बॅडमिंटन विश्वविजेतेपद स्पर्धेमध्ये भारताचा उदयोन्मुख खेळाडू आयुष शेट्टी पुरुष एकेरीच्या 3ऱ्या फेरीमध्ये पोहोचला आहे. त्यानं आज 2ऱ्या फेरीत श्रीलंकेच्या दुमिंदू अभिविक्रम याचा 21-8, 21-10 असा सरळ गेम्समध्ये पराभव केला. नवी दिल्लीत इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमवर ही स्पर्धा सुरू आहे. लक्ष्य सेनला मात्र 2ऱ्या फेरीत अमेरिकेच्या गॅरेट टॅनकडून पराभव पत्करावा लागला. लक्ष्यनं पहिला गेम 21-19 असा जिंकला, पण त्यानंतरच्या 2 गेम्समध्ये त्याला 19-21 आणि 17-21 असा पराभव स्वीकारावा लागला. महिला एकेरीच्या चुरशीच्या लढतीत उन्नती हुडाही कॅनडाच्या मिशेल ली हिच्या पुढे पराभूत झाली. उन्नतीनं पहिला गेम 21-11 असा जिंकला, मात्र त्यानंतरचे 2 गेम्स ती 9-21 आणि 21-23 अशा फरकानं हरली. पुरुष दुहेरीच्या भारताच्या हरिहरन अमसाकरुणन आणि MR अर्जुन या जोडीचं आव्हान देखील संपुष्टात आलं, मात्र 2ऱ्या फेरीत कोरियाच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीमध्ये भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या जोडीनं स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये धडक मारली. सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनंही वॉक ओव्हर मिळाल्यामुळे उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. निवडणूक आयोगाकडून SIR ला पुन्हा मुदतवाढ. महाराष्ट्रामध्ये प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्टला तर अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार. समाज माध्यमांचा वापर जनतेचं म्हणणं ऐकून घेण्यासाठीही करायचा राष्ट्रपतींचा सल्ला. धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा अशी उद्धव ठाकरे यांची सर्वोच्च न्यायालयात मागणी. झारखंडमध्ये सुरू असलेलं आंदोलन मागे घेण्याचा विद्यार्थ्यांचा निर्णय आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय संघ विजयी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताच्या कार्यक्रमात ज्ञानेश्वर शिंदे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली संगीत भजनं. ही निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची आहे.

ज्ञानेश्वर शिंदे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली संगीत भजनं आपण ऐकत होतात. निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा. सुरुवातीला ऐकूया शुभदा देशपांडे यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत.

0: नादवरम्ह शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात राजकुमार नायगम यांनी तबल्यावर वाजवलेला तीन ताल ऐकल्यात. त्यांना सारंगी लहरा साथ उस्ताद फारूख लतीफ यांनी, हार्मोनियम लहरा साथ विनोद पडगे यांनी केली होती.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ज्ञांचे.

रात्रीचे 10:30 झाली आहेत. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी प्रभा अत्रे यांनी गायलेला राग किरवाण. विलंबित ख्यालातील बंदिश जपतालात, द्रुत ख्यालातील बंदिश एक तालात निबद्ध आहे. विलंबित जपतालातील बंदिशीचे बोल आहेत नंद नंदन मनमोहन. द्रुत एकतालातील बंदिशीचे बोल आहेत तोरे बिना मोहे चैन नाही. त्यांना तबल्याची साथ श्री मुकुंदराज देव यांनी तर हार्मोनियमची साथ श्री अनंत राणे यांनी केली आहे. ऐकूया तर विदुषी प्रभा अत्रे यांनी गायलेला राग किरवाणी.

0: between the Indian and Armenian armed forces. In hockey, India registered a comprehensive 5-3 victory over arch-rivals Pakistan in the final Pool D encounter of Men's FIH World Cup at Amstelveen in the Netherlands today to qualify for the second round. The defeat ended Pakistan's campaign in the group stage. India registered a commanding 165-run victory over host Sri Lanka in the first test in Galle today to take a 1-0 lead in the two-match series. Sri Lanka, chasing a target of 372 runs for victory, were bowled out for 206 during the post-lunch session on the fifth and final day. Indian left-arm spinner Manav Sutar was the architect of India's victory, taking 6 wickets in the second innings to finish with a maiden 10-wicket match haul in only his second test. And that is the end of this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीचं सायंकालीन दुसऱ्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन पहिल्या सभेत पुन्हा आपली भेट होईल उद्या पहाटे ठीक 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण अखंड सुरू असेल. अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन पहिल्या सभेत पुन्हा आपली भेट उद्या पहाटे ठीक 5:50. तोपर्यंत निरोप घेऊया. शुभरात्री. जय हिंद.